स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर? अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये, सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत। चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नऊ दिवस स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचे, तिच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याचे आणि तिच्यातल्या दुर्गेला ओळखण्याचे. नवरात्र म्हणजे केवळ देवीची आराधना नाही, तर प्रत्येक स्त्रीच्या सामर्थ्याचा, तिच्या स्वप्नांचा आणि तिच्या अस्तित्वाचा उत्सव आहे. घरी सांभाळणारी आई असो, स्वप्नांसाठी झटणारी मुलगी असो किंवा स्वतःच्या पायावर उभी राहणारी महिला, प्रत्येक स्त्री खास आहे, प्रत्येक स्त्री शक्ती आहे. अशा या स्त्री शक्तीच्या उत्सवानिमित्त, नवरात्र उत्सवानिमित्त रेडिओ नगर 90.4 FM कडून तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुलं या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुलं यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या शो मध्ये.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी।

लीकेज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीचपीठ घरोघरी बनवा।

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला. आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया.
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

0: अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

राखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।

0: 9 दिवस स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचे, तिच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याचे आणि तिच्यातल्या दुर्गेला ओळखण्याचे. नवरात्र म्हणजे केवळ देवीची आराधना नाही, तर प्रत्येक स्त्रीच्या सामर्थ्याचा, तिच्या स्वप्नांचा आणि तिच्या अस्तित्वाचा उत्सव आहे. घरी सांभाळणारी आई असो, स्वप्नांसाठी झटणारी मुलगी असो किंवा स्वतःच्या पायावर उभी राहणारी महिला, प्रत्येक स्त्री खास आहे, प्रत्येक स्त्री शक्ती आहे. अशा या स्त्री शक्तीच्या उत्सवानिमित्त, नवरात्र उत्सवानिमित्त रेडिओ नगर 90.4 FM कडून तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आहे अर्जन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. श्रोते हो, आज आहे 14 ऑक्टोबर 2026, वार बुधवार. सकाळचे 7 वाजून गेलेत आणि आपण आपल्या दिवसाला प्रसन्न सुरुवात करूयात. रोजच्या प्रमाणे आपण सुंदर अशी आपल्या संस्कृत सुविचारानं सुरुवात जी आहे ती करणार आहोत. दिवसाला छान प्रसन्न सुरुवात झालेली आहे आणि त्याचबरोबर शारदीय नवरात्रोत्सव सध्या सुरू आहे आणि आज आहे शारदीय नवरात्रोत्सवामधली चौथी माळ. श्रोते हो, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागनशः तस्य कर्तारमपि मा विद्याकर्तारम अव्ययम. गुण आणि कर्मांच्या इथे विभागानुसार एक वर्णन सुंदर चतुर्वर्ण व्यवस्था निर्माण केली आहे. सृष्टीचा कर्ता आहे, अकर्ता म्हणजे कर्माच्या बंधनातून मुक्त असणारा, असा हा समज या श्लोकामध्ये सांगितलं आहे. भगवान श्रीकृष्णाने चतुर्वर्णनाचं स्पष्टीकरण या श्लोकामध्ये दिलेलं दिसतं. वर्ण कुठले चार वर्ण आहेत, तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. हे जन्मावर नाही, तर व्यक्तीच्या गुणधर्मावर, स्वभावावर, चारित्र्यावर आणि त्याच्या कर्मावर, कर्तव्य आचरणावर आधारित असणारे चार गुण आहेत, वर्ण आहेत. हे सामाजिक नियमन कर्मानुसार आहेत, कोणत्याही भेदभावावर नाही. आणि इथेच प्रभू श्रीकृष्ण सांगतात की या व्यवस्थेचे कर्ते असले तरी ते स्वतः कर्माच्या बंधनात अडकत नाही, कारण त्यांची सृष्टी निर्मिती ही केवळ धर्माच्या स्थिरतेसाठी आहे. त्यामुळे कर्तेपणाच्या अहंकाराशिवाय कार्य करणाऱ्या दिव्यतेचं प्रतीक इथे नक्कीच मोठं आहे. आणि म्हणूनच म्हटलंय चातुर्वर्ण्यम मया सृष्टम. दिवसाला प्रसन्न सुरुवात करूयात. अनु आहे तुमच्या सोबत, गुड मॉर्निंग.

छिन्न, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 एफएम घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आर जे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 एफएम वर.

0: नगर 90.4 एफएम वर ऐकायला विसरू नका कॅमल सुपरफाईन साबुदाणा प्रायोजित नवरात्री विशेष कार्यक्रम आदि माया आदि शक्ती. संकलक निवेदक आणि सादर करते किरण दहाळे.
1: महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या शक्तीपीठांचं महात्म्य सांगणारा कार्यक्रम आदि माया आदि शक्ती रविवार 11 ऑक्टोबर पासून रोज सकाळी 8 वाजता याच कार्यक्रमाचं पुनः प्रसारण होईल त्याच दिवशी रात्री 8 वाजता.
0: ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 एफएम आणि जगभरात कुठेही ऐकण्यासाठी प्ले स्टोर वरून रेडिओ नगर 90.4 एफएम हा ऍप डाउनलोड करा.
1: आदि माया आदि शक्ती प्रायोजक कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा शुद्ध आणि सात्विक आहार घरातल्या प्रत्येकासाठी. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
3: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, हक्काचा आवाज, आर्जन तुमच्यासोबत आहे. दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहे आणि त्याचबरोबर बऱ्याच वेळा आपल्या आजूबाजूला काही व्यक्ती खूप दुःखी असतात, खूप कष्टी आपल्याला दिसतात, काही ना काही टेन्शन स्ट्रेस आपल्याला त्यांच्यामध्ये जाणवतो. दुःखी व्यक्तीला खरं सहाय्य करणं म्हणजे तिचं सांत्वन करण्याऐवजी एक साधना शिकवणं आहे. वाचनात आलेलं हे सुंदर असं वाक्य आहे, सुविचार आहे. आणि खरंच दुःखी व्यक्ती आपल्या आजूबाजूला ज्या असतात त्यांना मदत करणं हेच खरं सांत्वन करण्याऐवजी एक साधनं देणं, शिकवणं हे महत्त्वाचं आहे. साधनेमुळे प्रारब्ध भोग न्यून होतात आणि दुःख कायमचं दूर होतं आणि त्यामुळेच दुःखी व्यक्तीला आपल्या आजूबाजूच्या सहाय्य करणं, मदत करणं नक्कीच खूप महत्त्वाचं आहे. या सुंदर सुविचारांना आपण आपल्या दिवसाला सुरुवात करूया. तनु आहे तुमच्यासोबत. गुड मॉर्निंग.
4: ती फक्त शक्ती नाहीये, ती आई आहे, मुलगी आहे, बहीण आहे, पत्नी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती स्वतःची एक स्वतंत्र ओळख आहे. नवरात्रात आपण देवीच्या शक्तीची पूजा करतो, पण तिच्या रूपात जगणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या संघर्षाची, स्वप्नांची, भावनांची आणि सामर्थ्याची जाणीव आपण कधी करून घेतो का? तिच्या मनात काय आहे, तिच्या वाट्याला आलेल्या जबाबदाऱ्या, तिची न बोललेली स्वप्न, तिच्या जगण्यातील प्रश्न आणि परिस्थितीशी दोन हात करत उभं राहण्याचं तिचं धैर्य, याच स्त्री मनाचा, स्त्री शक्तीचा आणि स्त्रीत्वाच्या विविध पैलूंचा वेद घेणारा विशेष कार्यक्रम ऐकूया. स्त्री जाणीवा दररोज संध्याकाळी 7 ते 8 या वेळात आरजे अनुसोबत. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र,
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जन तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. दिवसाला प्रसन्न सुरुवात जी आहे ती झालेली आहेच आणि आज आहे 14 ऑक्टोबर 2026 आजची तारीख आणि त्याचबरोबर आपल्या दिवसाला प्रसन्न सुरुवात जी आहे ती झालेली आहेच आणि आजचा महत्त्वाचा दिनविशेष याकडे सुद्धा आपण वळणार आहोत. आजच्या महत्त्वाच्या घटना. भारतामध्ये सध्याच्या पश्चिम पाकिस्तानमध्ये पंजाब विद्यापीठ 1882 सुरू. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट यांच्यावर जॉन श्रॅम्फ या वेडसर व्यक्तीनं खुनी हल्ला केला. ऑक्सफर्ड विद्यापीठानं पदवी अभ्यासक्रमाला स्त्रियांना 1920 प्रवेश दिला. AA मिलने यांचं विनी द पुह हे लहान मुलांसाठीचं एक पुस्तक प्रकाशित. चार्ल यांगर या वैमानिकानं X-1 या विमानातून ध्वनीपेक्षा जास्त वेगानं पहिलं यशस्वी उड्डाण केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सुमारे 380,000 अनुयायांसह दीक्षाभूमी नागपूरमधल्या बौद्ध धर्मामध्ये 1956 प्रवेश केला. उपराष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांनी इजिप्तचे अध्यक्ष म्हणून निवड. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी अंमली पदार्थांविरुद्ध युद्ध पुकारलं. विख्यात अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना नोबेल पुरस्कार जाहीर. कोरियन युद्ध, ट्रायंगल हिलची लढाई 1952ची सगळ्यात मोठी लढाई आणि रक्तरंजित लढाई मानली जाते. टार्टूचा करार. फिनलँड आणि सोव्हिएत रशियानं काही प्रदेशांची देवाणघेवाण करून या करारावर खूप मोठी स्वाक्षरी करण्यात आली होती. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

कधी ती दुर्गा बनून संकटाशी लढते, कधी लक्ष्मी बनून घरात सुखसमृद्धी आणते, कधी सरस्वती बनून ज्ञानाचा प्रकाश पसरवते, तर कधी अन्नपूर्णा होऊन संपूर्ण कुटुंबाचा आधार बनते। या प्रत्येक देवीच्या रूपामागे दडल्या आहेत स्त्रीच्या भावना, तिची स्वप्न, तिचा संघर्ष आणि तिचं अस्तित्व। या नवरात्रीत फक्त देवीची आराधना नाही तर प्रत्येक स्त्रीचा सन्मान करूयात। शारदीय नवरात्रोत्सवाच्या सर्व श्रोत्यांना मनपूर्वक शुभेच्छा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा आरजे अनु तुमच्यासोबत आहे आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. आज आहे 14 ऑक्टोबर 2026 आजची तारीख आणि आजच्या 3 विशेषकडे वळूयात. अमेरिकेचे 34वे राष्ट्राध्यक्ष ड्वाईट आयसेनहॉवर यांचा 1890 जन्म. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक आसामी वीरेंद्रकुमार भट्टाचार्य यांचा 1924 जन्म. मैहर घराण्याचे सतारवादक निखिल बॅनर्जी 1931 जन्म. लेखक सुभाष भेंडे यांचा 1936 जन्म. राल्फ लॉरेन कॉर्पोरेशनचे संस्थापक राल्फ रॉलेन यांचा 1939 जन्म. भारतीय गायक गीतकार आणि अभिनेते क्लिफ रिचर्ड 1940 जन्म. इटावा घराण्याचे सतारवादक उस्ताद शाहीर परवेज यांचा 1958 जन्म. भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीर 1981 जन्म. तिसरा मुघल सम्राट अकबर यांचा 1542 जन्म. आजच्या दिनविशेषकडे आपण पुन्हा एकदा वळत आहोत. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक. आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आर्जन तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय नगरस्य अंतरंग हा कार्यक्रम. आज आहे 14 ऑक्टोबर 2024 आजची तारीख आणि दिनविशेषकडे वळूयात. जर्मन उद्योगपती जॉर्ज विल्हेम फॉन सिमेन्स यांचं 1919 निधन. जर्मन सेनापती एरविन रोमेल यांचं 1944 निधन. साहित्य सम्राट नरसिंह चिंतामण तात्यासाहेब केळकर यांचं 1947 मृत्यू. संतती नियमन आणि लैंगिक शिक्षण साठी विचार प्रवर्तन आणि प्रत्यक्ष काम करणारे रधो कर्वे यांचं 1953 निधन. वालचंद उद्योग समूहाचे अध्यक्ष लालचंद हिराचंद दोषी यांचं 1933 निधन. इतिहासकार विचारवंत संशोधक सेतू माधवराव पगडी यांचं 1994 निधन. अमेरिकन कादंबरीकार हेरॉल्ड रॉबिन्स यांचं 1997 निधन. स्वदेशी जागरण मंच, मजदूर संघ आणि कामगार संघ यांचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडे यांचं 2004 निधन. केंद्रीय मंत्री आणि सामाजिक कार्यकर्ते मोहन धारिया 2013 मृत्यू. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी अभिनेता एजाज अली. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: नमस्कार श्रोतेहो, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त आदि माया आदिशक्ती हा एक विशेष कार्यक्रम आपण ऐकत आहोत. कॅमल सुपरफाईन साबुदाणा प्रायोजित हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आदि माया आदिशक्ती. सादर करते आहेत किरण डहाळे.
3: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काय खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
4: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
3: वहिनी, पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठं?
4: भाऊजी, कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
5: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
1: कॅमल सुपरफाईन साबुदाणा प्रायोजित नवरात्री विशेष कार्यक्रम आदि माया आदिशक्ती. संकलक निवेदक आणि सादर करते किरण लहाळे.
6: आदि माया आदिशक्ती या कार्यक्रमात आज आपण दर्शन घेणार आहोत नाशिकच्या कळवण तालुक्यातल्या वणी इथल्या सप्तशृंगी देवीचं. जगदंबेच्या 51 शक्तीपीठांपैकी 3.5 पीठ महाराष्ट्रात आहेत. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी माता, माहूरची रेणुका देवी ही पूर्णपीठ आणि वणीची सप्तशृंगी देवी हे अर्धपीठ आहे. सप्तशृंगी गडावर असलेली ही देवी म्हणजे महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या तीनही स्थानांचं त्रिगुणात्मक स्वरूप असल्याचं मानलं जातं. समुद्र सपाटीपासून हे स्थान सुमारे 4,500 फूट उंचीवर आहे. एका आख्यायिकेनुसार महादेवांची पत्नी देवी सती ही राजा दक्ष प्रजापतींची मुलगी. एकदा दक्ष प्रजापतींनी यज्ञपूजेचं आयोजन केलं आणि त्यासाठी महादेव सोडून सर्व देवांना आमंत्रण दिलं होतं. जेव्हा देवी सतीला हे समजलं तेव्हा तिने वडिलांना याबाबत जाब विचारला. त्यावर दक्ष प्रजापतींनी सर्वांसमोर महादेवाची निंदा केली. पतीबद्दल अपमानकारक उद्गार ऐकून सती क्रोधित झाली आणि तिनं तिथल्या यज्ञामध्ये आपल्या प्राणाची आहुती दिली. महादेवांना जेव्हा हे समजलं तेव्हा ते प्रचंड क्रोधित झाले. त्यांचा क्रोध पाहून देवतांनी तिथून पळ काढला. महादेवांनी या यज्ञातून सतीचं मृत शरीर काढलं आणि ते घेऊन ते इकडं तिकडं भटकू लागले. महादेवांच्या क्रोधामुळे पृथ्वीचा नाश होऊ शकतो म्हणून सगळे देव चिंतेत पडले. तेव्हा श्री विष्णूंनी सुदर्शन चक्रानं सतीच्या शरीराचे तुकडे केले. सतीच्या शरीराचे तुकडे आणि दागिने हे वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन पडले. जिथं जिथं सतीच्या शरीराचे तुकडे आणि दागिने पडले ती ठिकाणं ही देवीची शक्तीपीठ बनली अशी आख्यायिका आहे. देवीची अशी 51 शक्तीपीठ असून ती भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि तिबेट या देशांमध्ये आहेत. देवी संदर्भात आख्यायिका अशी की सप्तशृंगी देवीची स्थापना मार्कंडेय ऋषींनी केली. मार्कंडेय ऋषी रोज देवीला श्लोक आणि पुराणं ऐकवत असत. महिषासुराचा वध करण्यासाठी मार्कंडेय ऋषींनी केलेल्या यज्ञातून देवी प्रकट झाली आणि देवीनं महिषासुराचा वध केला. दुष्टशक्तींच्या विनाशानंतर विसावा घेण्यासाठी देवीनं या गडावर वास्तव्य केलं अशी आख्यायिका आहे. असं सांगितलं जातं की सप्तशृंगी म्हणजे सप्त आणि शृंग म्हणजे शिखर. राम रावण युद्धात लक्ष्मण बेशुद्ध असताना, हनुमान आकाश मार्गाने द्रोणागिरी पर्वत उचलून नेत असताना त्या पर्वताचे 7 तुकडे या भागात पडले ते म्हणजे सप्तशृंग पर्वत असल्याचं म्हटलं जातं. नाशिक जिल्ह्यातल्या कळवण तालुक्यातल्या वणी नांदुरी या गावात सप्तशृंगी देवीचं प्राचीन स्थान आहे. गडावरच्या देवीच्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी सुमारे 400 पायऱ्या आहेत. नव्याने बांधलेल्या पहिल्या पायरी शेजारी म्हसोबा आणि गणपती मंदिर आहे. त्यानंतर रामटप्पा, कासवटप्पा, औदुंबर टप्पा, गणेश मंदिर आणि गाभाऱ्यात जाण्यापूर्वी उजवीकडे जुन्या मंदिराचे वाघाचे दगडी मुखवटे ठेवलेले आहेत. आता या गडावरच्या मंदिरात जाण्यासाठी पायथ्यापासून रोपवेची सुविधाही करण्यात आली आहे. 8 फूट उंचीची दगडात कोरलेली शेंदूरचर्चित देवीची मूर्ती भव्य आणि रौद्र भासते. देवीच्या 18 हातांमध्ये विविध आयुध आहेत, त्यामुळे या देवीला अष्टादश देवी असंही म्हणतात. देवीचा डावा हात कानामागे आणि मान तिरकी आहे. मुकुट, कर्णफुलं, नथ, मंगळसूत्र, पुतळ्यांचे गाठले, कमरपट्टा, पायात तोडे असे अलंकार दररोज देवीच्या अंगावर घालण्यात येतात. पूर्वी या गडावर 108 कुंड होती, पण सध्या त्यातले 10 ते 15 कुंड अस्तित्वात आहेत. देवीच्या मागच्या बाजूला उत्तरेकडे तांबूल तीर्थ आहे. या कुंडातल्या पाण्याचा रंग तांबडा आहे. देवीनं पानाचा विडा खाऊन या बाजूला टाकला आणि त्यामुळे पाणी लालसर झालं, तर काजळ तीर्थ या कुंडात देवीनं काजळ घातलेले डोळे धुतले म्हणून हे पाणी काळसर रंगाचं झालं अशी मान्यता आहे. जवळच जलगुंफा आहे. ही गुंफा देवीच्या लत्ता प्रहारानं निर्माण झाली असल्याचं सांगण्यात येतं. सप्तशृंग गडाला जेवढं पौराणिक आणि धार्मिक महत्व आहे, तेवढेच प्राचीन आणि ऐतिहासिक संदर्भही आहेत. असं सांगितलं जातं की देवी सप्तशृंगीच्या आशीर्वादानं नवनाथांना मंत्रशक्ती प्राप्त झाली. श्रीराम, लक्ष्मण, सीता, संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, मच्छिंद्रनाथ तसंच छत्रपती शिवाजी महाराज देवीच्या दर्शनाला या गडावर आले होते. सप्तशृंगी माता ही निवृत्तीनाथांची कुलस्वामिनी होती. निवृत्तीनाथ समाधी घेण्यापूर्वी 3 दिवस गडावर ध्यानस्थ बसले होते. या गडावर मार्कंडेय ऋषींनी तपस्या केली आहे. संत गाडगे महाराज समाज प्रबोधनासाठी गडावर थांबल्याच्याही नोंदी आहेत. देवीचे भक्त संत दाजीबा महाराज यांचंही गडावर वास्तव्य होतं. त्यांची समाधी सध्या गडावर आहे. सप्तशृंगी गडावर शारदीय नवरात्र उत्सव, चैत्र नवरात्र उत्सव जो रामनवमीपासून पुढे 10 दिवस भरतो, त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्याला पौर्णिमेसह कोजागिरी पौर्णिमा, गुढीपाडवा, गोकुळाष्टमी, लक्ष्मीपूजन आणि हरिहर भेट इत्यादी उत्सव साजरे केले जातात. या सोहळ्यांसाठी 1000 भाविक गडावर उपस्थित असतात. चैत्र आणि अश्विन नवरात्रोत्सवादरम्यान भाविकांसाठी मंदिर 24 तास खुलं असतं. प्रत्येक महिन्यातल्या दुर्गाष्टमी आणि कालाष्टमी मुहूर्तावर सकाळी 9:30 ते 3 या दरम्यान नवचंडी यज्ञ केला जातो. देवीची पहाटेची काकड आरती 5:30 वाजता, त्यानंतर सकाळी 7 ते 9 पंचामृत महापूजा आणि आरती, दुपारी 12 वाजता महानैवेद्य आरती आणि संध्याकाळी 7 वाजता सांज आरती सुरू होते. आरती सशुल्क स्वरूपातही उपलब्ध आहे. ज्या भाविकांना आरती करायची आहे ते आगाऊ नोंदणी करू शकतात. भाविकांना गडावरच्या देवीचं दर्शन सकाळी 5 पासून रात्री 9 पर्यंत घेता येतं. मंदिरात जाण्यासाठी रोपवेची सुविधा सकाळी 5:45 ते 9 या वेळेत आहे. याशिवाय या देवीचं वेबसाईटवरून ऑनलाईन लाईव्ह दर्शनही घेता येतं. सप्तशृंगी मंदिर ट्रस्टकडून भाविकांना अल्पदरात निवासाची आणि महाप्रसादाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. भक्त निवासात साध्या खोल्यांप्रमाणे अत्याधुनिक खोल्याही उपलब्ध आहेत. श्रोते हो, आदि माया आदिशक्ती या मालिकेतला हा भाग आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. आपली प्रतिक्रिया 820-888-3477 या मोबाईल क्रमांकावर जरूर पाठवा. मोबाईल क्रमांक पुन्हा एकदा 820-888-3477. धन्यवाद.
1: कॅमल सुपरफाईन साबुदाणा प्रायोजित नवरात्री विशेष कार्यक्रम आदिमाया आदिशक्ती, संकलक निवेदक आणि सादर करते किरण डहाळे.
4: अहो, ऐकलं का? नवरात्र आलेत.
7: ऐकलं ऐकलं, नवरात्र आले म्हणजे कॅमल साबुदाणा आलाच.
4: अहो ऐका, नवरात्र आलेत आणि
7: अरे हो, निघालोय मी तुझा कॅमल साबुदाणा घेऊनच येतोय.
4: अहो, नवरात्र आलेत आणि मी कॅमल साबुदाणा आणून ठेवलाय.
8: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध.

श्रोते हो, आजच्या आदिमाया आदिशक्ती या भागामध्ये आपण सप्तशृंगी देवीची माहिती जाणून घेतली. कॅमॉन सुपरफाईन साबुदाणा प्रायोजित हा कार्यक्रम आपण ऐकलात. सादर करते होते किरण डहाळे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सण उत्साहाचा, रंगांचा आणि स्त्री शक्तीचा. नवरात्रीच्या या दिवसांमध्ये मी तुमची मैत्रीण आर जे ऋतू घेऊन आली आहे नवरात्र विशेष कार्यक्रम. ज्या स्त्रीच्या एका हातात कुटुंबाची जबाबदारी, दुसऱ्या हातात स्वप्नांची भरारी आहे, अशा आपल्या लाडक्या सखींसोबतच्या गप्पांसाठी भेटूयात गोष्टी तुमच्या आमच्या या नवरात्र विशेष कार्यक्रमात माझ्यासोबत म्हणजेच तुमच्या आर जे ऋतू सोबत. ठीक सकाळी 11 ते 1 या वेळेत फक्त आणि फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण, 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं, आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

0: वेलकम बॅक. आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. दिवसाला प्रसन्न सुरुवात जी आहे ती झालेली आहेच आणि त्याचबरोबर आज शारदीय नवरात्रोत्सवामधली चौथी माळ आहे. आजचा रंग आहे निळा. विश्वास, विशालता आणि स्वप्नांच्या आकाशाचा रंग असणारा हा निळा रंग. बघा, निळा आकाश आहे, अथांग समुद्र सुद्धा निळ्याचा रंगाचा आहे आणि हा आपल्याला काय सांगतो, एक विशालतेची एक खूप मोठी जाणीव जी आहे ती आपल्याला सांगतो हा रंग, म्हणजे निळा रंग. आज निळा रंग आहे नवरात्र, शारदीय नवरात्रोत्सवामधला, आणि स्त्रियांच्या स्वप्नांना सुद्धा अशाच पद्धतीनं विशाल आकाश मिळायला हवं. कोणतंही शिक्षण आज तिला घ्यायचं असेल, तिला मनापासून काही करायचं असेल, करिअर निवडायचं असेल, कुठे प्रवास करायचा असेल, कोणतीही कला शिकायची असेल, तर आयुष्याचा कोणताही मार्ग निवडताना तिला ही विशाल संधी मिळायला हवी. अर्थात या समुद्रासारखी, या निळ्या आकाशासारखी संधी मिळायला हवी, जी अथांग असेल, ती न संपणारी असेल. बघा, प्रत्येक स्त्रीची स्वप्न सारखी नसतात. कुणाला मोठं पद मिळवायचं असतं, कुणाला स्वतःचा व्यवसाय करायचा असतो, कुणाला उत्तम शिक्षिका व्हायचं असतं, कुणाला शांतपणे आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये काम करायचं असतं. आणि या सगळ्या गरजा, तिच्या या सगळ्या हव्या असणाऱ्या तिला गोष्टी, यासाठी नक्कीच आपण संधी द्यायला पाहिजे. यशाची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी असू शकते, त्यामुळे तिच्या स्वप्नांचा आकार ठरवण्याऐवजी तिच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवणं अधिक महत्त्वाचं आहे. तिच्या पंखांवर बंधनं घालू नका, तिला स्वतःचा आकाश द्या, ते शोधू द्या, असा सांगणारा हाच निळा रंग आहे. विश्वास मिळाला तर अनेकदा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होतात तिच्यासाठी, आणि जर स्त्रीनं ठरवलं तर ती काहीही करू शकते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: रेडिओ नगर 90.4 FM च्या सर्व श्रोत्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, आपल्यासाठी नवरात्रीच्या काळात घेऊन येत आहोत नवरात्री स्पेशल. थोड्या गप्पा थोडी गाणी नवरात्री विशेष शो मध्ये दिनांक 12 ऑक्टोबर 2026 ते 20 ऑक्टोबर 2026 या कालावधीत अवश्य ऐका RJ आदी सोबत स्वातंत्र्य वीरांगणा. हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतल्या गुणी पण अल्प प्रसिद्ध नायिका आणि आजच्या युगातल्या विविध क्षेत्रातल्या कर्तृत्ववान महिलांच्या संघर्षाची कहाणी. थोड्या गप्पा थोडी गाणी या शोमध्ये दररोज दुपारी 2 ते 4 या वेळेत दिनांक 12 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर या कालावधीत अवश्य ऐका थोड्या गप्पा थोडी गाणी RJ आदी सोबत.

0: वेलकम बॅक. आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जन तुमच्या सोबत, आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. दिवसाला प्रसन्न सुरुवात जी आहे ती झालेली आहेच, आणि त्याचबरोबर महत्त्वाच्या काही अपडेट्सकडे वळूयात. FDA आपण अनेक कारवाया महाराष्ट्रामध्ये संपूर्ण राज्यामध्ये बघतो आहोत. छत्रपती संभाजीनगरच्या बजरंग ट्रेडिंग कंपनीच्या खाद्यतेल रिपॅकिंग युनिटवर अन्न आणि औषध प्रशासनानं छापा टाकला. 12,382 किलो जे संशयास्पद खाद्यतेल होतं ते जप्त करण्यात आलं आहे, आणि हे खाद्यतेल अनधिकृतपणे विकलं जात होतं. याची किंमत साधारण 23.35 लाख रुपये आहे. स्वच्छता तपासणीमध्ये कंपनीला 206 पैकी फक्त 10 गुण मिळाले. कंपनीचा अन्न परवाना तात्काळ निलंबित करण्यात आलेला आहे. छत्रपती संभाजीनगरमधल्या बजरंग ट्रेडिंग कंपनीच्या खाद्यतेल रिपॅकिंग युनिटवर FDA ही कारवाई केली आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या RJ ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: हॅलो फ्रेंड्स, मी योगेश निंबाळकर. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आहे आर्जन तुमच्या सोबत. गुड मॉर्निंग. आणि जागतिक स्तरावरच्या महत्वाच्या घडामोडींकडे वळूयात. देशामधले 6 राज्यांचे राज्यपाल बदलले आहेत. राष्ट्रपती यांनी या संदर्भात नियुक्ती केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केरळ, तमिळनाडू, ओडिसा, कर्नाटक, उत्तराखंड आणि सिक्कीम या 6 राज्यांच्या राज्यपालांमध्ये काही महत्वाचे बदल केले आहेत. ओम प्रकाश माथुर केरळ, राजेंद्र आर्लेकर तमिळनाडू, ब्रजमोहन राम ओडिसा, सुधा यादव कर्नाटक, ढालसिंग बिसेन उत्तराखंड, तर दुष्यंत गौतम हे सिक्कीमचे नवीन राज्यपाल आहेत. देशामधल्या या 6 राज्यांचे राज्यपाल बदलण्यात आले आहेत. त्याचबरोबर काही स्पोर्ट अपडेटकडे सुद्धा आपण वळणार आहोतच. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक. आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे आरजानू तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. स्पोर्ट अपडेटकडे वळूयात. मेरिलेबोन क्रिकेट क्लबनं अर्थात MCC बोल्ड नियमांमध्ये काही महत्वपूर्ण नियम जे आहेत ते केले आहेत. यानुसार चेंडू नॉन स्ट्रायकरच्या यष्टीला लागून घरंगळत बॅटिंग एंडच्या यष्टी उडवल्यास फलंदाज बाद मानला जाणार नाही, हा महत्वाचा नियम MCC केला आहे. जाणून बुजून विलंब करणाऱ्या फलंदाजाला तिसऱ्यांदा दोष दिल्यास संघाला 5 दंड/10 धावा मिळतील. हे नियम 1 ऑक्टोबरपासून क्रिकेट क्षेत्रामध्ये लागू झाले आहेत. MCC बोल्ड नियमामध्ये हे महत्वाचे आणि महत्वपूर्ण बदल केले आहेत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. जीवन उजळू वंचितांचे औचित्य दीपोत्सवाचे दीपोत्सव 2024. या वर्षीच्या दीपोत्सवाच्या निमित्ताने आपणास आणि आपल्या परिवारास स्नेहालय परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा. दीपोत्सवामध्ये आपण असीम आनंदाची अनुभूती घेतो. प्रत्येक घरात फटाके, खाऊ, अत्तर, आवडीचे नवे कपडे अशी रेलचेल असते. परंतु यावेळी आपल्याच समाजातील अनेक बंधू भगिनी, खास करून बालके, या आनंदापासून वंचित असतात. त्यात विविध संस्थांमधून राहणारी विशेष क्षमतायुक्त दिव्यांग, अनाथ, निराधार, एड्सग्रस्त, मतिमंद, मूकबधिर, अंध, अस्थिव्यंग, अपंग, स्वमग्न आणि इतर व्याधीग्रस्त बालकांचाही समावेश असतो. त्यांच्यासोबत कौटुंबिक अत्याचार आणि देहव्यापारातील बळी महिलांचे अंधारलेले आयुष्य दीपोत्सवाने उजळावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आपण सुद्धा यंदा दीपोत्सवाचा आनंद शतगुणित करूया. यंदाच्या दिवाळीमध्ये तुम्ही सुद्धा त्यांच्यासाठी प्रकाशाचं ध्यान द्यावं. या उपक्रमाचं हे 20वं वर्ष आहे. प्रत्येकी 1 कपड्याचा आणि 1 अंगाचा साबण, कंगवा, नेल कटर, सॉफ्ट टूथब्रश आणि टूथपेस्ट, 100 ml तेलाची बाटली, उठणे, टाल्कम पावडर असा संच एक हायजीन किट म्हणून आपण देणगी म्हणून द्यावा. निवासी संस्थांमधून राहणाऱ्या आश्रमशाळांमधील तसेच झोपडपट्टीतील बालकांची दिवाळी आपण या सहयोगातून आनंदमय करू शकतो. या उपक्रमातून 20,000 वंचित बालकांपर्यंत आपल्या मदतीनं हे प्रकाशाचं दान पोहोचवण्याचा आमचा संकल्प आहे. आपण जर बाहेरगावी असाल किंवा हा संच आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला अडचणी येत असतील तर आपण फक्त 150 रुपये आम्हाला बँक खात्यावरही पाठवू शकता. स्नेहालय प्रतिसाद केंद्र, लेंडकर मळा, बालिकाश्रम रोड, अहिल्यानगर या ठिकाणी सुद्धा हे प्रकाशदान स्वीकारले जाते. या दानासाठी अधिक माहितीसाठी आपण संपर्क करू शकता 90110264 90110278 95 88 62 00 36 आणि 90110018 या क्रमांकावरही आपण संपर्क साधू शकता. दीपदान देताना दात्यानं आपलं नाव, जन्मदिनांक, पालकांचा मोबाईल किंवा फोन नंबर, शाळेचं नाव, इयत्ता असा तपशील असलेली चिठ्ठी जरूर पाकिटात टाकावी ही नम्र विनंती. आपण सुद्धा आपल्या दीपदानाचा सहयोग देणगी स्वरूपातही देऊ शकता. चला तर मग जीवन उजळू या वंचितांचे औचित्य यंदाच्या दीपोत्सवाचे.

0: वेलकम बॅक. आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा आर्जन तुमच्यासोबत आहे. गुड मॉर्निंग. आणि त्याचबरोबर महत्वाच्या फिल्म इंडस्ट्रीकडे थोडंसं वळूया. जेलर 2 या सिनेमाचा ट्रेलर जो आहे तो सोशल मीडियावर सध्या चांगलाच गाजतोय. अभिनेते रजनीकांत यांचे सगळेच सुपर डुपर हिट सिनेमे आहेत, अगदी बॉलिवूडमध्ये असेल, त्याचबरोबर तमिळ भाषेमधले काही सिनेमे असतील जे हिट आहेतच. आणि आता जेलर 2 साठी मिथुन चक्रवर्ती यांनी रजनीकांत यांच्यासमोर एक मोठी अट ठेवल्याचं दिसतंय. जेलर 2 या सिनेमासाठी मिथुन चक्रवर्ती यांना निगेटिव्ह रोल अर्थात खलनायकाची भूमिका स्वीकारण्यापूर्वी एक अट घातली होती. तुम्ही मला मारायचं नाही, गोळीही झाडायची नाही अशी ही अट होती. 1989 भ्रष्टाचार सिनेमानंतर हे दोघं सुद्धा पुन्हा एकत्र येतात आणि या सिनेमामध्ये मोहनलाल असेल, अभिनेत्री विद्या बालन सुद्धा या सिनेमामध्ये आहेत, यांच्यासुद्धा महत्त्वाच्या भूमिका जेलर 2 आहेत. आणि मिथुन चक्रवर्ती आणि रजनीकांत या दोघांचे महत्त्वाचे लीड रोल्स या सिनेमामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित बालभवन. झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: वेलकम बॅक। आपण ऐकता स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी आहे अर्जुन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग। गुड मॉर्निंग। महाराष्ट्रामध्ये गेल्या 3 वर्षांपासून काय घडतंय? महाराष्ट्रामध्ये 3 वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम आणि जलजीवन मिशन विभागामध्ये काही असे कंत्राटदार आहेत की ज्यांची 96,000 कोटी रुपयांची बिलं देयकं थकीत आहेत। गेल्या 10 महिन्यांमध्ये 9 कंत्राटदारांनी आपल्या राज्यामध्ये आत्महत्या केल्यात या प्रकरणाचा छडा न लागल्यामुळे। आणि याचा दावा करत राज्य कंत्राटदार महासंघानं येणाऱ्या 19 ऑक्टोबरला राज्यामध्ये सगळ्या जिल्हाधिकारी कार्यालयांवर आंदोलन करण्याचा इशारासुद्धा दिलेला आहे। तब्बल 96,000 कोटी थकीत देयक आहेत। राज्य कंत्राटदार महासंघानं या विरोधात राज्य सरकार विरोधात हा 19 ऑक्टोबरला एल्गार जो आहे तो उभारलेला आहे। श्रोते हो, महत्वाच्या काही राज्यातल्या घडामोडींकडेही आपण वळणार आहोत। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
3: रेडिओ नगर 90.4 एफएमच्या सर्व श्रोत्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। श्रोते हो, आपल्यासाठी नवरात्रीच्या काळात घेऊन येत आहोत नवरात्री स्पेशल। थोड्या गप्पा थोडी गाणी नवरात्री विशेष शो मध्ये दिनांक 12 ऑक्टोबर 2026 ते 20 ऑक्टोबर 2026 या कालावधीत अवश्य ऐका आर जे आदी सोबत स्वातंत्र्य वीरांगणा। हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतल्या गुणी पण अल्प प्रसिद्ध नायिका आणि आजच्या युगातल्या विविध क्षेत्रातल्या कर्तृत्ववान महिलांच्या संघर्षाची कहाणी। थोड्या गप्पा थोडी गाणी या शो मध्ये दररोज दुपारी 2 ते 4 या वेळेत दिनांक 12 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर या कालावधीत अवश्य ऐका थोड्या गप्पा थोडी गाणी आर जे आदी सोबत।

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.
2: कुठे कुठे जायचं फिरायला रे, कुठे कुठे जायचं फिरायला.
3: स्त्रियांना द्या इतका मान, वाढेल आपल्या देशाची शान. लेखक सागर चौगुले.
0: रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकायला विसरू नका कॅमल सुपरफाईन साबुदाणा प्रायोजित नवरात्री विशेष कार्यक्रम. आदि माया आदि शक्ती. संकलक, निवेदक आणि सादर करते किरण डहाळे.
4: महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या शक्तीपीठांचं महात्म्य सांगणारा कार्यक्रम आदि माया आदि शक्ती. रविवार 11 ऑक्टोबर पासून रोज सकाळी 8 वाजता याच कार्यक्रमाचं पुनः प्रसारण होईल त्याच दिवशी रात्री 8 वाजता.
0: ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM आणि जगभरात कुठेही ऐकण्यासाठी प्ले स्टोर वरून रेडिओ नगर 90.4 FM हा ऍप डाउनलोड करा.
4: आदि माया आदि शक्ती, प्रायोजक कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
5: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, शुद्ध आणि सात्विक आहार घरातल्या प्रत्येकासाठी. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.

0: वेलकम बॅक. आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्चन तुमच्यासोबत. गुड मॉर्निंग. आणि रामायण या सिनेमाबद्दल आपण बोलूया, ज्याचा टीझर सुद्धा रिलीज झाला. रामायण या सिनेमामध्ये अनेक लोकांनी भूमिका केलेल्या आहेतच, पण काही असे अभिनेते आहेत की ज्यांनी या सिनेमातल्या काही कॅरेक्टरसाठी आवाज दिला. अनुपम खेर यामध्ये एक आहेत. रामायण या सिनेमामध्ये जटायूचा आवाज जो आहे तो अनुपम खेर यांच्या आवाजामधला आहे. निर्मात्यांनी या पात्राचं पोस्टर जे आहे ते सोशल मीडियावर रिलीज केलेलं आहे आणि ज्यामध्ये जटायूची इमेज आपल्याला दिसते. आणि या चित्रपटाच्या निर्मात्यांनी जटायूचं एक नवीन पोस्टर सोशल मीडियावर सुद्धा रिलीज केला. धाडसी पक्षाच्या पात्राला अभिनेते अनुपम खेर यांचा आवाज दिलाय. जटायूनं जेव्हा माता सीतेला रावणापासून वाचवण्यासाठी त्याच्याशी युद्ध केलं होतं आणि या प्रसंगादरम्यानचा आवाज अनुपम खेर यांचा जटायू या कॅरेक्टरसाठी आहे. रणबीर कपूर स्टारर या चित्रपटाचा पहिला भाग 5 नोव्हेंबर रोजी जगभरामध्ये अनेक सिनेमागृहांमध्ये एकाच वेळी रिलीज होणार आहे आणि तेव्हा आपल्याला सिनेमा आणि सिनेमा कसा झालाय हे सुद्धा लक्षात येईल. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

माझे नाव अखिलेश अदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक. आपण ऐकताय स्नेहल ऐसे लोकमाध्यम रेडिओ नगर 94.4 FM. आवाज तुमचा, मी आहे आर्षानं तुमच्यासोबत, आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. सध्या महाराष्ट्रामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. 75% महाराष्ट्रासाठी दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. पण तरीसुद्धा VIP लोकांसाठी महाराष्ट्र सरकारचा नव्या गाड्या खरेदीचा निर्णय जो आहे तो अजूनही आहे. एकीकडे महाराष्ट्रामध्ये दुष्काळ आहे असं आपण म्हणतो, पण राज्य सरकारमध्ये VIP अतिथींसाठी भरपूर खर्च केला जातोय. 12.68 कोटी रुपये खर्चून 44 नवीन गाड्या खरेदी करण्याला मंजुरी राज्य सरकारनं दिली आहे. यामध्ये टोयोटा, इनोव्हा, क्रिस्टा, फॉर्च्युनर, बुलेट प्रूफ अशा अनेक गाड्यांचा समावेश आहे. या निर्णयावर काँग्रेसचे सचिन सावंत यांनी सरकारवर टीका केली की एकीकडे आपण दुष्काळ शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेला आहे, दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे, आणि VIP लोकांना इथं सुखसोयींसाठी एवढा पैसा खर्च केला जातोय आणि एवढ्या खरेदीसाठी मंजुरी दिली जाते असा आरोप जो आहे तो करण्यात आलाय. ऐकत रहा रेडिओ नगर 94.4 FM, आवाज तुमचा.
1: जीवन उजळू वंचितांचे औचित्य दीपोत्सवाचे दीपोत्सव 2024. या वर्षीच्या दीपोत्सवाच्या निमित्ताने आपणास आणि आपल्या परिवारास स्नेहालय परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा. दीपोत्सवामध्ये आपण असीम आनंदाची अनुभूती घेतो. प्रत्येक घरात फटाके, खाऊ, अत्तर, आवडीचे नवे कपडे अशी रेलचेल असते. परंतु यावेळी आपल्याच समाजातील अनेक बंधू भगिनी, खास करून बालके, या आनंदापासून वंचित असतात. त्यात विविध संस्थांमधून राहणारी विशेष क्षमता युक्त दिव्यांग, अनाथ, निराधार, एड्सग्रस्त, मतिमंद, मूकबधिर, अंध, अस्थिव्यंग, अपंग, स्वमग्न आणि इतर व्याधीग्रस्त बालकांचाही समावेश असतो. त्यांच्यासोबत कौटुंबिक अत्याचार आणि देहव्यापारातील बळी महिलांचे अंधारलेले आयुष्य दीपोत्सवाने उजळावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आपण सुद्धा यंदा दीपोत्सवाचा आनंद शतगुणित करूया. यंदाच्या दिवाळीमध्ये तुम्ही सुद्धा त्यांच्यासाठी प्रकाशाचं ज्ञान द्यावं. या उपक्रमाचं हे 20वं वर्ष आहे. प्रत्येकी एक कपड्याचा आणि एक अंगाचा साबण, कंगवा, नेल कटर, सॉफ्ट टूथब्रश आणि टूथपेस्ट, 100 ml तेलाची बाटली, उठणे, टाल्कम पावडर असा संच एक हायजीन किट म्हणून आपण देणगी म्हणून द्यावा. निवासी संस्थांमधून राहणाऱ्या आश्रम शाळांमधील तसेच झोपडपट्टीतील बालकांची दिवाळी आपण या सहयोगातून आनंदमय करू शकतो. या उपक्रमातून 20,000 वंचित बालकांपर्यंत आपल्या मदतीनं हे प्रकाशाचं दान पोहोचवण्याचा आमचा संकल्प आहे. आपण जर बाहेरगावी असाल किंवा हा संच आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला अडचणी येत असतील तर आपण फक्त 150 रुपये आम्हाला बँक खात्यावरही पाठवू शकता. स्नेहालय प्रतिसाद केंद्र, लेंडकर मळा, बालिकाश्रम रोड, अहिल्यानगर या ठिकाणी सुद्धा हे प्रकाशदान स्वीकारले जाते. या दानासाठी अधिक माहितीसाठी आपण संपर्क करू शकता 90 11 02 64 72, 90 11 02 178, 95 88 62 00 36 आणि 90 11 02 01 78 या क्रमांकावरही आपण संपर्क साधू शकता. दीपदान देताना दात्यानं आपलं नाव, जन्मदिनांक, पालकांचा मोबाईल किंवा फोन नंबर, शाळेचं नाव, इयत्ता असा तपशील असलेली चिठ्ठी जरूर पाकिटात टाकावी ही नम्र विनंती. आपण सुद्धा आपल्या दीपदानाचा सहयोग देणगी स्वरूपातही देऊ शकता. चला तर मग जीवन उजळू या वंचितांचे औचित्य यंदाच्या दीपोत्सवाचे.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77700-27505 किंवा 90110-6495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

वेलकम बॅक. आपण ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा अर्जुन तुमच्यासोबत आहे. गुड मॉर्निंग. आणि स्पोर्ट अपडेटकडे आता आपण वळणार आहोत. भारतीय कॅप्टन शुभमन गिल याला सब

2020 जानेवारी सप्टेंबर आणि 2025 फेब्रुवारी आणि जुलै महिन्यासाठी हा पुरस्कार त्याने याआधी 4 वेळा जिंकलेला आहे आणि आता 5वा प्लेअर ऑफ द मंथचा पुरस्कार सप्टेंबर 2026 त्याला मिळालेला आहे. शेफाली वर्मा ही सुद्धा महिला जी आहे ती ICC प्लेअर ऑफ द मंथ सुद्धा ठरलेली आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: जगदंबे।
1: 9 दिवस स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचे, तिच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याचे आणि तिच्यातल्या दुर्गेला ओळखण्याचे। नवरात्र म्हणजे केवळ देवीची आराधना नाही, तर प्रत्येक स्त्रीच्या सामर्थ्याचा, तिच्या स्वप्नांचा आणि तिच्या अस्तित्वाचा उत्सव आहे। घरी सांभाळणारी आई असो, स्वप्नांसाठी झटणारी मुलगी असो किंवा स्वतःच्या पायावर उभी राहणारी महिला, प्रत्येक स्त्री खास आहे, प्रत्येक स्त्री शक्ती आहे। अशा या स्त्री शक्तीच्या उत्सवानिमित्त, नवरात्र उत्सवानिमित्त रेडिओ नगर 90.4 FM कडून तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहादार मदत करते. आज मी तीस या प्रकल्पामध्ये

शंभराव लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहादार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

वेलकम बॅक. आपण ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जन तुमच्या सोबत, आणि तुम्ही ऐकत आहात स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात NPCI UPI व्यवहारादरम्यान दिवाळीपर्यंत शुल्क लागणार नसल्याचं सांगितलंय. सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे, शारदीय नवरात्रोत्सव, आणि सरकारनं आता दिवाळीनंतर या सगळ्या नियमांबाबत विचार करण्याचं ठरवलंय आणि हा निर्णय पुढे घेतलाय. UPI पेमेंटवर आपण 2000 जास्त रकमेच्या पर्सन टू मर्चंट म्हणजे P2M या UPI व्यवहारांवर जो 4.4% मर्चंट डिस्काउंट रेट MDR लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, दिवाळीपर्यंत याला स्थगिती मिळाली. हा पुढे त्यानंतर ढकलले आहे. नवीन तारीख अद्याप जाहीर केली जाणार आहे आणि या महिन्यामध्ये हे शुल्क 15 ऑक्टोबर पासून लागू होणार होतं, पण सध्या सण उत्सवाचे दिवस आहेत आणि हा काळ लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचं NPCI स्पष्ट केलं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: वेलकम बॅक. आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी आहे आर्जेनु तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. महाराष्ट्रातील अनाधिकृत बांधकामं विनापरवानगी सदनिकांच्या दस्त नोंदणीवर आता राज्य सरकारनं बंदी घातली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नियमबाह्य आणि मंजूर नकाशापेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या सदनिकांच्या खरेदी खत आणि हस्तांतरण पत्रांची नोंदणी थांबवण्याचे आदेश दिले आहेत. नियम मोडला तर दुय्यम निबंधकाविरोधातही विभागीय चौकशी केली जाईल असं सांगण्यात आलं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज.
3: ती फक्त शक्ती नाहीये, ती आई आहे, मुलगी आहे, बहीण आहे, पत्नी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती स्वतःची एक स्वतंत्र ओळख आहे. नवरात्रात आपण देवीच्या शक्तीची पूजा करतो, पण तिच्या रूपात जगणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या संघर्षाची, स्वप्नांची, भावनांची आणि सामर्थ्याची जाणीव आपण कधी करून घेतो का? तिच्या मनात काय आहे, तिच्या वाट्याला आलेल्या जबाबदाऱ्या, तिची न बोललेली स्वप्न, तिच्या जगण्यातील प्रश्न आणि परिस्थितीशी दोन हात करत उभं राहण्याचं तिचं धैर्य, याच स्त्री मनाचा, स्त्री शक्तीचा आणि स्त्रीत्वाच्या विविध पैलूंचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम ऐकूया. स्त्री जाणीवा दररोज संध्याकाळी 7 ते 8 या वेळात आरजे अनुसोबत. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 एफएम वर.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहाल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. आर्जन तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं 31 ऑगस्ट 2027 पर्यंत 10% पाणी कपातीचे आदेश दिले आणि याच पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये आता उद्यापासून आठवड्यातून एकदा पाणी कपात केली जाणार आहे. राज्य सरकारच्या आदेशानंतर मनपानं हा निर्णय घेतलाय. पुणे महापालिकेनं दर गुरुवारी संपूर्ण पाणी पुरवठा बंद करण्याचा आणि ठेवण्याचा निर्णय घेतलाय. अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी 15 ऑक्टोबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याचं स्पष्ट केलंय. भविष्यामध्ये टंचाई टाळण्यासाठी पुणेकरांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन करण्यात आलंय. खडकवासला धरण साखळीमध्ये 12 ऑक्टोबर अखेर 26.22 TMC पाणीसाठा सध्या उपलब्ध आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: मुलगी आहे स्वप्नांची, नको घाई लग्नाची. लेखक ओंकार भोलेनाथ अस्वले.

तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवराआवर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

सण उत्साहाचा, रंगांचा आणि स्त्री शक्तीचा नवरात्रीच्या या दिवसांमध्ये मी तुमची मैत्रीण आर जे ऋतू घेऊन आली आहे नवरात्र विशेष कार्यक्रम. ज्या स्त्रीच्या एका हातात कुटुंबाची जबाबदारी, दुसऱ्या हातात स्वप्नांची भरारी आहे, अशा आपल्या लाडक्या सखींसोबतच्या गप्पांसाठी भेटूयात गोष्टी तुमच्या आमच्या या नवरात्र विशेष कार्यक्रमात माझ्यासोबत म्हणजेच तुमच्या आर जे ऋतू सोबत. ठीक सकाळी 11 ते 1 या वेळेत फक्त आणि फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जन तुमच्या सोबत, आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. दिवसाला सुंदर अशी सुरुवात जी आहे ती झालेली आहेच, आणि त्याचबरोबर आपण दर सोमवारी आम्ही अधिकारी झालो या पुस्तकातील काही भागाचं अभिवाचन जे आहे ते आपण नक्कीच ऐकत असतो. आणि आज आपण ऐकणार आहोत आम्ही अधिकारी झालो या पुस्तकातील भिकारी झाला अधिकारी हा भाग. या पुस्तकाचे लेखक आणि संपादक आहे देवेंद्र भुजबळ. मुंबईमध्ये झोपडपट्टीमध्ये जन्मलेला वाढलेला एक भीक मागणारा मुलगा वाया न जाता मुंबई महानगरपालिकेमध्ये BMC मध्ये अधिकारी होतो. आणि एका पाखराची मनस्वी झेप घेणारी ही एक पॉझिटिव्ह स्टोरी आपण ऐकणार आहोत. रत्नागिरी जिल्ह्यामधल्या लांजामधल्या साटवली हे सुरेश गोपाळ यांचं मुलगा. गोपाळ यांचे वडील मुंबई महापालिकेत होते, पण गोपाळ यांच्या लहानपणीच वडीच वारले. उत्पन्नाचं काही साधन नसल्यानं मुंबईमध्ये अक्षरशः काही वर्ष त्यांनी भीक मागितली. प्रख्यात गायिका सुमन कल्याणपूर यांची गाडी धुण्याचं काम त्यांनी केलं. त्यावेळी परिस्थितीनं खचून जाऊन गोपाळे आत्महत्येच्या विचारामध्ये होते, आणि त्यांची विमनस्क अवस्था पाहून सुमनताईंचे यजमान नंदा शेठ यांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली. त्यांची बिकट परिस्थिती कथन केल्यावर नंदा शेठनी सुमनताईंचं एक एक पाऊल उचली चाल निश्चयानं, नको बावरूनी जाऊ नियतीच्या भयानं हे गाणं ऐकवलं, आणि गोपाळे यांना जगण्याचं बळ दिलं. गोपाळ यांना आजही नंदा शेठ यांनी त्यावेळी दिलेल्या धीराबद्दल कृतज्ञता नक्कीच वाटते. गोपाळे यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये महात्मा गांधी कॉलेजमधून 11वीपर्यंत शिक्षण घेतलं. 1977 मुंबई महापालिकेत शिपाई म्हणून कामाला लागले. पब्लिक हेल्थ आणि सॅनिटरी निरीक्षक ही पदविका त्यांनी मिळवली. शिपाई संवर्गातून 21 फेब्रुवारी 1982 बाजार निरीक्षक म्हणून पदोन्नती मिळाली, आणि नंतर 2008 मुख्य निरीक्षक म्हणून पदोन्नती मिळाली. त्यांच्यावर विशेष दक्षता पथकाचे प्रमुख म्हणून सुद्धा जबाबदारी सोपवण्यात आली होती. महात्मा फुले मंडईमध्ये 27 ऑक्टोबर 1999 एक घटना घडली, आणि ही घटना काय होती हे आपण जाणून घेणार आहोत थोड्याच वेळात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
2: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
1: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
2: 77700-27505 किंवा 90110-64-95 या मोबाईल क्रमांकावर
1: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
2: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
1: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

महात्मा फुले मुंबईमध्ये 27 ऑक्टोबर 1999 स्फोटकं ठेवण्यात आली ही माहिती गोपाळे यांना पोलीस नियंत्रण कक्षाला दिल्यामुळं पुढे मोठा होणारा अनर्थ ठरला आणि तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त रॉनी मेंडोन्सा यांच्या हस्ते त्यांना पोलीस मित्र हा पुरस्कार देऊन गौरवण्यातही आलं होतं. 26 जुलै 2005 मुंबईमध्ये अतिवृष्टीमध्ये पालिकेच्या अंधेरी पश्चिममधील मंडईमध्ये 30 मच्छीमार महिलांचे प्राण मंडईमधल्या व्यापारी सर्वश्री अन्वर रेहमान आणि इम्रान यांनी जीवाची पर्वा न करता वाचवले आणि ही बाब जेव्हा गोपाळे यांना कळाली तेव्हा त्यांनी या महिलांना सुरक्षितपणे मंडईच्या बाहेर काढलं. त्यांच्या प्रसंगवधानाची त्यावेळी खूप प्रशंसाही करण्यात आली. 36 वर्ष सेवा करून बाजार अधीक्षक पदावरून गोपाळे 2013 निवृत्त झाले. मुंबई महानगरपालिका आंतरराष्ट्रीय रोटरी क्लबतर्फे 2014 सामाजिक कार्याबद्दल त्यांची निवड करण्यात आली. 2018 मुंबईमधल्या क्षितिज ग्रुप महाराष्ट्र राज्य पुरस्कृत करण्यात आलेल्या संघटनेतर्फे साहित्य विभागाच्या जीवनगौरव पुरस्कारानंही त्यांना गौरवण्यात आलं. मरणोत्तर देहदान चळवळीतही त्यांनी भरीव कार्य ते आज करीत आहे. त्यांनी आतापर्यंत 300 जणांना देहदान, अवयवदान, नेत्रदान आणि त्वचादानासाठी प्रवृत्त केलं. त्याबद्दल त्यांना युवा प्रतिष्ठानतर्फे 2006 समाजरत्न हा पुरस्कारही मिळाला. गोपाळे यांचे एक पाखरू वेल्हाड हे आत्मचरित्रही प्रसिद्ध झालंय. या चरित्रात त्यांनी रस्त्यावर भीक मागण्यापासून सुरू झालेला हा प्रवास काहीही लपवून न ठेवता अगदी जसाच्या तसा मांडलाय. आजही हे पुस्तक वाचताना झोपडपट्टीतील जीवन, त्यातील दाहकता आपल्या अंगावर काटा उभा करते. आजवर 25 कथांचं लेखनही त्यांनी केलंय. त्यांच्या दक्षता मासिकातील कथेमुळे महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री माननीय आर पाटील यांच्या हस्ते पदक देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. 2015 त्यांचा प्रियजनांची मांदियाळी हा काव्यसंग्रही प्रसिद्ध झालाय आणि या काव्यसंग्रहाचे रसिकांनी चांगले स्वागतही केलंय. महापालिकेमध्ये सेवा बजावत असताना वृत्तपत्र लेखक म्हणून सुद्धा त्यांनी नावलौकिक मिळवला. आतापर्यंत वेगवेगळ्या वृत्तपत्रातून विविध विषयावरून 450+ पत्रं त्यांनी लिहिली आहेत. मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा उत्कृष्ट पत्रलेखक पुरस्कार त्यांना मिळाला आहे. याशिवाय पोलीस मित्र, श्रमिकरत्न, ज्ञानेश्वर माऊली प्रतिष्ठानचा पुरस्कार, मुंबई महानगरपालिकेचा महापौर पुरस्कार आणि नागरी पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. 1994 गोपाळे यांचा विवाह झाला. पत्नी सुप्रिया यांनी विवाहानंतरची 16 वर्ष झोपडपट्टीच्या संसारात साथ दिली. आजही पत्नीविषयी त्यांना कृतज्ञता वाटते. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा रोहन हा नामांकित नेस्को कंपनीत व्यवस्थापक आहे तर मुलगी MBA होऊन तीही कंपनीत उच्च पदावर कार्यरत आहे. दोघांचे विवाह झालेत आणि ते आपल्या जीवनात स्थिर स्थावर आहेत. श्री गोपाळे परिवारासमवेत निवृत्तीनंतर सुखासीन आयुष्य न जगता बिकट परिस्थितीतही असणाऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचं उदात्त कार्य आजही ते करत आहेत. त्यांच्या भावी वाटचालीसाठी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

वेलकम बॅक. आपण ऐकताय स्नेहाले याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आरजन तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. श्रोते हो, शारदीय नवरात्र उत्सव सध्या सुरू आहे आणि अगदी सगळीकडे खूप छान आनंदाचं वातावरण आहे. प्रत्येक घरामधली स्त्री ही सुखी व्हायलाच पाहिजे. बऱ्याच वेळांना तिच्याकडे खरंच दुर्लक्ष केलं जातं किंवा तिच्या छोट्या छोट्या गोष्टी, तिच्या छोट्या छोट्या अपेक्षा, तिची लहान सहान स्वप्न जी आहेत ना, त्याकडे कुठेतरी नकळतपणे अनेकांचं दुर्लक्ष होतं. पण कुठली तक्रार न करता ती पुढे जात असते, अनेक गोष्टी सातत्यानं करत असते, प्रत्येक गोष्ट मनापासून करत असते. पण याच सगळ्या स्त्रियांना किंवा याच सगळ्या मुलींना महिलांना जर आपण थोडंसं प्रोत्साहन दिलं, थोडंसं बळ दिलं, तर नक्कीच या खूप उंच भरारे घेतील. शारदीय नवरात्रोत्सव सध्या सुरू आहे आणि नक्कीच या शारदीय नवरात्रोत्सवामध्ये आपण जशी देवीच्या वेगवेगळ्या रूपांची नक्कीच आराधना करतो, शक्तीची उपासना करतो, तशीच घरातल्या प्रत्येक स्त्रीची नक्कीच स्वप्न जी आहे ती जाणून घ्या. त्या स्वप्नांना भरारी घेण्यासाठी नक्कीच खूप पाठबळ द्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी। गोष्टी तुमच्या आमच्या या आपल्या नवरात्र विशेष शो मध्ये मी आरजे ऋतू आहे तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मंडळी, सकाळचे 11 वाजलेत, नवरात्रीचे दिवस सुरू आहेत आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला आपल्या या लाडक्या शो मध्ये। मंडळी, मला फार छान वाटते कारण हे जे सणासुदीचे दिवस असतात ना मंडळी, हे एक अशी एकदम भारी ऊर्जा घेऊन येतात, फ्रेशनेस घेऊन येतात आणि आपण मस्तपैकी त्या फ्रेश मध्येच एन्जॉय करत असतो आणि एक छान वाटत असतं। काही दिवसानंतर दिवाळी येईल, मग उठा उठा दिवाळी आली, मोठी सणाची वेळ झाली, एक ती जी वाईब असते ना मंडळी या सणासुदींच्या दिवसामध्ये, खरंच भाई ही वाईब आपल्याला इतर वेळी कधी भेटत नाही। सगळे परिवार एकत्र येणं, मिळून आपला सण उत्सव साजरा करणं, फराळ बनवणं, खरंच हे दिवस फार छान असतात। मंडळी, आता तुम्हाला तर माहीतच आहे की आपला नवरात्र विशेष शो सुरू आहे आणि आपण कालच जी आपल्या दुर्गेची रूपं आहे तर तीन रूपांची काल आपण माहिती घेतली होती आणि मंडळी आज आहे चौथी माळ, चौथा दिवस आहे आणि आज आपण जाणून घेणार आहोत दुर्गेच्या चौथ्या रूपाबद्दल, ते म्हणजेच माता कुष्मांडा यांच्याबद्दल। श्रोते हो, धार्मिक मान्यतेनुसार जेव्हा सगळीकडे अंधार होता तेव्हा माता कुष्मांडा यांनी आपल्या मंद हास्यानं सृष्टीची निर्मिती केली असं सांगितलं जातं आणि म्हणूनच त्यांना सृष्टीची निर्मिती करणारी देवी असंही म्हटलं जातंय। त्यांच्या नावातच एक वेगळा अर्थ दडलेला आहे। माता कुष्मांडा यांना तेज, ऊर्जा आणि आनंदाचं प्रतीक मानलं जातं। माता कुष्मांडा यांना 8 हात असल्यामुळे त्यांना अष्टभुजा देवी असं सुद्धा म्हटलं जातं। त्यांच्या हातामध्ये कमळ, कमंडलू, धनुष्यबाण, त्याचसोबत चक्र, गदा आणि अमृतानं भरलेला कलश अशा विविध वस्तू असतात। त्यांच्या एका हातामध्ये जपमाळ सुद्धा असते, त्यांचं वाहन सिंह आहे। त्यांच्या या रूपामधून आपल्याला शक्ती, सकारात्मकता आणि नव्या सुरुवातीचा संदेश मिळतो। मंडळी, श्रोते हो, आता आपण विचार करूयात की माता कुष्मांडा यांच्या या रूपातून आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपल्याला काय शिकता येईल। बरं, अनेकदा आपल्या आयुष्यामध्ये अडचणी येतात, कधी एखादं काम मनासारखं होत नाही, कधी अपेक्षेप्रमाणे यश मिळत नाही, तर कधी निराशेमुळे काहीच करावं असं वाटत नाही। पण अशा वेळी आपण आपल्या मनामध्ये आशेचा एक छोटासा दिवा लावायला हवाय। जसं अंधार दूर करण्यासाठी एका छोट्याशा दिव्याचा प्रकाश पुरेसा ठरतो ना मंडळी, तसंच आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक विचारांची सुरुवात आपल्याला पुढे जाण्याची ताकद देऊ शकते। एखाद्याशी प्रेमाने बोलणं, अडचणीत असलेल्या व्यक्तीला मदत करणं आणि स्वतःच्या चुका सुधारण्याचा सुद्धा प्रयत्न करणं किंवा एखादं नवीन काम सुरू करण्याचं धाडस करणं, या छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण आपल्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करू शकतो आणि म्हणूनच मंडळी नवरात्रीच्या चौथ्या माळेला माता कुष्मांडेकडे आपण प्रार्थना करूयात, आपल्या आयुष्यातील नकारात्मकता दूर होऊ दे, मनात नवी ऊर्जा निर्माण होऊ दे आणि प्रत्येक दिवस नव्या उत्साहानं जगण्याची ताकद मिळू दे। मंडळी, आपण आपला शो हा असा आज सुरू ठेवणार आहोत आणि अगदीच थोड्या वेळात भेटणार आहोत आपण या नवरात्र विशेष कार्यक्रमामध्ये। तोपर्यंत ऐकूयात हे सुंदर असं गाणं आणि मंडळी याच म्युझिकल ब्रेक नंतर भेटूयात थोड्याच वेळात। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख. अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे. आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात. तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची.

0: तर 90.4 एफएम वर ऐकायला विसरू नका कॅमल सुपरफाईन साबुदाणा प्रायोजित नवरात्री विशेष कार्यक्रम आदि माया आदि शक्ती. संकलक निवेदक आणि सादर करते किरण लहाळे.
1: महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या शक्तीपीठांचं महात्म्य सांगणारा कार्यक्रम आदि माया आदि शक्ती रविवार 11 ऑक्टोबर पासून रोज सकाळी 8 वाजता याच कार्यक्रमाचं पुनः प्रसारण होईल त्याच दिवशी रात्री 8 वाजता.
0: ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 एफएम आणि जगभरात कुठेही ऐकण्यासाठी प्ले स्टोर वरून रेडिओ नगर 90.4 एफएम हा ऍप डाउनलोड करा.
1: आदि माया आदि शक्ती प्रायोजक कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा शुद्ध आणि सात्विक आहार घरातल्या प्रत्येकासाठी. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
3: हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या आपल्या नवरात्र विशेष शो मध्ये मी आरजी ऋतू आहे तुमच्या सोबत. मंडळी सकाळचे 11:13 झालेत आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला आपल्या नवनवीन गोष्टींसोबत चर्चांसोबत गप्पांसोबत. मंडळी आता आपण नवरात्र विशेष कार्यक्रम करतच आहोत आणि मंडळी आपल्या सर्वांनाच माहीत आहे की दुर्गेचं रूप म्हणलं तर आपली ही आजकालची स्त्री शक्ती आहे आणि आजकालचीच नाही मंडळी पूर्वीच्या काळापासून जी आपली संस्कृती टिकवून ठेवलेली आहे जी आपलं एकत्र कुटुंब पद्धती टिकवून ठेवली आहे त्यामध्ये महिलांचा खूप मोठा वाटा आहे. आणि मंडळी आपण जसं नवरात्र सेलिब्रेट करत आहोत तसं आपण नवरात्र म्हणजे फक्त देवीची 9 रूपांची पूजा नाही आहे मंडळी तर समाजाच्या उभारणीमध्ये मोलाची भूमिका बजावणाऱ्या स्त्री शक्तीला नमन करण्याचा हा उत्सव आहे. आणि मंडळी आजच्या काळात सुद्धा अनेक स्त्रिया आपल्या कार्यातून या नवदुर्गा रूप साकारते. 9 रूप आहेत पण शक्ती मात्र एकच आहे आणि आपण याबद्दलच थोडस जाणून घेणार आहोत की एक अध्यात्माला आपण आताच्या काळातील महिलांशी त्यांच्या शक्तीशी रिलेट कसं करते ते आपण पाहणार आहोत. मंडळी आता आपण कालच शैलपुत्री ब्रह्मचारिणी आणि चंद्रघंटा या देवींविषयी या देवीच्या रूपांविषयी ऐकलं पण मंडळी शैलपुत्री म्हणजे काय तर मंडळी शैलपुत्र म्हणजे स्थैर्याची शक्ती शैलपुत्री म्हणजे स्थिरता जसं की आपण एक नॉर्मली इन जनरल बोलू शकतो. पायाभूत स्तरावरती काम करणाऱ्या पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि डोंगराळ भागाच्या विकासासाठी झटणाऱ्या महिलांमध्ये आजची शैलपुत्री दिसते. बर का आधुनिक काळामध्ये स्त्रीला वैयक्तिक कौटुंबिक मानसिक आर्थिक आणि सामाजिक अशा अनेक स्तरांवरती स्थैर्य मिळवावं लागतं आणि त्याचसोबत मंडळी ते टिकवावं सुद्धा लागतं. दुर्गम भाग असेल डोंगराळ प्रदेश असेल आणि आदिवासी पाडे असतील तर त्यांच्यामध्ये काम करणाऱ्या अनेक महिला हे स्थैर्य आपल्या कार्यातून सिद्ध करतातच. पक्के रस्ते वीज किंवा वाहतुकीशी पुरेशी साधनं नसताना सुद्धा त्या पायी शाळेत पोहोचतात. मुलींना शिक्षणासाठी प्रवृत्त करणं पालकांचं प्रबोधन करणं आरोग्य त्याचसोबत स्वच्छता आणि पोषणाबाबत जागरूकता निर्माण करणं अशी कामं अनेक महिला त्या आदिवासी पाड्यांमधल्या आदिवासी भागातील महिला या करतात. घरची जबाबदारी आणि दुर्गम भागातील नोकरी यांचा ताळमेळ साधत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या या महिला म्हणजे आधुनिक शैलपुत्रीच आहेत ना मंडळी. आणि त्याचसोबत मगाशी मी म्हटल्याप्रमाणे ब्रह्मचारिणी म्हणजेच मंडळी ज्ञानाची तपस्विणी आहे. ब्रह्मचारिणी म्हणजे ज्ञान आणि तपस्येचं प्रतीक आहे. शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःला आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या सक्षम करतानाच समर्थ पिढी घडवण्याचं काम अनेक महिला करत असतात. भारतामध्ये विशेषतः आपल्या महाराष्ट्रामध्ये मंडळी शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांपर्यंत अनाथ गरीब आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी अनेक महिला सुधारकांनी आपलं आयुष्य वेचले. गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त आणि आदिवासी बहुल भागामध्ये काम करणाऱ्या राणी बंग आहेत बरं का तर यांच्यासह अनेक कार्यकर्त्या आणि शिक्षणप्रेमी महिलांनी सुद्धा निर्माण या उपक्रमाद्वारे वंचित तरुणांना शिक्षण आणि आरोग्य दिशा दाखवली. या समाजासाठी ही ज्ञानाची ज्योत तेवत ठेवणाऱ्या या आधुनिक नवदुर्गा म्हणजे ब्रह्मचारिणीचं स्वरूप आहे. मंडळी अशाच आपल्या महिलांच्या एक सक्सेस सोबत म्हणू शकतो किंवा आपल्या सामाजिक काम करणाऱ्या ज्या महिला आहेत किंवा महिला वर्ग जो आहे की जो अत्यंत कष्टातून पुढे येत आहे आपल्या पिढीला पुढे नेण्याचं काम करत आहे अशाच महिलांच्या कथांसोबत आणि देवीची जी रूपं आहेत त्यांना आत्ताच्या एक आधुनिक महिलांशी कशा पद्धतीने कनेक्ट करता येईल अशा पद्धतीची माहिती घेऊन अशा पद्धतीचा संवाद घेऊन गप्पा गोष्टी घेऊन भेटूयात आपण अगदीच छोट्याशा ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480.

0: हाय हॅलो नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी आपल्या गोष्टी तुमच्या आमच्या हा शो सुरू झालाय आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला. मंडळी आपला नवरात्री विशेष शो आहे आणि यामध्ये आपण अनेक महिलांसोबत आपण संवाद साधत असतो आणि आपल्याला माहीतच आहे की एक स्त्री सुद्धा एक शक्तीचं रूप आहे, आपल्या दुर्गेचं रूप आहे. आणि ती स्त्री फक्त रणांगणावरती असेल किंवा इतर ऑफिसची एक काम करणारी व्यक्ती नाही, तर ती एक जी आपली हाऊस वाईफ असते, गृहिणी असते, ती सुद्धा एक खूप मोठी योद्धा असते. आपली आई सुद्धा खूप मोठी योद्धा असते. आणि अशाच ज्या आपल्या सर्वसामान्य ज्या योद्धा आहेत, जी स्त्री शक्ती आहे, त्यांच्यासोबत आपण संवाद साधत असतो. आणि आज आपल्यासोबत आहेत मंडळी वैशाली वाळके, तर त्यांच्यासोबत आपण थोड्याफार गप्पा मारूयात. आणि नमस्कार ताई, तुमचं आपल्या रेडिओमध्ये स्वागत आहे.
1: नमस्कार
0: ताई, तुम्ही एक गृहिणी सुद्धा आहात आणि त्याचसोबत तुम्ही तुमचा एक व्यवसाय सुद्धा करता. कुटुंबाची कशी साथ मिळते यामध्ये?
1: व्यवसाय करत असताना कुटुंबाची साथ मिळतीच, म्हणजे सुरुवातीला होतं थोडंसं इकडं तिकडं, पण कुटुंबाला साथ, आपण थोडंसं काहीतरी एक व्यवसाय करून कुटुंबाला थोडाफार

0: पाक धुणं, भांडे, घरातली सगळे कामं आवरून एक रिअल कस्टमरची लगभग हे सगळं सांभाळत, लहान मुलं वगैरे सांभाळून टेलरिंग व्यवसाय गेले मी 8-9 वर्षापासून करते.
1: वा वा वा, म्हणजे याच्यामध्ये नक्कीच तुम्ही खूप पारंगत असणार आहात. आणि या सर्व कामांतून तुम्ही घरी वेळ कसा देता? मुलाबाळांचा असेल, तुमच्या पतींचा असेल, वेळ कसा मिळतो?
0: खूप धावपळ होती सगळ्यांमध्ये, पण टाइम मॅनेजमेंट
1: बरोबर.
0: सकाळी लवकर उठणं असेल, सगळं आवरणं असेल, मुलांचं शाळेत पाठवणं असेल, मिस्टरांचा डब्बा करून देणं असेल, सासू सासऱ्यांचं बघणं असेल, हे सगळं ठरलेलं असतं. नाही, आपलं 10 वाजेपर्यंत आवरलं पाहिजे, त्याच्यानंतर मग आपण ब्लाऊज शिवायचे, हे सगळं काम ठरलेलं असायचं माझं. आणि त्यातून वेळ मिळाला तर मग बाकीचे पण कामं असायचे, शेतीतले काढले तिकाडले, अशा पद्धतीने मी करायचे सगळं ऍडजस्टमेंट.
1: नक्कीच. तुमच्या व्यक्तिगत अपेक्षा तुमच्या कुटुंबाकडून काय आहेत?
0: कुटुंबाकडून भरपूर अपेक्षा असतात. आता एका स्त्री म्हटल्यावर त्यांना वाटतं सगळं करावं व्यवस्थित मॅनेज, सासू सासऱ्यांना वाटतं नाही का सगळं बघावं, मुलांना बघावं, आम्हाला पण सांभाळावं, मिस्टरांना पण वाटतं सगळं वेळेत करावं. म्हणजे कोणतंच काम बंद नसतं करायचं त्यांना, सगळं चालू ठेवायचं असतं.
1: बरोबर.
0: सगळं सांभाळायचं पण असतं त्या एका स्त्रीने, कारण तिची पण त्याच्यामध्ये खूप धावपळ होती, तिला पण खूप त्रास होतो. पण तरी पण एक आता म्हणजे नाही का देवीच्या कृपेने म्हणा कशाने म्हणा, एक स्त्रीला एक ताकद मिळालेलीच असते ती वरूनच. स्त्री एक कणखर व्यक्तिमत्व, किती जरी त्रास झाला तरी ती सहन करून पुढे जाण्याच्या, आपल्या मुलांसाठी म्हणा, घरातल्या परिवारासाठी म्हणा, ती प्रयत्न करतच असते नेहमी. तसं मीही करते, कारण आता शेवटी कसं आहे आमचं एक शेतकरी कुटुंब, मग याला थोडासा हातभार लागावा म्हणून मग टेलरिंग व्यवसाय असं पद्धतीने
1: चालू आहे. नक्कीच नक्कीच. आणि आता नवरात्रीचे दिवस सुरू आहेत, तर आपल्या ज्या महिला भगिनी आहेत तर त्यांना नवरात्रीच्या काय शुभेच्छा द्याल तुम्ही?
0: मी महिला भगिनीने एवढंच सांगेल, प्रत्येकाने काहीतरी केलं पाहिजे, कारण चूल आणि मूल तर प्रत्येकालाच आहे, ते कोणाला चुकलं नाही.
1: बरोबर.
0: ते प्रत्येकीला करावंच लागतं, नोकरी करणाऱ्याही महिलांना ते करावंच लागतं, सर्वसामान्य महिला असेल तिलाही करावं लागतं, आणि जी काहीच करत नाही तिलाही तेवढं तर करावंच
1: लागतं.
0: त्या पद्धतीने आपल्याला जो वेळ मिळतो त्याच्यामध्ये कुठेतरी एखादा आपला व्यवसाय चालू करा, आपलं स्वतःचं कुठेतरी कर्तृत्व बांधवा, आपलं कुठेतरी ओळख बांधवा एक स्वतःची महिला म्हणून. मी असं नवरात्री निमित्त महिलांना सांगेल, ज्यावेळेस आपली ओळख बनते ना त्यावेळेस आपल्याला सगळे रिस्पेक्ट देतात, जोपर्यंत आपली ओळख नसते ना त्यावेळेस कोणीच विचारत नाही, ना घरातले विचारतात ना बाहेरचे विचारतात. आपली एक स्वतःची काही का असाना, मग ते टेलरिंग काम असो, ब्युटी पार्लर, कोणताही एक छोटा मोठा व्यवसाय असो, पण ज्यावेळेस आपली ओळख बनते ना त्यावेळेस आपलं नाव बनतं.
1: नक्कीच नक्कीच. ताई, तुम्हाला सुद्धा नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत, आणि तुम्ही खूप जास्त कष्ट करतात आपल्या घरासाठी, कुटुंबासाठी, आणि तुम्हाला ते बळही मिळो आणि तुमची फॅमिली सुद्धा तुम्हाला या कामामध्ये नक्कीच जास्त सपोर्ट करो, हीच आपल्या देवीच्या चरणी प्रार्थना तर आहेच. आणि हे नवरात्रीचे दिवस आणि पुढील सुद्धा तुमचं आयुष्य आनंदाचं मंगल्याचं जाऊ, हीच देवीच्या चरणी प्रार्थना आहे. थँक्यू सो मच.
0: धन्यवाद.
1: थँक्यू.

एक होती मुलगी, एकदा की नहीं ती जाम रुसली, जाम

मग आला ससा, मग आला ससा, पांढऱ्या शुभ्र लोकरीचा गुंडा जसा म्हणतो कसा, बघा बघा मी तिला हसवतो कसा, पण झालं काय माहितीये, गेला रडत रडत स्वतःच ढसा ढसा.

हुज्ज मी आहे पांडू आणि बंडू कोण तुच्च नाकावरच्या रागाला औषध काय नाकावरच्या रागाला औषध काय

जीवन उजळू वंचितांचे औचित्य दीपोत्सवाचे दीपोत्सव 2024 या वर्षीच्या दीपोत्सवाच्या निमित्ताने आपणास आणि आपल्या परिवारास स्नेहालय परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा. दीपोत्सवामध्ये आपण असीम आनंदाची अनुभूती घेतो. प्रत्येक घरात फटाके, खाऊ, अत्तर, आवडीचे नवे कपडे अशी रेलचेल असते. परंतु यावेळी आपल्याच समाजातील अनेक बंधू भगिनी, खास करून बालके, या आनंदापासून वंचित असतात. त्यात विविध संस्थांमधून राहणारी विशेष क्षमता युक्त दिव्यांग, अनाथ, निराधार, एड्सग्रस्त, मतिमंद, मूकबधिर, अंध, अस्थिव्यंग, अपंग, स्वमग्न आणि इतर व्याधीग्रस्त बालकांचाही समावेश असतो. त्यांच्यासोबत कौटुंबिक अत्याचार आणि देहव्यापारातील बळी महिलांचे अंधारलेले आयुष्य दीपोत्सवाने उजळावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आपण सुद्धा यंदा दीपोत्सवाचा आनंद शतगुणित करूया. यंदाच्या दिवाळीमध्ये तुम्ही सुद्धा त्यांच्यासाठी प्रकाशाचं ध्यान द्यावं. या उपक्रमाचं हे 20वं वर्ष आहे. प्रत्येकी एक कपड्याचा आणि एक अंगाचा साबण, कंगवा, नेल कटर, सॉफ्ट टूथब्रश आणि टूथपेस्ट, 100 ml तेलाची बाटली, उठणे, टाल्कम पावडर असा संच एक हायजीन किट म्हणून आपण देणगी म्हणून द्यावा. निवासी संस्थांमधून राहणाऱ्या आश्रमशाळांमधील तसेच झोपडपट्टीतील बालकांची दिवाळी आपण या सहयोगातून आनंदमय करू शकतो. या उपक्रमातून 20,000 वंचित बालकांपर्यंत आपल्या मदतीनं हे प्रकाशाचं दान पोहोचवण्याचा आमचा संकल्प आहे. आपण जर बाहेरगावी असाल किंवा हा संच आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला अडचणी येत असतील तर आपण फक्त 150 रुपये आम्हाला बँक खात्यावरही पाठवू शकता. स्नेहालय प्रतिसाद केंद्र, लेंडकर मळा, बालिकाश्रम रोड, अहिल्यानगर या ठिकाणी सुद्धा हे प्रकाशदान स्वीकारले जाते. या दानासाठी अधिक माहितीसाठी आपण संपर्क करू शकता 90110062 90110268 9588 आणि 90110018 या क्रमांकावरही आपण संपर्क साधू शकता. दीपदान देताना दात्यानं आपलं नाव, जन्मदिनांक, पालकांचा मोबाईल किंवा फोन नंबर, शाळेचं नाव, इयत्ता असा तपशील असलेली चिठ्ठी जरूर पाकिटात टाकावी ही नम्र विनंती. आपण सुद्धा आपल्या दीपदानाचा सहयोग देणगी स्वरूपातही देऊ शकता. चला तर मग जीवन उजळू या वंचितांचे औचित्य यंदाच्या दीपोत्सवाचे.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक गाईज। मी आहे तुमची मैत्रिणा रिजे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मंडळी दुपारचे 12 वाजलेले आहेत, आपला शो सुरू आहे आणि तुम्हा सर्वांना माहितच आहे की आपला नवरात्र विशेष शो सुरू आहे। आणि मंडळी, नवरात्र म्हणजे धम्माल मज्जा मस्ती आणि एकदम उत्साहाचा सण आहे। आणि मला सुद्धा या दिवसांमध्ये फार पॉझिटिव्ह वाटतं, तुमच्याशी बोलताना इतकं छान वाटतं ना मंडळी। आणि खूप सारे टॉपिक असतात ज्यावरती आपण बोलू शकतो, ज्यावरती आपल्याला खूप साऱ्या गोष्टी जाणून घेता येतात। मंडळी, आपण काही वेळापूर्वी शैलपुत्री आणि ब्रह्मचारिणीचं जे रूप आहे ते आत्ताच्या महिलांना कशा पद्धतीचं लागू होतं आणि आत्ताच्या महिलांसाठी आपण त्या गोष्टींचा किंवा त्यांच्या शिकवणीचा कसा वापर करू शकतो ते आपण पाहिलंच। आणि मंडळी, आपण जी चंद्रघंटा आणि कुष्मांड आहे ना, याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊयात। तर मंडळी, चंद्रघंटा म्हणजे न्यायाची रणरागिणी बर का। मानवी हक्कांचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी कायदे तज्ञ, सामाजिक कार्यकर्त्या आणि चळवळीतील ज्या महिला आपलं आयुष्य समर्पित करतायत ना, तर त्या समाजातील शोषित, वंचित आणि महिलांच्या हक्कांसाठी न्यायालयीन लढे देणाऱ्या आणि सामाजिक चळवळी उभारणाऱ्या अनेक स्त्रिया आज चंद्रघंटेचं रूप साकारतात। मंडळी, फॉर एक्झाम्पल म्हटलं ना तर ॲडव्होकेट सुधा भारद्वाज यांनी छत्तीसगडमधील आदिवासी, मजूर आणि वंचितांच्या हक्कांसाठी कायदेशीर लढा दिला। ॲडव्होकेट इंदिरा जयसिंग यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी महिला हक्क, पर्यावरण, बालविवाह, सफाई कर्मचारी आणि वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवला। अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचं स्थैर्य देणारी ही चंद्रघंटा म्हणजेच मंडळी न्यायाची रणरागिणी। आता तुम्हा सर्वांना माहितच आहे की कालच आपण चंद्रघंटा हे जे देवीचं अध्यात्मिक जे रूप आहे त्याबद्दल आपण एक अध्यात्मिक स्वरूप तर समजून घेतलंच, पण आता आपण एक जी न्यायाची रणरागिणी कशी आहे, चंद्रघंटेच्या रूपातून न्याय कसा आपल्याला एक दिसतो, तर ते सुद्धा आपण पाहिलं। आणि मंडळी, ऑब्व्हियसली आज आहे देवी कुष्मांडाचं रूप, म्हणजे जे देवीची जी रूपं आहेत नऊ रूपं, तर आज चौथी माळ आहे आणि आजचं रूप आहे माता कुष्मांडा। पण त्याचा अर्थ असं होतो मंडळी, आरोग्यदात्री, सृष्टीची निर्माती असलेली कुष्मांडा ही आरोग्य आणि जीवनशक्तीचं प्रतीक आहे। कुपोषण निर्मूलन, आरोग्य सेवा आणि दुर्गम भागामध्ये वैद्यकीय मदत पोहोचवणाऱ्या महिला डॉक्टर आणि परिचारिका या रूपामध्ये कार्यरत असतात। वैद्यकीय सेवा देणं हे डॉक्टरांचं जरी कर्तव्य असलं ना मंडळी, तरी सुद्धा ज्या भागामध्ये रस्ते, वीज आणि दळणवळणाची पुरेशी साधनं नाही आहेत अशा आदिवासी डोंगराळ भागामध्ये आरोग्य सेवा पोहोचवणं हे फार मोठं आव्हान असतं। गरोदर मातांची तपासणी, कुपोषित बालकांवरती उपचार, लसीकरण आणि साथीच्या आजारांवरती नियंत्रण अशी अनेक कामं या महिला करतात। अपुरं वैद्यकीय साहित्य, वाहतुकीच्या मर्यादा आणि प्रतिकूल परिस्थिती असून सुद्धा आपल्या अनुभव आणि कौशल्याच्या जोरावरती रुग्णांचं प्राण वाचवणाऱ्या या महिला खऱ्या अर्थानं आधुनिक ज्या आहेत ना, तर ते कुष्मांडाचं रूप आहेत मंडळी। तर अशा पद्धतीनं आपण ही जी रूपं आहेत त्यांना आधुनिक महिलांशी जोडता येतं, जुळवू शकतो। आणि मंडळी, खरंच आपण एक म्हणायला हरकत नाही आहे की जे आजची जी स्त्री शक्ती आहे, घरही सांभाळते, ऑफिसही सांभाळते, सामाजिक कामं सुद्धा करते, प्रत्येकाची मन जपते, खरंच मंडळी ती दुर्गेच्या रूपालाच आपण एक स्त्री शक्ती, आदिशक्ती म्हणतो ना, ते नाव दिलं तरी काही हरकत नसावी असं मला वाटतं। मंडळी, आपण पुढच्या रूपांसोबत भेटणार आहोत आणि पुढच्या माहितीसोबत भेटणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर। कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

ती फक्त शक्ती नाहीये, ती आई आहे, मुलगी आहे, बहीण आहे, पत्नी आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती स्वतःची एक स्वतंत्र ओळख आहे. नवरात्रात आपण देवीच्या शक्तीची पूजा करतो, पण तिच्या रूपात जगणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या संघर्षाची, स्वप्नांची, भावनांची आणि सामर्थ्याची जाणीव आपण कधी करून घेतो का? तिच्या मनात काय आहे, तिच्या वाट्याला आलेल्या जबाबदाऱ्या, तिची न बोललेली स्वप्न, तिच्या जगण्यातील प्रश्न आणि परिस्थितीशी दोन हात करत उभं राहण्याचं तिचं धैर्य, याच स्त्री मनाचा, स्त्री शक्तीचा आणि स्त्रीत्वाच्या विविध पैलूंचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम ऐकूया, स्त्री जाणीवा, दररोज संध्याकाळी 7 ते 8 या वेळात RJ अनुसोबत. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM वर.

हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आर जे ऋतू आहे तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आपला छानपैकी नवरात्र विशेष कार्यक्रम सुरू आहे. भरपूर साऱ्या गोष्टींवरती आपण चर्चा करत आहोत, खूप साऱ्या गोष्टी आपण जाणून घेत आहोत आणि मंडळी, अशाच एका गोष्टीबद्दल बोलायला मी आली आहे तुमच्या सोबत. मंडळी, या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थिता. नमस्तत्सै, नमस्तत्सै, नमस्तत्सै, नमो नमः. श्रोते हो, नवरात्र म्हणजे केवळ आदिशक्तीच्या आराधनेचा उत्सव नाही, तर तो निसर्ग सृजन आणि मानवी मूल्यांचा अनोखा जागर आहे. घटस्थापनेच्या दिवशी आपण मातीचा साधा घट मांडतो, त्यामध्ये पाणी भरतो, नारळ ठेवतो त्यावर आणि सभोवताली धान्य पेरतो. पण श्रोते हो, तुम्ही विचार केलाय का कधी की हा मातीचा घट आपल्याला काय सांगतोय? माती म्हणजे आपली धरती माता, पाणी हे जीवन आणि ते उगवणारे हिरवेगार अंकुर म्हणजे आशेचा नवा किरण. पण आज जरा स्वतःलाच विचारून पाहूयात का, ज्या मातीपासून आपण घट तयार करतो त्याच मातीचं आरोग्य आज आपण जपतोय का? घटातल्या पाण्याला आपण पवित्र मानतो, पण दैनंदिन जीवनामध्ये पाण्याचा थेंब आणि थेंब वाचवतोय का? आज विकासाच्या नावाखाली बेसुमार वृक्षतोड होतीये, पाण्याचा जो तुटवडा आहे तर तो जाणवतोय आणि प्रदूषण वाढतंय. अशा वेळी देवीची पूजा करताना निसर्गाचं रक्षण करणं हीच खरी शक्तीची उपासना ठरेल असं मला तरी वाटतंय. आणि म्हणूनच मंडळी म्हणतात ना, माती जपली तर अंकुरेल जीवन, पाणी जपलं तर टिकेल जीवन, आणि माणुसकी जपली तरच सुंदर होईल हे जीवन. श्रोते हो, या नवरात्रामध्ये फक्त मंदिरातील घट प्रज्वलित करू नका, तर आपल्या मनातील माणुसकीचा घट प्रज्वलित करा. या काळामध्ये एक झाड लावूयात, पाण्याचा अपव्यय टाळूयात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मंडळी, स्त्री शक्तीचा सन्मान करूयात. देवीची पूजा करतानाच आपल्या समाजातील प्रत्येक मुलीला शिक्षणाची संधी देऊयात. एखाद्या निराधार किंवा वंचित मुलीच्या भविष्याची जबाबदारी स्वीकारूयात. कारण मंडळी, आदिशक्ती ही केवळ मंदिरातील मूर्तीमध्ये नाहीये हो, तर ती प्रत्येक मातीमध्ये, पाण्यामध्ये, स्त्रीमध्ये, श्रमामध्ये आणि आपल्या प्रत्येक सजीवाच्या अस्तित्वात आहे. त्यामुळे मंडळी, या नवरात्रीमध्ये मातीपासून माणुसकीपर्यंतचा हा सुंदर प्रवास आपण एकत्र सुरू करूयात. तुम्हा सर्वांना नवरात्रोत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. अशाच गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 11 34 80.
2: हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या आपल्या नवरात्र विशेष शो मध्ये मी आर जे ऋतू आहे तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, मी आली आहे तुम्हाला भेटायला. दुपारचे 12:28 झालेत आणि मंडळी एका खास गोष्टीवरती मी बोलायला आलेली आहे, एका खास विषयावरती मी बोलायला आलेली आहे. मंडळी, आपल्याला आपल्यातील शक्तीचा अनुभव कधी येतो का? आणि आला तर असणारच आहे. आपण मानव आहोत, मनुष्य आहोत, त्यातल्या त्यात आपण स्त्रिया आहोत. यामध्ये आपल्याला एक सिक्स सेन्स नावाची गोष्ट असते आणि आपल्याला आपल्या पहिल्या शक्तीचा अनुभव येतच असतो. मंडळी, मोठ्या आव्हानांच्या काळामध्ये आपल्याला आपल्या क्षमतांची खरी जाणीव होत असते, बरं का? मात्र खऱ्या शक्तीला संकटाची वाट पाहावी लागत नाही. आत्मविश्वासानं उभं राहणं, कठीण काळामध्ये शांत राहणं, आपल्या मर्यादा ओळखणं, अयोग्य वर्तनाला स्पष्टपणे नाही म्हणणं आणि गरज असेल तेव्हा मदत मागणं आणि योग्य निर्णय घेणं, हेच स्त्री शक्तीचं खरं रूप आहे. धैर्य म्हणजे भीती नसणं असं नाहीये, तर भीती असून सुद्धा योग्य निर्णय घेणं याचा अर्थ आहे मंडळी धैर्य. आता प्रत्येक परिस्थितीमध्ये आपली शक्ती कशी ओळखायची हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. अंतर्मनातील इशारे समजून घ्या. अस्वस्थ करणारी परिस्थिती किंवा व्यक्ती समोर आली तर आपल्या अंतर्मनातील संकेतांकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. काहीतरी चुकीचं वाटत असेल तर सावध व्हा. आपल्या बुद्धीचा आणि विवेकाचा वापर करून परिस्थितीचं भान ठेवा आणि शक्य तितका सुरक्षित असा पर्याय निवडा. पर्यायांमध्ये भरपूर गोष्टी असतात, जसं की आपण ज्या व्यक्तीला सेफ समजतो, सेफ असते त्या व्यक्तीला कॉल करणं असेल, तिथून बाहेर पडणं असेल किंवा ती जागा सोडून दुसरीकडे जाणं असेल, वगैरे वगैरे अशा गोष्टी आपण करू शकतो. त्याच पद्धतीनं मंडळी एकट्यानं बाहेर पडताना सुद्धा सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. ह्याला भीती नाही म्हणत मंडळी, याचं एक स्वतःचं स्वरक्षणाची जबाबदारी स्वतः घेणं असं म्हणू शकतो. शक्ती केवळ धैर्यात नसते तर ती तयारीत सुद्धा असते. आपल्या प्रवासाची माहिती एखाद्या विश्वासू व्यक्तीला द्या. फोन जो आहे तो चार्ज ठेवा. आवश्यक संपर्क क्रमांक सहज उपलब्ध असतील याची सुद्धा खात्री करा. काही जे महत्वाचे कॉन्टॅक्ट असतील मंडळी तर ते आपले तोंडपाठ सुद्धा असले पाहिजेत, बरं का? जसं आता हा मोबाईलचा काळ आला आहे, त्यातल्या त्यात जेवढी टेक्नॉलॉजी आता जशी डेव्हलप होत चाललेली आहे, तसं कुठेतरी आपण जे डायरीमध्ये आधी नंबर लिहून ठेवायचो किंवा आपण जे नंबर पाठ करायचो, मला नाही वाटत की आपल्या आई वडिलांशिवाय आणि आपल्या पार्टनरशिवाय आपला दुसरा कोणाचा नंबर लक्षात असेल आपल्या, असं खूप शक्यता कमी झाली आहे मंडळी. कारण आपण डायरेक्ट नंबर सेव्ह करतो, ते नंबर उडले की मग काय करणार आपण? त्याच्यामुळे जे महत्वाचा नंबर आहे तर ते पाठ असण्याची सुद्धा तुम्ही तयारी ठेवा. त्याचसोबत मंडळी, जर परिस्थिती असुरक्षित वाटली तर जाण्याची योजना बदलू शकता. हा दुर्बळपणा नाहीये तर शहाणपणाचा निर्णय, हे लक्षात ठेवा. त्यासोबत प्रवास करताना सतर्क राहणं तितकंच गरजेचं आहे. अनोळखी ठिकाणी जाताना आपल्या सभोवतालच्या परिस्थितीची जाणीव ठेवा. निवासस्थान असेल, वाहतुकीचं साधन असेल आणि महत्वाचे संपर्क असतील यांची माहिती जवळ ठेवा. आपल्या वस्तू, कागदपत्र आणि वैयक्तिक माहितीचं संरक्षण करा. प्रवासादरम्यान आत्मविश्वासापेक्षा सजगता अधिक महत्वाची ठरत असते, हे लक्षात ठेवा गाईज. त्यासोबत आवाज उठवणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. अन्याय, छळ किंवा दडपशाही समोर गप्प बसण्याची गरज अजिबात नाहीये. माता दुर्गेची शक्ती आपल्याला चुकीच्या गोष्टींविरोधात उभं राहण्याची प्रेरणा देते. आपल्या चिंता स्पष्टपणे तुम्ही व्यक्त करायला हव्यात आणि गरज भासल्यास मंडळी कुटुंबीय, विश्वासू व्यक्ती, संबंधित संस्था किंवा कायदेशीर यंत्रणांची मदत घ्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट, रात्री अधिक सतर्क राहा. रात्रीच्या वेळी बाहेर पडताना अतिरिक्त सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. मोबाईल फोन चार्ज ठेवा. आपलं जे ठिकाण आहे, लाईव्ह लोकेशन आहे, तर एका विश्वासू व्यक्तीसोबत शेअर करा. आपण कुठे जातोय आणि अपेक्षित पोहोचण्याची वेळ काय याची माहिती जवळच्या व्यक्तीला द्या. शक्यतो प्रकाश असलेले आणि सुरक्षित मार्ग निवडा. कानामध्ये मोठ्या आवाजात इयरफोन लावून चालणं टाळा, जेणेकरून आजूबाजूच्या हालचालींचं भान राहील. कॅब किंवा ऑटोमध्ये बसण्यापूर्वी वाहनाचा क्रमांक आणि चालकाची माहिती तपासा. कुणीही जर पाठलाग करत असल्याचं जाणवलं तर थेट घरी जाण्याऐवजी सुरक्षित ठिकाणी, परिचित ठिकाणी जा. जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांकडे किंवा गर्दीच्या सुरक्षित ठिकाणी मदत मागा आणि विश्वासू व्यक्तीशी तातडीनं संपर्क साधा. मंडळी, आजच्या काळाला अनुसरून ह्या गोष्टी खूप जास्त गरजेच्या आहेत आणि एक तुमच्या सुरक्षिततेच्या ह्या गोष्टी आहेत, त्यामुळे मी तुम्हाला सांगतीये मंडळी या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा, असंच अनुकरण करा. मी ज्या टिप्स तुम्हाला सांगितल्या आहेत त्याचं नक्कीच तुम्ही अनुकरण करा, अवलंब करा आणि मंडळी अशाच इम्पॉर्टंट माहितीसाठी, महत्वाच्या माहितीसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आपण स्त्री शक्तीची पूजा करत आहोत आणि फक्त स्त्रियांना इन्स्ट्रक्शन्स देऊन किंवा तुमचं तुम्ही सावधगिरी बाळगा हे सांगून चालणार नाही, तर मला आपल्या पुरुष मंडळींना सुद्धा एक आवाहन करायचं आहे मंडळी, की आपण एक कर्तव्य आहे आपलं की प्रत्येक स्त्रीचा सन्मान करणं आणि आपल्या ओळखीतली असो की अनोळखी असू दे, जर एखादी स्त्री अडचणीत असेल तर तिची मदत करणं हा एक आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे मंडळी हे कर्तव्य प्रत्येकाने आपापलं कर्तव्य सांभाळा आणि मंडळी समाज सुद्धा सुरक्षित ठेवा. अशाच गोष्टींसह भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

सण उत्साहाचा, रंगांचा आणि स्त्री शक्तीचा. नवरात्रीच्या या दिवसांमध्ये मी तुमची मैत्रीण आर जे ऋतू घेऊन आली आहे नवरात्र विशेष कार्यक्रम. ज्या स्त्रीच्या एका हातात कुटुंबाची जबाबदारी, दुसऱ्या हातात स्वप्नांची भरारी आहे, अशा आपल्या लाडक्या सखींसोबतच्या गप्पांसाठी भेटूयात गोष्टी तुमच्या आमच्या या नवरात्र विशेष कार्यक्रमात माझ्यासोबत म्हणजेच तुमच्या आर जे ऋतू सोबत. ठीक सकाळी 11 ते 1 या वेळेत फक्त आणि फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या नवरात्र विशेष कार्यक्रमाच्या आपण शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, आपण नवरात्र विशेष कार्यक्रम असाच अविरतपणे सुरू ठेवत आहोत. अनेक नवनवीन गोष्टींसोबत आपण भेटणार आहोत उद्याच्या भागामध्ये, उद्याच्या आपल्या शोमध्ये ठीक सकाळी 11 वाजता. आता मात्र वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पण मंडळी, मस्तपैकी छान असं वातावरण आहे नवरात्रीचं. गरबा दांडिया नाईट्स आता सगळीकडे ठिकठिकाणी आयोजित केल्या जात आहेत. तर मी तर म्हणेल की गरबा दांडिया आणि वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत, मजा मस्ती आहे आपल्या. जशी केडगावला, बुऱ्हाणनगरला जशी आपली यात्रा भरते, जत्रा भरते देवीची, तर तिथे सुद्धा छान पद्धतीने तुम्ही मस्तपैकी जा, खा, प्या, मजा करा. पण मला एकच सांगायचं आहे, जेव्हा तुम्ही अशा ठिकाणी जाता, जसं की आता गरबा दांडियाच्या उत्सवात जाता किंवा असं जशी केडगावची यात्रा वगैरे भरते तिथे जाता, तुम्ही फक्त जाताना स्वतःची काळजी घ्या, आपल्या मुलांची काळजी घ्या, आपल्या लहान मुलांचा हात सोडू नका, कारण गर्दी भरपूर असते, हरवण्याची शक्यता असते. त्याचसोबत मंडळी, स्वतःची दागिने असतील, स्वतःचे मोबाईल असतील, पर्स असेल, याची सुद्धा तुम्ही काळजी घ्या. छानपैकी तुम्ही जा, पण सुरक्षितपणे वापस सुद्धा या घरी. आणि मंडळी, गाड्या सावकाश चालवा, कारण आता सणासुदीचे दिवस आहे, त्याच्यामुळे अनेक वेळा गर्दी वगैरे, ट्रॅफिक जाम होताना दिसतंय. तर त्यामुळे अति घाई संकटात ने या एक म्हणीप्रमाणे किंवा ह्या सुविचाराप्रमाणे तुम्ही सुद्धा सावकाश गाड्या चालवा, घाई गडबड करू नका. या सणासुदीच्या काळामध्ये सणांचा तेव्हाच आनंद घेता येतो मंडळी, जेव्हा आपण सुरक्षित असतो, आपल्या घरचे सुरक्षित असतात आणि आपल्या वस्तू आणि सर्व गोष्टी सुरक्षित असतात. त्यामुळे स्वतःची, स्वतःच्या वस्तूंची, आपल्या घरच्यांची, मित्रमंडळींची काळजी घ्या, दुसऱ्यांची सुद्धा काळजी घ्या. कारण जसं आपण स्वतःला जपत असतो, तसं आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही याची सुद्धा तुम्ही दखल घ्या, काळजी घ्या. आणि ही नवरात्र अतिशय उत्साहामध्ये, चांगल्या मनोरंजनात्मक गोष्टींमध्ये आणि एकदम भारी आरोग्यदायी गोष्टींमध्ये साजरा करा मंडळी. तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. मंडळी, आपण उद्या भेटूया ठीक सकाळी 11 वाजता आपल्या नवरात्र विशेष गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात अगदी थोड्या वेळामध्ये, म्हणजे आता 1 वाजता आरजे वैशाली येते तुम्हाला भेटायला स्नेहवार्ता हा शो घेऊन. तर मंडळी, काळजी घ्या स्वतःची आणि ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेहवार्ता फक्त रेडियो नगर 90.4 FM वर।
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मी अर्जे वैशिल आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे। नगरकर नवरात्रीचा चौथा दिवस, आजचा दिवस समर्पित आहे आई पुष्टमंडा देवीच्या स्वरूपाला। असं मानलं जातं की आपल्या दिव्य हस्त्याने संपूर्ण सृष्टीला प्रकाशमय करणारी आई पुष्टमंडा देवी ही ऊर्जा, तेज आणि सृजनशक्तीचं प्रतीक आहे। तिच्या उपासनेतून आपल्याला सकारात्मकता, धैर्य आणि नव्या आशेची प्रेरणा मिळते। आई पुष्टमंडा देवीच्या या मंगलमय स्वरूपाप्रमाणेच आपल्या आजूबाजूलाही अशाच अनेक महिला आहेत ज्या आपल्या कर्तृत्वाने, सेवाभावाने आणि जिद्दीने इतरांच्या आयुष्यात आशेचा प्रकाश निर्माण करतात। स्त्री म्हणजे माया, स्त्री म्हणजे ममता आणि गरज पडल्यास कठीण परिस्थितीशी दोन हात करण्याची ताकद सुद्धा। अशाच कर्तृत्ववान महिलांच्या कार्याला सलाम करण्यासाठी आज आपण घेऊन आलो आहोत नारी शक्ती सन्मान हा विशेष कार्यक्रम। आपल्या आजच्या स्नेहवार्ता मध्ये आपण जाणून घेणार आहोत स्नेहालय संचलित मानसग्राम प्रकल्पात परिचारिका म्हणून कार्यरत असलेल्या सोनाली साळवे यांचा जीवन प्रवास, त्यांच्या कामाचे अनुभव आणि सेवा कार्यातून मिळणारं समाधान, रुग्णांची काळजी घेणं, त्यांच्या भावना समजून घेणं, जाणून घेणं आणि त्यांना पुन्हा उभं करण्यासाठी आधार देणं हे परिचारिकेचं काम केवळ एक जबाबदारी नसून माणुसकी जपणारं सेवा कार्य आहे। चला तर मग आई कुष्ठमांडा देवीच्या शक्तीला वंदन करत नवरात्रीच्या या भक्तिमय आणि उत्साही वातावरणात जाणून घेऊया सोनाली साळवे यांचा प्रेरणादायी प्रवास। नमस्कार मॅडम, आपलं रेडिओ नगरच्या स्टुडिओ मध्ये मनपूर्वक स्वागत आहे।
3: नमस्कार
4: मॅडम, सर्वप्रथम आपला परिचय आपल्या श्रोत्यांना थोडक्यात सांगा।
3: नमस्कार, माझं नाव सोनाली मनदीप साळवे, मी नगरचीच आहे, नगरमध्ये निंबळक येथे मी राहते आणि मी माझं जे नर्सिंग आहे ते संगमनेर येथून पूर्ण केले। मला 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, पण गेल्या 4 वर्षापासून मी मानसग्राम येथे एक परिचारिका नर्स म्हणून काम बघते।
4: अच्छा, तर मॅडम आपल्या प्रवासाची सुरुवात कशी झाली आपल्या स्नेहालय संस्थेसोबत?
3: एक म्हणजे तिथं वेकन्सी होती आणि मी इंटरव्ह्यू साठी गेले होते, मग इंटरव्ह्यू दिला आणि माझा इंटरव्ह्यू ऍक्च्युली प्रवीण मुत्याल सरांनीच घेतलेला हो, आणि मला मेडिकल फील्ड मधल्याच बऱ्याचशा माहिती विचारली मी त्यांना सांगितल्या आणि मला माझं एक्सपिरियन्स विचारला त्यांनी। पण मी भरपूर ठिकाणी काम केलं पुण्यामध्ये, पण मला ना एक मनातूनच एक सेवा करायची इच्छा होती, जो सेवाभावी जे परिचारिका असती एक तसा प्रकारे मला काम करायचं होतं। आणि मी मला ज्यावेळेस सांगितलं की एक मानसग्राम म्हणून प्रोजेक्ट आहे आणि तिथं तुमची नर्स म्हणून निवड करण्यात येणार आहे, तर मानसग्राम म्हणजे मला समजलंच नाही की हा मनोरुग्णांवर काम करतो म्हणून, तर मी हो म्हटले आणि मग तिथं आल्यानंतर मग बघितलं तर तिथं म्हणजे ते म्हणे हे मनोरुग्ण आहेत सर म्हटले, मग रमाकांत सरांना तिथं भेटले मी, त्यांनी पण माझी माहिती विचारली, तिथं पण छोटासा इंटरव्ह्यू घेण्यात आला।
4: अच्छा,
3: हो, आणि मग त्यांनी सांगितलं मला की मनोरुग्ण आहे। बापरे, मी मनोरुग्ण फक्त म्हणजे पिक्चर मध्ये टीव्हीतच बघितलेले होते, नाही का ते येऊन अचानक असा हमला करतात, असा अटॅक करतात वगैरे, तर मी इतकी घाबरले म्हणजे 2 दिवस तर मी रूमचा बाहेरच निघले नाही, मला इतकी भीती वाटत होती। पण जसं जसं मी त्यांना म्हणजे नाही का ओळखत गेले किंवा त्यांना मी जाणून घेण्याचा प्रयत्न करत गेले ना, तसं तसं मला पण त्यांच्या सोबत म्हणजे राहण्याची किंवा त्यांच्या सोबत काम करण्याची, त्यांची काळजी घेण्याची उत्सुकता वाढत गेली। म्हणजे किती विशेष वाटतं ना की एखादा रस्त्यावर भटकतोय पण तो मनोरुग्ण आहे म्हणून भटकतोय, कधी लोकांच्या लक्षात येतच नसेल। आणि ज्यावेळेस मला असं माहिती समजली मनोरुग्णांची की ते रस्त्यावर असतात, आपण त्यांना घेऊन येतो, बरे करतो आणि घरी सोडतो, मॅडम हे मनोरुग्ण कितीतरी वर्षापासून भटकलेले असतात रस्त्यावर आणि त्यांना त्यांचं घरच आठवत नसतं. आणि जेव्हा मला अशी कल्पना समजली की आपल्यामुळे एखाद्याला त्याचं घर सापडतंय, तर ते मला खूप आवडलं. आणि मला तिथं अटॅच झालं की बापरे, म्हणजे असे पण जगामध्ये लोक असेच असू शकतात. आणि मग बघितलं तर सुरुवात झाली मग माझ्या कामाची, नाही का. आणि सुरुवातीला पेशंट ज्या वेळेस आम्ही पिकअपला गेलो, खूपच अग्रेसिव्ह पेशंट होते ते. त्या पेशंटच्या हातात काठी होती, म्हणजे फिमेलच होती हो. आणि पुण्यात गेलेलो आम्ही पिकअप करायला, ती पूर्ण रोडवरच फिरत होती. आता साहजिकच आहे, जे मनोरुग्ण असतात ते रस्त्यावरच फिरत असतात. आणि मनोरुग्ण कसा ओळखायचा, तर मला रमाकांत सरांनी सांगितलं होतं, जे आमचे प्रोजेक्ट डायरेक्टर आहे, सॉरी कोऑर्डिनेटर आहेत, ते मला म्हटले, सिस्टर जो मनोरुग्ण असतो ना, हा कधीच भीक मागत नाही किंवा दुकानात जाऊन काही खात नाही, रस्त्यावर राहतो आणि कचऱ्यावरच खातो. हो. आणि मग मला समजलं, बरोबर, म्हणजे भिकाऱ्यामध्ये आणि मनोरुग्णांमध्ये फरक आहे. कारण भिकारी हा दिवसभर भीक मागून, जरी त्याला घर नसेल तरी पण तो भीक मागून एखाद्या दुकानात जाऊनच खाणार. पण मनोरुग्णाला तसं काही म्हणजे सेन्स किंवा समज नसती की आपण चांगलं अन्न खावं म्हणून, कारण ते नासलेलं सडलेलं अन्न खातात, कारण ते मनोरुग्ण आहेत. आणि ज्या वेळेस ती रस्त्यावर पळत होती ती पेशंट, तर एक हातात काठी होती आणि एका शाळेच्या मुलाला तिने जखमी केलं होतं. हो. आणि मला माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं की आता हिला पकडायचं कसं, कोणत्या पद्धतीने. तर मग सरांनी, आमचे जे कर्मचारी होते, जे स्टाफ होते, त्यांनी मला सांगितलं की नाही का कसं पकडायचं, कोणत्या पद्धतीने पकडायचं, मनगट पकडलं तर किती म्हणजे त्याला प्रेशर द्यायचा असं, म्हणजे कारण आपण जर हात पकडला तर हात झटकतात किंवा चावतात पेशंट. हो. मग तिला मागच्या साईडनी जाऊन तिचं लक्ष वेधून घेतलं समोरच्यांनी आणि मी तिला मागून पकडलं. पकडल्यानंतर मग जे आमचे सोनू सर होते, जे कर्मचारी, त्यांनी हातातली तिच्या काठी झटकली आणि मग मी तिच्या हात पकडून तिला तसंच गाडीत बसवलं. मग गाडीत बसल्यानंतर पण ती शांत बसत नव्हती आणि मग खूप म्हणजे मारलं पण तिने मला.
5: अरे बापरे.
3: हो. आणि म्हणजे आता सरांनी सांगितलं की हे बघा, आपल्याला इथं काम करायचं म्हणजे प्रसंग येणारच. हा. तर मी ते एक्सेप्ट केलं, चला बाबा आता मार पण खाल्ले, पण हे नको कुणाला सांगायला बाहेर असं. हो. आणि मग बरेच पिकअप केले आम्ही घरी, म्हणजे आमच्या सेंटरला आलो आणि मग तिला आंघोळ वगैरे घातली, कारण तिच्या केसांमध्ये पूर्ण चिखल जटा झालेले, कपडे इतके खराब होते की कपड्यावर कपडे घातलेले, तिने टी शर्ट होते, शर्ट होते, आतून साडी गुंडाळलेली होती, असं म्हणून ते कपडे सगळे काढले. तिला स्किनचं इन्फेक्शन होतं, केसामध्ये तिला ना जखमा झालेल्या होत्या मॅम, ऍक्च्युली तिला ना ते असं केसामध्ये असं छोटे छोटे असे किडे झालेले, आळ्या पडलेल्या तिच्या एका जखमेला, एका साईडला डोक्यामध्ये. मग तिचे केस वगैरे कापून तिला सगळं स्वच्छ करून आपण आम्ही जेव्हा हॉस्पिटलला घेऊन गेलो, तरी पण ती शांत नव्हती बरं का मॅडम, म्हणजे खूपच. हो. तिला असं वाटलं आता काय करते ते मला, नाही का, म्हणजे मारतात की काय. जसं जसं तिच्यावर ट्रीटमेंट झाली, रोजची ऍक्टिव्हिटी असतात तशी, तिला मेडिसिन देणं, जेवण विचारणं, तू बरी आहेस का, मी आली की ड्युटी रे, तू बरी आहेस का ग, म्हणजे सगळ्यांनाच ते विचारते. पण ती मला ओळखायची कारण मी तिचं पिकअप केलं होतं ना. हो. तर हो बरी आहे. मग तिला जसे जसे दिवस गेले ना, म्हणजे वाढत वाढत की आता ती बरी होत गेली, मेडिसिनला तिचा चांगला हे होता, रिस्पॉन्स होता, मग तिच्या घरी जायची वेळ आली मॅडम तिला, तरी तिला ती आठवण की मी, मला तिने पहिल्यांदा मारलं होतं. म्हणते दीदी मला माफ कर बर का, मला माहिती मी तुला मारलं होतं सुरुवातीला, म्हणजे हे ती विसरली नव्हती. आणि तिच्या पण असं डोळ्यात पाणी होतं की बाबा नाही का हे लोक सगळे जीव लावते. कारण मॅडम ज्या वेळेस रस्त्यावर लोक भटकतात ना, त्यावेळेस काय असतं की त्याला चोर म्हणून पण मारलेलं असतं या लोकांनी, मग ती समाजापासून त्यांची इतकी भीती मनात निर्माण झालेली असती ना की ते आपल्यासोबत पण चांगलं वागत नाही. पण आपण कसं रुटीन रोजचं असतं, चला नाश्ता करायला, चला जेवण करायला, मेडिसिन घ्या, म्हणजे आपल्या जे इथं येतात मनोरुग्ण त्यांना फक्त आपण प्रेम आणि प्रेमच देतो. मग याच्यानंतर ते आपोआप शांत होतात, स्टेबल होतात की नाही बाहेरच्या जगातले लोक वेगळे आहेत आणि इथले लोक वेगळे आहेत. हो
5: नक्कीच मॅडम. तर मॅडम आपण परिचारिका होण्याचं का ठरवलं होतं?
3: ऍक्च्युली नाही का, माझे आजोबा जे आहेत त्यांचं स्वप्न होतं की मी नर्स बनावं.
5: अच्छा.
3: हो, पण मी म्हणजे असं मी एवढं ठरवलं नव्हतं, कारण मी ब्लड जरी बघितलं ना तरी मला चक्कर यायचे, म्हणजे मी घाबरत होते. हो, पण भविष्यात अशी वेळ आली की मी मनाने थांबत झाले की नाही मला आता नर्सिंग करायचंच आहे आणि मी करणारच. हो, आणि खरंच म्हणजे सेवा कशी असती आणि सेवा केल्यानंतर आपल्याला किती समाधान मिळतं हे मी याच्यातून शिकले मॅम.
5: नक्कीच.
3: आणि मला खूप आवडतं की मी एक परिचारिका आहे, मी म्हणजे पेशंटची माझ्याच्याने काळजी घेतली जाते व्यवस्थित. कारण पेशंट स्वतः सांगतात की आम्हाला घरी पण एवढं विचारत नाही बाबा, घरी पण आमच्यासाठी एवढं करत नाही, एवढं तुम्ही करत करता बरं का. म्हणजे असं सगळ्या जे आमचे कर्मचारी आहेत ते म्हणजे बाकीचे जे सोशल वर्कर असतात त्यांचं काम काय, उठारे चला ब्रश करा, तोंड धुवा, कोलगेट करा, आंघोळ्या करा, इथून त्यांची सुरुवात होते. चला चांगले चांगले कपडे घाला, चला केसांना तेल लावा, म्हणजे सगळेच काळजी घेतात ना. आउटपेशंटला थोडेस जरी जखमा असतील तरी पण त्याच्यावर आपण लगेच ट्रीटमेंट करतो, लगेच मलम वगैरे लावतो, तर हे इतकं त्यांना छान वाटतं ना मॅडम. आणि त्यांचं ते समाधानी चेहरा बघून आम्ही पण खूप समाधानी होतो.
5: नक्कीच मॅडम. आपण जे काही कार्य करतो आणि ते मनापासून मनोभाव करतो तर ते खूप छान प्रसंग असतो मॅडम. नक्की. कामाचं स्वरूप काय आहे, कोणत्या जबाबदाऱ्या तुम्ही पार पाडतात यामध्ये सर्व?
3: हो, माझं कामाचं स्वरूप म्हटलं तर मी म्हणजे फक्त तिथं परिचारिका म्हणजे फक्त नर्सच म्हणून मी भूमिका पार नाही पाडत. आणि मला असं वाटतं की ते प्रोजेक्ट म्हणजे माझं घर असते पडेल ते काम मी तिथं करायला मला आवडतं. म्हणजे मला कसलीच म्हणजे असं काही वाटत नाही, कारण जर पेशंटला जेवण वाढायचं असतं, समजा एखादा कर्मचारी हॉस्पिटलला बाहेर पेशंट घेऊन गेलेला असेल, जे जेवण वगैरे वाढतात काळजी वाहत असेल किंवा कोणी सपोर्टिंग स्टाफ असतील, तर मी स्वतः त्यांना जेवण वगैरे वाढून देते. त्यांना म्हणजे केस वगैरे जर कुणाला कापू देत नसतील एखाद्या, कारण सुरुवातीला पेशंट खूप अग्रेसिव्ह असतो, तर मी स्वतः त्यांचे केस कापायला जाते म्हणजे फिमेल पेशंटचे. हो, बरेचसे असे काम आहेत की मला आता समजा आता जे बरे झालेले पेशंट आहेत त्यांना आपण थोडं कामात गुंतून ठेवतो नाही का, पोछा वगैरे मारा. नाही जमला त्यांना तर मी स्वतः पोछा मारून दाखवते की बाबा हे असं करायचंय आपल्याला, हे असं पुसायचं, आधी पाण्यात भिजवायचं, ओलं करायचं मॉप आणि मग पुसायचं, असं त्यांना हे पण सांगायचं. बऱ्याच अशा गोष्टी आहेत, त्यांचे कपडे जर चांगले नसतील तर चला कपडे बदला, एखाद्याने उलटे घातले असते तर ते सरळ करून मी स्वतः त्यांचे कपडे बदलते.
5: खूप छान.
3: मेडिसिन देणं. हो, आणि जसं की आमचं मेडिकल डिपार्टमेंटमध्ये एखादा पेशंट जर वीक असेल तर डॉक्टरांच्या ऑर्डर प्रमाणे त्यांना आय व्ही लावायचे, कुणाला जखमा असेल त्यांच्या ड्रेसिंग वगैरे करणं. बरेचसे आहेत अशा गोष्टी की आपल्या मेडिसिनचा फॉलोअप असतो प्रत्येक महिन्याला. आपण पेशंटला जे घरी गेलेले आहेत त्यांना आपण पोस्टने मेडिसिन पाठवतो. हो.
5: अच्छा, म्हणजे जे पेशंट आपल्या इथं नाहीत तरी त्यांची आपण काळजी घेऊन त्यांना पोस्टाने कळवाय ना कसं कळ ना आपण त्यांच्यापर्यंत मेडिसिन पोहोचवताय मॅडम, हे खूप.
3: हो मॅडम, याच्यामध्ये आपण प्रत्येक महिन्याला त्यांना कॉल करतो आणि रुग्ण कसा आहे, तुमच्या सोबत कामात मदत करतो का, तुम्ही त्याची काळजी घेतात का, तो व्यवस्थित मेडिसिन घेतो का, हे प्रश्न आम्ही विचारतो मॅडम.
5: अच्छा.
3: हो, आणि मग ते सांगतात हो बरा आहे पेशंट, तो त्याच्या आता 4 दिवसांच्या 5 दिवसांच्या मेडिसिन राहिल्यात, त्यावेळेस आपण त्यांना लगेच पोस्टली मेडिसिन पाठवतो मॅम.
5: अच्छा. खूप छान मॅडम. तर मॅडम, आपल्या प्रवासात कोणत्या अडचणी आल्यात आणि त्यावर तुम्ही कशा प्रकारे मात केली आहे? घर आणि आपल्या माणूस ग्राम प्रोजेक्ट मध्ये पण तुम्ही वर्क करताय नर्सिंग, ते कसं बॅलेन्सिंग करताय?
3: थोडस ओढाताण होतीच आहे, कारण घरी पण वेळ द्यायचा असतो आणि तिथं पण मी म्हणजे पूर्ण वेळ देण्याचा प्रयत्न करतेच माणूस ग्रामला. तर आहे, आता कधी पिकअपला जायचं असेल तर पूर्ण दिवस 10-11 कधी कधी वाजतात घरी यायला. कधी कधी पेशंटचं जर घर आपल्याला घरी घेऊन जायचं असेल त्याला आम्ही रिन्यू प्रोसेस म्हणतो. हा, तर आपल्याला पेशंटला जर त्याचं घर सापडलं असेल तर तो समजा बाहेरला असेल एखादी फिमेल वगैरे आणि तिला फिजिकली काही मेडिकल इश्यू असेल तर मग मला कधी कधी सोबत जावं लागतं. मग 2-3 दिवस तरी मी बाहेर असते.
5: अच्छा.
3: हो, आणि इथं पण म्हणजे जसं मी नर्स झाले तर तसंच म्हणजे मी माझ्या घरी पण सांगून ठेवलेलं आहे मी एक नर्स आहे.

0: तर मला तो वर्वा त्यांच्यासाठी उपलब्ध राहावा लागेल हे मी आधीच घरी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे मला उशीर जरी झाला तरी मिस्टर पण काही म्हणत नाही, आणि कुठं बाहेर जायचं असेल तरी पण मी त्यांना सांगत असते आम्हाला 2-4 दिवसांनी बाहेर जायचं आहे, पेशंटला घेऊन जायचं आहे. तर ठीक आहे, हो चालेल बाबा, पण ठीक आहे तुम्ही प्रवासात काळजी घेवा एवढं.
1: अच्छा अच्छा, खूप छान मॅडम. तर आपल्या कुटुंबियांचा तुम्हाला प्रोत्साहन मिळत आहे, तर ते छान आहे. कुटुंबियांनी तुम्हाला दिली आणि ते कसे साथ देतात?
0: हो अजून म्हणजे बरीच मला कुटुंबांनी साथ दिली, कारण त्यांनी जर मला प्रत्येक गोष्टीला जर हो म्हटले नसते तर कदाचित मी प्रत्येक ठिकाणी माझं पण नाहीच असते की नाही सर मला मी नाही येऊ शकत, किंवा मला उशीर झालाय सर मला लवकर घरी जायचंय असं. म्हणजे जर घरच्यांचं माझ्यावर प्रेशर असतं तर कदाचित मग माझी मनस्थिती पण वेगळीच असते. हो पण प्रत्येक वेळेस म्हणजे माझ्या मुलांनी पण समजून घेतले. माझा मुलगा आता पुण्यामध्ये साकण येथे जॉब करतो, हो आयटी मध्ये आहे तो.
1: अच्छा.
0: आणि हो मुलगी आता 11वीत आहे, ती पण पुण्यात कॉलेजला आहे. पण ज्या वेळेस घरी होते ते आता ह्या वर्षीच आहेत ते बाहेर, पण ज्या वेळेस घरी असतात ना मग मुलीला पण मी सांगणार, तिचं नाव समीक्षा आहे, तर अगं उशीर झाला ना तर तू स्वयंपाक कर. म्हणजे तिला नाही यायचं स्वयंपाक, पण ठीक आहे मम्मी मी पोहे तरी बनवून ठेवीन.
1: अच्छा.
0: हो म्हणजे असं नाही का कुणी उपाशी नको राहिला बाबा, म्हणजे मी तिकडे सगळ्यांची काळजी घ्यायची आणि घरातलं उपाशी नको राहील.
1: बरोबर.
0: हो तर म्हणजे मुलांनी पण आणि मिस्टरांनी पण मला याच्यामध्ये चांगली साथ दिली आणि देतात पण अजून पण. हो तर त्यांचं पण मला कौतुक करू वाटतं की बाबा तुम्ही मला प्रोत्साहन दिले म्हणून मी आज बाहेर पडले. आणि मी समाजामधले जे व्यवहार आहेत त्यांना मी त्यांच्यासाठी मी सेवा करू शकते आणि त्यांचं कौटुंबिक पुनर्वसन पण करू शकते.
1: नक्कीच मॅडम. जर म्हणतात ना फॅमिलीचा सपोर्ट हा मोस्ट इम्पॉर्टंट सर्वांनी असली असं, फॅमिली सपोर्ट इज द बेस्ट. खूपच आहे. तर मॅडम असं काही एखादा मनोरुग्ण आलाय का की तुम्ही जेव्हा काम करताय परिचारिकेचं तर त्यांच्याशी संवाद साधताना त्यांनी कधी त्यांच्या कुटुंबियांविषयी कधी काही असं तुमच्याशी शेअर केलंय का?
0: हो आहेत असे बरेच पेशंट.
1: एखादा प्रसंग सांगू शकताय का?
0: एक म्हणजे मी एक पेशंट आम्ही पिकअप केलो होतं, मला असं वाटतं मी त्या रुग्णाची स्टोरी तुम्हाला सांगू शकते.
1: हो नक्की आहे, आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल.
0: हो तर म्हणजे त्याच्या घरी आम्ही गेलो होतो, आम्हाला एक कॉल आलेला की एक माणूस आहे आणि तो खूप रात्रीचा ओरडतो आम्हाला झोपच येत नाही, तर मग तुम्ही येऊन बघा ना नेमकं काय आहे तिथं. म्हणून आम्ही गेलो सगळे, तर एक रूम होती पत्र्याची आणि त्या रूम मध्ये एक माणूस कोंडून ठेवतो. तर किती वर्षापासून तर तुम्हाला धक्का बसेल मी सांगितलं तर 6 वर्षापासून एक 23 किंवा 25 वर्षाचा मुलगा, 28 ते 30 वय होतं मॅम त्याचं, तर त्या मुलाला कोंडून ठेवलं होतं 6 वर्ष.
1: अरे बापरे.
0: ते हो आणि कोंडून ठेवणारे दुसरे लोक नव्हते समाजातले, ते त्याचे आई वडीलच होते. तर आम्ही विचारलं की खोला मग लॉक नाही का, आम्ही जातो त्याला घेऊन. त्यांनी सांगितलं हा मला मारतो किंवा शिव्या देतो. म्हणजे मारतो आणि शिव्या देतो हा एवढा मोठा प्रश्न वाटला त्यांना की त्यांनी एका 6 वर्ष एकाच परत स्वतंत्र फिरवून घेतलं. आणि आईला विचारलं की मग चावी तरी द्या ना आम्ही घेऊन जातो. तर आईचं असं वाक्य होतं की मीच अजून त्याचं तोंड बघितलं नाही 5-6 वर्षापासून, तर चावी कुठून देऊ म्हणे, चावी आता कुठं पडली माहित नाही.
1: अरे बाबरे. म्हणजे मग त्याला जेवण वगैरे कसं द्यायचं मॅडम?
0: ते दरवाजाच्या वरती ना मॅडम एक खिडकी होती, दरवाजाच्या वरती बघा छोट्या अशा पट्ट्यासारख्या खिडक्या असतात. हा तर तिथून ते लोक कॅरी बॅग मध्ये जेवण टाकायचे पिशव्यांमध्ये त्या मुलाला. आणि ज्या वेळेस आम्ही त्या दरवाजाचं लॉक तोडलं आणि आतमध्ये गेलो ना तर तो नग्न अवस्थेत होता, त्याचे केस इतके वाढलेले होते मॅम खूपच, आणि पूर्ण त्याच्यामध्ये तो त्या गुडघ्यापर्यंत त्याच्यामध्ये कागद होते, कागद जे प्लास्टिक असतात का, त्याला 6 वर्षापासून त्याच्यामध्ये जेवण देत होते, तर ती रूम गच्च भरली होती. आणि मग आम्ही त्याला घेऊन आलो तिथून, त्याला कपडे वगैरे दिले तिथं घातले आम्ही घेऊन आलो आणि रिकवर होता आला तो, त्याला फिट वगैरे यायचे मॅम त्या याच्यामध्ये, त्याने इतक्या नरकातनं भोगले असतील. ज्या वेळेस आम्ही त्याला बघितलं ना त्याच्या हातावर जखमा कशाचा होता, तो त्याने स्वतः चावा घेतलेला होता. म्हणजे फिट मध्ये त्याला काय काय त्रास होत असेल, त्याने त्या 6 वर्षात काय काय भोगला असेल ते त्याचं शरीर सांगत होत. आणि मग असंच आम्ही बोलता बोलता मी त्याला विचारलं की तुझं काय शिक्षण झालंय, तर त्याचं MS ऍग्री झालेलं मॅम. हो इतका एज्युकेटेड. मग त्याला घरच्यांविषयी विचारलं, म्हटलं तुला तर सांग तुझ्या बद्दल सांगत होते बाबा तू त्यांना मारायचा म्हणून तुला कोंडून ठेवलं होतं. ते म्हटले मारायचं ठीक आहे मारलं पण

0: इलाज पण करू शकत होते म्हणे माझ्यावर.
1: हा
0: त्यांनी मला इतकं तुमचं इतकं नाही समजून घेतलं जसं तुम्ही सगळ्यांनी मला समजून घेतलं, तुम्ही मला इथे घेऊन आले, माझी काळजी घेतली, असं मला कोणी नाही केलं म्हणे. माझ्या भावाला मी काही माझा प्रश्न सांगायला गेलो की तो मला मारायचा, आणि आई वडिलांना वाटायचं की मी मोठ्या भावाला मारतो म्हणून आई वडील पण मला मारायचे. हो, आणि खेडेगाव होतं पण जरा सुशिक्षित होते ते लोक तिथले, म्हणजे इतकं तर भयानक परिस्थिती त्या मुलाची होती. आणि एवढं चांगलं शिक्षण केलेलं, चांगल्या विद्यापीठ मधून शिकून आलेला, पण मग तेव्हा पण असं मला वाटलं की बघा रस्त्यावर तर आम्ही बघतोच मनोरुग्ण, पण घरामध्ये कोंडून ठेवतो ते पण आई वडील. तर त्यावेळेस तो मला म्हटला की मला नाही माहिती माझ्या आई वडिलांना कशी दिवाळी खाऊ वाटली असं प्रत्येक वर्षी म्हणजे ते असं ऐकून मला खूपच असं वाईट वाटलं की बापरे म्हणजे नाही का कसं काय मनोरुग्ण असेल किंवा नाही का जे काही असतात मॅडम मनोरुग्ण त्यांना तर मला असं वाटतं की प्रेमाचीच गरज असते, आपुलकीची गरज असते.
2: नक्कीच मॅडम, कोणीतरी समजून घेण्याचीच गरज. नक्कीच. आणि मग त्यानंतर त्याचा उपचार केला की नंतर त्याला पुन्हा घरात ऍक्सेप्ट केले का?
0: आम्ही त्याला बरं केलं. आपली प्रोसेस असते 3 महिन्याची. मग तो एकदम मस्त मॅडम बऱ्यात का, म्हणजे मलाच विचारायचा तो मी मेडिसिन वगैरे द्यायला गेले का सकाळी, मॅडम बऱ्यात का, हा बाबा मी बरी, तू कसं आहेस, तुला कसं वाटतंय, मला लय छान वाटतंय इथं, मला लय आवडतंय इथं. मग कसा असतं प्रत्येक पेशंट आहे ना मॅम, प्रत्येक मनोरुग्ण तो थोडासा बरा बरा होत गेला की त्याला त्याचं घरचं आठवायला सुरुवात होती ना. मग सगळ्यांचा एकच प्रश्न आम्हाला घरी कधी सोडणार, ज्यांना ज्यांना आठवतं ते येते मॅडम. तर आता हा तर चांगलाच होता, मला याचं घर पण माहिती होतं, तर मग मॅडम आता घरी सोडा ना मला, आता मी बरा झालोय.
2: अच्छा.
0: हा तर मग घरी घेऊन गेलो आम्ही. तर ते म्हंटले नाही आम्ही नाही सांभाळणार याला, हा परत आम्हाला पहिल्यासारखा त्रास देईल. हो तर मग आपण काय करतो मॅडम, जे घरचे एक्सेप्ट करत नाही आपण जबरदस्ती त्यांना देत नाही पेशंट, कारण ते परत रस्त्यावरच येणार, हे मेडिसिन देणार नाही त्याला रेग्युलर, त्याची काळजी घेणार नाही. मग आपण अशा पेशंटला जे लाईफ टाईम इंजो असतात ना सांभाळतात अशा बेवारसांना, अशा ठिकाणी आपण त्यांना शिफ्ट करतो. त्यांना भरपूर कन्व्हिन्स केलं, रिक्वेस्ट केली, आता तो पहिल्यासारखा नाही राहिला, आता खूप शांत झालाय. तो तिथल्या पेशंटची पण काळजी घ्यायचा मॅम, जे नवीन पेशंट यायचे ना काहींना बघा जेवण करण्याचं भान नसतं काय नसतं, तसांना ताट नेऊन द्यायचा, एखाद्यानी जर अंगोर पांघरून नसून घेतलं तर त्यांच्या अंगोर टाकायचा तो, नाही का काळजी घ्यायचा, वॉशरूमला घेऊन जाणं एखादा म्हातारा माणूस असेल तर, म्हणजे इतकं तो छान काम करत होता तिथं.
2: अच्छा.
0: म्हणजे या सगळ्या गोष्टी सांगितल्या आई वडिलांना भावाला, पण नाही नाही म्हणे आता आम्ही तर रिस्क नाही घेऊ शकत. म्हणजे एक 28-30 वर्षाच्या मुलाला एक्सेप्ट करत नाहीत घरचे, एकदम यंग मुलगा. तर मग हे खूप दुर्दैव आहे समाजामध्ये पण.
2: नक्कीच.
0: आणि मग आम्ही त्याला नाही ठेवलं तिथं जबरदस्ती, मग म्हटलं परत जर कोंडून ठेवलं याला तर परत त्याच यात ना परत नाही का, तर आम्ही त्याला शिफ्ट केलं.
2: अच्छा.
0: हो.
2: आणि आता तो सध्या कुठं आहे?
0: आता बुलढाणा येथे आहे, आणि तो छान आहे आता, व्यवस्थित आहे, तिथं पण चांगला राहतो, तिथं पण त्रास नाही देत काही नाही.
2: अच्छा.
0: हो, म्हणजे आपण ज्या इंजोला जरी सोडले ना मॅम पेशंट, तरी प्रत्येक महिन्यामध्ये जे आमचे रमाकांत सर आहेत ते प्रत्येक याला, आणि ज्या समीक्षा पवार आहे सोशल वर्कर, ज्या ज्या इंजोला आम्ही सोडलेत ना त्या त्या इंजोमध्ये कॉल करतात आणि विचारतात पेशंट कसे आहेत, आम्ही पाठवलेले बरे आहेत का, असं लाईफ टाईम साठी. म्हणजे घरच्यांनी नाही एक्सेप्ट केलं तर पण आम्ही ती आमची जबाबदारी नाही घटकत मॅम. हो, आम्हाला पण असं त्याची विचारपूस केली तर बाबा आपण 3 महिने सांभाळले म्हटल्यावर आपल्याला पण असं उत्सुकता असते ना बाबा तो तिकडे कसा असतोय, चांगला आहे का, असं हे विचारण्याची. मग विचारतात सगळे आणि सांगतात सर पण, समीक्षा पण सांगते की हो सिस्टर फोन केलता बरं का तो पेशंट, हा तो चांगलाय आता.
2: खूप छान मॅडम की त्यांचा तुम्ही फीडबॅक सुद्धा घेता. आताच्या तर या धकाच्या जीवनामध्ये कोणी कोणाच्या चेहऱ्याकडे सुद्धा पाहायला त्यांना
0: नाही,
2: जेणेकरून तुम्ही वेळात वेळ काढून त्यांचा फीडबॅक घेताय की व्यवस्थित किंवा नाही. हे खूप छान आहे मॅडम तुमचं वर्क, जे म्हणतात ना की नर्स म्हणजे एक त्यांचं जे काही वर्क आहे ते देवाच्या समानच आहे, असं समानायला काही हरकत नाही की तुम्ही काळजी घेताय हे खरं. असा एखादा तुमच्या कामामध्ये किंवा आम्ही जीवनातील प्रवासात असा एखादा क्षण आहे का आनंदाचा जो तुम्हाला सर्वात जास्त आपल्या कामातून मिळालेला आहे?
0: हो, आहेत असे भरपूर क्षण आहेत. त्यापैकी
2: ज्या पण काम केले त्यातून आपल्याला आनंद मिळाला असं क्षण कोणतं आहे?
0: आमचं ज्या वेळेस आता 2 वर्षापूर्वी हे झालं होतं, उद्घाटन झालं होतं, म्हणजे वर त्याचे फ्लोअर आहे ना त्याचं उद्घाटन केलं होतं. हो, आणि खूप पाहुणे आले होते, म्हणजे वास्तुपूजा. तर त्यावेळेस मग भरपूर मोठे मोठे हस्ते आलेले, मंत्री वगैरे आले होते, PSI पोलीस भरपूर जण, मग असे सगळे म्हणजे गेस्ट भरपूर होते. पूर्ण आपलं मानस ग्रामच्या आपल्या स्नेहालय परिवार सगळेच होते. मग आपले वाटवाणी सर जे आहेत ते आले होते, करंदीकर सर, मुक्ती मॅम, मिस्किन मॅम, म्हणजे डॉक्टरची टीम होती जे मानस ग्रामला येतात ते. हो, आणि मग ते ज्या वेळेस करंदीकर सर म्हटले नाही का, म्हणजे कौतुक करत होते. आता म्हणजे साहजिकच आहे, कौतुक पाठीमागेच होत असतं, पण समोर झालं तर ते जास्तच आपल्याला म्हणजे प्रेरणादायी उत्साही वाटते. हो, तर मग असं कारण डॉक्टर करंदीकर सरांनी म्हणजे म्हटले की सोनाली सिस्टर पण म्हणजे खूप काळजी घेतात पेशंटची, त्या पण किती वर्षापासून इथं काम करतात. असं मला इतकं छान वाटलं ना तो क्षण, म्हणजे आणि माझी फॅमिली पण होती तिथं नाही का, माझे फ्रेंड होते, हो फ्रेंड होते, फॅमिली होती माझी, त्यांना पण असं इतकं छान वाटलं की त्यावेळेस तुम्हाला म्हणजे माझी बहीणही होते, मोठी बहीण होती माझी तिथं, आणि त्यांनी माझ्याकडे बघितलं नाही का, म्हणजे माझे जे आहे घरचे ते सगळे माझ्याकडे बघत होते, सगळे लोक बघत होते, मी असे हात जोडले सगळ्यांना नमस्कार केला तर. आणि मला माझ्यासाठी तर खूप आनंदाचा क्षण आहे मॅडम.
2: नक्कीच मॅम, जे आपण कार्य करत आहोत, ज्यासाठी आपण अहोरात्र झटत आहोत, जे आपण मनापासून करतोय, त्याचं कुठेतरी सार्थकी लागले असं आपल्याला वाटतं.
0: नक्कीच.
2: तर तुमच्या घरच्यांच्या प्रतिक्रिया कशा होत्या तेव्हा?
0: माझे मिस्टर तर म्हटले तुझं नाव घेतलं ना म्हणे स्टेजवर, तर माझ्या अंगावर काटा आला म्हणे.
2: अच्छा.
0: हो, मला खूप छान वाटलं. माझ्या बहिणी पण मला असं म्हणजे नाही का हे करत होत्या, पाठीवर थाप घेत होत्या. आणि तो एक क्षण आहे. आणि अजून एक सांगणार मॅम, जेव्हा जेव्हा व्हिजिटर येतात ना आमच्याकडे मानवग्रामला, आणि ज्या ज्या वेळेस आम्ही आमचं काम सांगतो, तर खरंच आहोत ते पण अशी पाठीवर थाप देतात, तुमच्या कामाचं कौतुक आहे म्हणे, असं काम म्हणजे खूप छान काम करता तुम्ही, असं ज्या वेळेस ते सांगतात ना, ज्या वेळेस ते म्हणतात ना मॅम, तेव्हा पण खूप आनंद होतो, खूप छान वाटतं, अजून प्रेरणा मिळते मॅडम काम करायला.
2: नक्कीच.
0: आणि ज्या वेळेस आपल्यामुळे पेशंटचं घर भेटतं, घरातले चांगल्या प्रकारे एक्सेप्ट करतात, रडतात, बाबा आमचं माणूस तुम्ही आम्हाला आणून दिलं, कितीतरी वर्षापासून ते मिसिंग होतं, त्यावेळेस पण खूप आनंद होतो मॅम.
2: नक्कीच मॅम. नक्की आहे, आपण काम करतोय तर ते कुठेतरी आपल्या कामाचा कोणीतरी आढावा घेतोय, आणि आपल्याला शाबासकी लाभ देते, खूप महत्वाचं असतं मॅडम. नक्कीच, त्यातूनच आपल्याला प्रेरणा मिळते. तर मॅडम, आपण इथपर्यंत पोहोचलाय आणि आपण नर्सिंगचं एक बेस्ट वर्क म्हणून करताय, आपल्या याच्यामागे नेमकं कोणाची साथ आहे? तुम्ही इथपर्यंत आलात त्यामागे कोणाची प्रेरणा आहे?
0: खूप जणांची आहे मॅम. हो, सगळ्यांचीच आहेत आणि त्यांचे आशीर्वाद पण आहेत माझ्यासोबत. हो,
2: नक्कीच. स्वतःला वेळ कशा देता?
0: स्वतःला वेळ त्यांच्यातूनच द्यायचा, त्यांच्या सोबत आपण एन्जॉय करायचा. जेव्हा ऍक्टिव्हिटी असती, जर ग्रुप डान्स असेल त्या दिवशी, तर आपण पण त्यांच्यासोबत डान्स करायचा. हा वेळ आपल्याला पण आपण म्हणजे आपल्यासाठी पण असतो, आणि त्यांना पण छान वाटतं की आपण त्यांच्यात एन्जॉय करतोय, त्यांच्यासोबत जॉईन होतोय. जेव्हा संगीत खुर्ची असेल ऍक्टिव्हिटी मध्ये, तेव्हा पण त्यांच्यात मी पळते त्यांच्यासोबत, त्यांना इतकं छान वाटतं की बा. आणि कुठेतरी मी मला पण वेळ देते, मला असं वाटतं.
2: अच्छा, खूप छान मॅडम. की मला हा प्रश्न पडला होता मॅडम, नेमकं तुम्ही स्वतःला वेळ कशा देताय? नाही करता इतकं तुम्ही म्हणताय, मी कधी कधी 3-3 दिवस बाहेर आउटरीचला असते, त्याचबरोबर घरी पण 11 वाजता जाताय तुम्ही, कधी जर पेशंट जास्त असले तर.
0: हो,
2: रिस्की काम आहे मॅडम की तुम्ही ते पण एकदम सहजताने मला आमच्याशी संवाद साधता. मॅडम, मी त्यांच्यासोबतच माझं पण टाइम स्पेंड करते. हे तर नक्की आहे, पण आता ते हल्ली कुणी असं करत नाही की ठीक आहे, हा त्यांच्या आनंदातच माझा आनंद आहे असं म्हणणारे खूप कमी लोक मिळत आहेत मॅडम. आणि त्यातले तुम्ही एक आहात की त्यांच्या आनंदात तुम्ही आनंद मिळवताय. तर मॅडम, तुमचा छंद कोणता आहे?
0: मला गाणं गायला खूप आवडतं मॅम. माझा म्हणजे तो एक छंद मी जपून ठेवलाय, मला आवडतं सिंगिंग करायला.
2: हा हा. तर माझ्यासाठी एखादं म्हणताय का मग सर्व श्रोत्यांसाठी कोणतंही तुम्हाला जे आवडतंय त्यातून तुम्हाला आनंद मिळतोय असं.
0: बरं ठीक.

0: ओके खूप छान मॅडम. एकच कडवं बोलला तर अंगावर शहारे आले. आणि हे खरं आहे गाणं की जे झालंय ते घडून गेलंय, ते विसरून जाऊ आणि पुढे जाऊ. नक्कीच मॅडम, एक सर्वांना महत्वाची आहे की फक्त मागचंच जे आहे तेच ध्यानात ठेवतो आणि पुढचं जी लाईफस्टाईल आहे ते विसरून जाते. खरं आहे मॅडम, खूप छान. आणि यातून जीवनाचा प्रवास सुद्धा समजतोय. खूप छान मॅडम. आपले शिक्षण क्षेत्र हे कुठलचे आहे?
1: मी निमरस्थित आहे माझ्या. हो, तर माझं 10वी इथंच झालं. माध्यमिक विद्यालय इथंच निमळत येते. हा, तिथं जे गुरुजन वर्ग मला लाभले ते पण म्हणजे खूप छान होते. आणि ज्यांनी मला शिकवलं, आज माझे मुलं पण तिथंच शिकलेत 5वीतून 8वीतून. हो, आणि खरंच त्यांनी मला खूप छान मार्गदर्शन केलं. नंतर मग मी कॉलेजला शिक्षण घेतलं जे नागापूर येते. हो, आणि मग त्याच्यानंतर मग नर्सिंग वगैरे मी तिकडं संगमनेरला केलं.
0: अच्छा, तर आपण नर्सिंग या क्षेत्रात काम करत आहात. जसं की म्हणते तुमच्या आजोबांची प्रेरणा आहे याच्या मागे की वाटत होतं की तुम्ही नर्स हवा. नर्सिंग क्षेत्र निवडताना काही सुरुवातीला अडचणी आल्या होत्या का तुम्हाला?
1: हो, म्हणजे जसं आमचं प्रॅक्टिकल वगैरे असायचं की आता स्टॉल्स लावायचंय, इंट्रा लावायच्या. हो, तर मग तेव्हा खूप भीती वाटायची की म्हणजे असं पण आम्हाला सांगितलेलं असायचं की ज्या वेळेस तुमची जी निडल असती म्हणजे त्याला एक सुई म्हणतात नाही का, ती जर योग्य ठिकाणी वेन मध्ये असेल तरच ती म्हणजे आपण तिथून आपण आयवी लावू शकतो पेशंटला. जर ती मसल मध्ये गेली तर ते आउट जाणार, मग त्याला स्विलिंग येणार, आतमधल्या ज्या छोट्या छोट्या नसा असतात त्या सेन्सिटिव्ह असतात, त्या ब्रेक होऊ शकतात नाही का. याची खूप भीती वाटायची, बापरे आपण योग्य करतो ना, आपण व्यवस्थित देतो ना. पहिल्यांदा आम्ही एकमेकांशी प्रयोग करायचो, मैत्रिणी मैत्रिणी तुला स्टॉल्स लावत्या. हो, मग दिसलो बाबा. पण आता कसली भीती वाटत नाही आणि एकदम परफेक्ट. आणि आता पण मी ज्या वेळेस आम्ही पेशंटचं ब्लड घेतो तर मी फक्त एकाच ट्रिक मध्ये पेशंटचं ब्लड घेते. परत त्याला टोचायला नको आणि त्याला परत त्रास पण नको, सुईची भीती पण नको.
0: नक्कीच मॅडम, खूप छान आहे की तुम्ही तेव्हा पण एन्जॉय फुली शिकलायत नर्सिंग. एन्जॉय करत जीवन जगताय, हे खूप छान आणि हे खूप बेस्ट आहे मॅडम. असंच राहा आणि हसत राहा. आजच्या प्रवासातून आपण काय शिकलात, तुमच्यामध्ये काय चेंज झाले की आपण मानसग्राम प्रकल्पमध्ये कार्य करताना तुमच्या स्वतःमध्ये चेंजेस झाले? ते
1: झाले ना, भरपूर झाले. म्हणजे मी माझा आवाज आहे ना, म्हणजे मी बोलताना खूप हळू बोलायचे. जसं मी मानसग्रामला आले ना, माझा आवाज इतका मोठा झाला.
0: अच्छा.
1: हो, कारण आता तिथं जरी मोठे असले मनोरुग्ण, जरी मोठे माणसं असले, मोठ्या बायका असल्या, लेडीज असल्या, तरी पण मला ते लहान लेकरच वाटतात अहो.
0: अच्छा.
1: 7-8 वर्षाचे, अरे हे नका करू, ते नका करू, इकडे जाऊ नका, हे नका उचलू. पण त्यांना तेच आवडेल, मग मी जे लेख म्हणणार ना त्यांना तेच आवडणार. मग त्यांना ओरडायचं, त्यांना खवळायचं, ते शांत बसणार, मग ते कुणी रुसणार. खरंच जसे लहान मुलं असतात ना, सेम तसेच आहेत ते सगळे.
0: अच्छा.
1: आणि असंच खोड्या वगैरे करणार ते चालूच असतं त्यांचं. म्हणजे मी माझ्या याच्यात माझा आवाज मोठा झाला आणि मी घाबरट होते, तर मी आता म्हणजे धडाडीने कुठं पण उभा राहू शकते.
0: अच्छा.
1: त्यांच्यासोबत राहून मला खूप डिलिंग आली आता. एवढे आहेत भरपूर झाले ते पण मला असं वाटतंय. कारण मुलं म्हणायचे म्हणजे मी आता घरात जरी नॉर्मल बोलत असले ना, मुलं म्हणतात मग मी हळू बोलणार आम्हाला ऐकू येतं. म्हणजे नॉर्मल जर बोलत असले तर मी मोठ्याने बोलते. मला ती हा ठीक आहे हळू बोलते. फोनवर बोलत असले तरी मोठ्याने आलं मग मी समोरच्याला ऐकू येते.
0: अच्छा.
1: हो, ठीक आहे मग मी हळू बोलणार. पण कसं असतं की थोडासा मोठा आवाज ठेवावाच लागतो मॅम, कारण काही इतके डेंजरस असतात की त्यांचं जर भांडणं केले ना मॅम, खूप डेंजर भांडणं करतात, पडायची भीती करतात.
0: बरोबरे.
1: हो, मग त्यांना तिथं आवरायचं, त्यांना खवळायचं, वेळ आली तर त्यांना फटके पण द्यायचे, पण करावं लागतं.
0: नक्कीच मॅडम. आज तुम्ही हे एक टाकलंय तर मी एकट्यावर बोलते की आपण हे नवरात्री स्पेशलच तुमची मुलाखत घेतोय, तर यातून हे समजते की कधी चंदी तर कधी दुर्गा कधी लक्ष असते.
1: सगळे रूप मला तिथं घ्यावं लागतात.
0: नक्की आहे मॅडम की हे सगळे रूप तुम्ही तिथलचे तुमच्या अनुभवाला मिळाले मला, आणि ते सुद्धा ऐकायला मिळाले की तुम्ही पण होताय, कधी रुद्र होताय, कधी त्यांना प्रेमाने समजावून घेताय, त्यांची काळजी पण घेताय, हेच तर खरं नवदुर्गेचं स्वरूप आहे. खूपच छान वाटलं मॅडम तुमच्याशी बोलून. भविष्यात आपलं ध्येय काय आहे, आणखीन तुम्हाला काय करायचंय असं तुम्हाला वाटतं?
1: मला माझं तर असंच ध्येय आहे की होता होईल तेवढे जेवढे जेवढे रस्त्यावर मनोरुग्ण आहेत त्यांना आपण त्यांच्यावर विलास करायचा आणि त्यांना त्यांच्या कुटुंबात सोडायचं. कारण आजची परिस्थिती इतकी भयानक आहे मॅम, म्हणजे मनोरुग्ण
0: हा
1: फक्त माणूसच नसतो, एक लेडीज पण असते आणि ती पण रस्त्यावर भटकत असते. आणि समाजामध्ये कोणीच सेफ नाहीये ज्या फिमेल आहेत त्यांच्यासाठी. तर मी प्रयत्न नक्कीच करेल की अशा ठिकाणी ज्या महिला आहेत त्यांना मी घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. किंवा ज्या ठिकठिकाणी आता आपले म्हणजे एनजीओ पण आहेत काही काही नाही का ओळखीचे आहेत, समजा कुठून कोण येतो, कधी व्हिडिओ असतात आपल्या, आपल्याला व्हिडिओ पण येतात त्याच्यामध्ये महिला पण असतात. मग असं की बाबा तिथं कोणती एनजीओ आहे किंवा तिथं कोणता प्रोजेक्ट आहे का बाबा एखादा, तर त्यांना कॉल करून सांगा तुमच्या या एरियामध्ये लेडीज आहे ती, तिला घेऊन जा. ऍटलीस्ट ती जास्त दिवस रस्त्यावर नकोय मला तरी असं वाटतं. आणि समाजासाठी मला एक संदेश असा द्यायचा मॅडम की रस्त्यावर फिरणारा हा फक्त चोरच नसतो, तो मनोरुग्ण पण असतो आणि जो त्याच्या मनाला झालेला आजार असतो तो त्याला समजत नसतो की आपण असं रस्त्यावर का फिरतोय. कारण तो डायरेक्ट जाऊन त्याला वाटत नाही आपण चोरी करतोय म्हणून, तो डायरेक्ट जातो आणि खायला घेतो त्याला दिसलेलं ठेवलेलं असेल दुकानातल्या एखादं. तर हे लोक इतकं बेकार मारतात ना मॅम. तर आम्ही काही काही पेशंटच्या हाताला रॉड टाकलेले, हातावर इतकं जोरात मारलं होतं, तर दोन बोटला टाकली होती एका फिमेलचे.
0: बापरे.
1: हो आम्ही तिला पिकअप करायला गेलो होतो ना, तर ते प्लास्टर सोडलं कुणीतरी केलं असेल एखाद्या नेलं असेल हॉस्पिटलमध्ये, पण ती इतकी व्हायलंट झाली ना, इतकी बेकार, तिला घाबरत होते सगळे लोक. मग ते सोडलं ड्रेसिंग, तर ते दोन बोट असे लटकलेले होते तिथे. म्हणजे आणि मग तिचं ऑपरेशन वगैरे केलं आपण इथं आणून तिला, म्हणजे मनाचा आता विचार करतोच आपण, पण फिजिकली पण खूप त्यांना इश्यू असतात मॅम. तर त्यावेळेस मग तिचं ऑपरेशन केलं आणि मग ती थोडीशी नाही का शांत झाली, ती काळजी करतात म्हणून नाही का तिला विचारलं काय बाबा तुझ्या हाताला काय केलं, तू काय गाडी बिडी खाली गेलता का काय? ती म्हटली नाही, मी वडापाव घेतला होता एका माणसाच्या तिथून दुकानातून, तर त्याने माझ्या हातावर मारलं. हो म्हणजे बघा ना, खाण्यासाठी पण समाजाचे लोक इतके विचित्र वागतात एखाद्या हातबल लोकांशी. तर मला त्यांना एवढंच सांगायचंय की जगा आणि जगू द्या त्यांना पण.
0: नक्कीच मॅम, अशा जर स्टोरी ऐकल्या तर एक कुठेतरी आता जर आपले नगरकर ऐकत आहेत तर नक्कीच या मॅमचं तुम्ही बोलतात जे काही तुम्हाला मेसेज दिलाय तर हे नक्कीच अंमलात आणा आणि मनोरुग्णांची सहाय्य तर करा ना, की त्यांना नजरेने न पाहता तेही आपल्या माणूसच आहेत, तेही त्यांनाही मन आहे, त्यांनाही इच्छा आहे, हे नक्कीच आहे. मॅडम आपल्याशी बोलून खूप छान वाटला, खूप खूप धन्यवाद.
1: थँक्यू सो मच.
2: मंडळी आज सोनाली साळवे यांच्याशी झालेल्या संवादातून त्यांच्या जीवनप्रवासाची, कामाची आणि सेवाभावाची ओळख आपल्याला झाली. आई कुष्ठमंडा देवी जशी ऊर्जा, तेज आणि सृजनशक्तीचं प्रतीक आहे, तसंच सोनालीताई सारख्या महिला आपल्या सेवेतून इतरांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करतात. एखाद्याच्या आयुष्यात औषधांइतकीच मायेची, विश्वासाची आणि आधाराची गरज असते. आपल्या कामातून हा आधार देणाऱ्या प्रत्येक परिचारिकेच्या सेवेला मनापासून सलाम. नवरात्रीच्या या चौथ्या दिवशी आई कुष्ठमंडा देवीच्या चरणी प्रार्थना करूया की प्रत्येक स्त्रीला नवी ऊर्जा, आत्मविश्वास आणि आपल्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करण्याचं बळ मिळो. सोनालीताई, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. अशाच कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा सन्मान करत त्यांच्याकडून प्रेरणा घेत आपणही समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याचा संकल्प करूया. तर नगरकर आत्ताच आपण ऐकलं आहे सोनाली साळवे मानसग्राम प्रकल्पातील परिचारिका यांचा प्रेरणादायी प्रवास. यानंतर इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

नगरकर 2 वाजेपर्यंत आपल्या रेडिओ नगरचं प्रसारण बंद राहील. 2 वाजता आपण पुन्हा भेटणार आहोत थोड्या गप्पा थोडी गाणी या शो मध्ये. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

तर राणी अबक्का या मूडबद्री या राज्य करणाऱ्या जैन चौटा राजघराण्याशी संबंधित होत्या. या राजघराण्यात मातृसत्ताक पद्धत अस्तित्वात होती. त्यांचे काका तिरुमला राय यांनी अबक्का यांना लहानपणापासूनच युद्धकला, तलवारबाजी, तिरंदाजी आणि राजकारणातील विविध डावपेचांचे धडे दिले होते. तरुण वयातच त्या एक कुशल योद्धा आणि रणनीतीकार बनल्या होत्या. त्यांचा विवाह मंगळूरचे राजा लक्ष्मप्पा अरसा यांच्याशी झाला होता. परंतु राजकारणातील व विचारसरणीतील फरकामुळं हा विवाह फार काळ टिकला नाही आणि त्या उल्लाल इथं परतल्या. पोर्तुगीजांविरोधातील ऐतिहासिक लढा. राणी अबक्का यांच्या काळात पोर्तुगीज भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर आपला व्यापारी प्रभाव वाढवत होते आणि मसाल्यांच्या व्यापारावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत होते. उल्लाल हे सागरी व्यापाराचे एक अत्यंत महत्त्वाचं केंद्र असल्यामुळं पोर्तुगीजांचा डोळा त्यावर होताच.

पोर्तुगीजांनी उल्लाल जिंकण्यासाठी आणि राणी अबक्का यांना जेरीस आणण्यासाठी एका पाठोपाठ एक अनेक लष्करी मोहिमा काढल्या. जगातील सर्वात शक्तिशाली मानल्या जाणाऱ्या पोर्तुगीज सैन्याला राणी अबक्का यांनी सज्जड उत्तर दिलं. त्यांच्याकडे आधुनिक शस्त्रास्त्राची कमतरता असली तरी त्यांची गनिमीकावा रणनीती आणि प्रजेचा पाठिंबा प्रचंड होता. त्यांनी स्थानिक मच्छीमार समाज म्हणजे मुगावीरा म्हणायचे तर या समाजाचा तसंच कालिकतचे झामोरीन राजे आणि विजापूरच्या सल्तनतची मदत घेऊन पोर्तुगीजांच्या विरोधात मजबूत आघाडी उघडली. सुमारे 4 दशकांहून अधिक काळ त्यांनी पोर्तुगीजांच्या प्रत्येक हल्ल्याला यशस्वीपणे परतावले आणि त्यांना अनेकदा पराभवाची धूळ चारली. त्यांच्या या असीम शौर्यामुळं त्यांना अभया राणी, कुणालाही न घाबरणारी निर्भय राणी म्हणून ओळखलं जाऊ लागलं. असं मानलं जातं की त्या शेवटच्या अशा योद्ध्या होत्या ज्यांनी युद्धांमध्ये अग्निबाण म्हणजे आशेचा अग्नी निर्माण करणारे बाण वापरले होते. वारसा आणि सन्मान. पतीच्या देशद्रोही भूमिकेमुळं आणि अंतर्गत फुटीमुळं अखेरच्या काळात त्यांना काही अडचणींचा सामना करावा लागला. युद्ध लढत असतानाच त्या शत्रूच्या हाती लागल्या आणि कारागृहात लढता लढता त्यांना वीरगती प्राप्त झाली. राणी अबक्का यांच्या स्मृती प्रजेच्या मनात आजही जिवंत आहेत. त्यांच्या शौर्याची गाथा कर्नाटकातील लोकगीतं, यक्षगान आणि स्थानिक कलांमध्ये गायली जाते. त्यांच्या बलिदानाचा आणि पराक्रमाचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारनं 15 जानेवारी 2003 रोजी त्यांच्या नावावर एक विशेष पोस्टल तिकीट म्हणजे पोस्टेज स्टॅम्प जारी केलं होतं. तसंच उल्लालमध्ये त्यांची कांस्य प्रतिमा बसवण्यात आली असून दरवर्षी वीर राणी अबक्का उत्सव साजरा केला जातो. भारतीय नारी शक्तीच्या आणि राष्ट्रप्रेमाच्या इतिहासात राणी अबक्का यांचं नाव अविस्मरणीय आहे. तेव्हा अशा या महान राणी अबक्का देवी यांना आपण या नवरात्रीनिमित्त विनम्र अभिवादन करूया आणि ऐकूया एक छानसं शौर्यगीत.

कधी ती दुर्गा बनून संकटाशी लढते, कधी लक्ष्मी बनून घरात सुखसमृद्धी आणते, कधी सरस्वती बनून ज्ञानाचा प्रकाश पसरवते, तर कधी अन्नपूर्णा होऊन संपूर्ण कुटुंबाचा आधार बनते। या प्रत्येक देवीच्या रूपामागे दडल्या आहेत स्त्रीच्या भावना, तिची स्वप्न, तिचा संघर्ष आणि तिचं अस्तित्व। या नवरात्रीत फक्त देवीची आराधना नाही तर प्रत्येक स्त्रीचा सन्मान करूयात। शारदीय नवरात्रोत्सवाच्या सर्व श्रोत्यांना मनपूर्वक शुभेच्छा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

वेलकम बॅक श्रोते मित्र हो, स्वातंत्र्य चळवळीतील कर्तबगार महिला यामध्ये आता आपण ऐकूया बेगम हजरत महल यांच्याविषयी। बेगम हजरत महल या 1857 पहिल्या भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक अत्यंत धाडसी स्वाभिमानी आणि कर्तबगार वीरांगणा होत्या। इंग्रजी हुकुमशाही विरुद्ध अत्यंत प्रखर लढा देणाऱ्या आणि औध अर्थात अवध राज्याच्या स्वातंत्र्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करणाऱ्या महिला नेत्या म्हणून इतिहासात त्यांची सुवर्णाक्षरांनी नोंद केली आहे। बेगम हजरत महल यांचा जन्म 1820 सुमारास उत्तर प्रदेशातील फैजाबाद इथं एका अत्यंत सामान्य कुटुंबात झाला। त्यांचं मूळ नाव मुहम्मदी खानूम असं होतं। रूप आणि बुद्धिमत्तेच्या बळावर त्या अवधचे शेवटचे नवाब वाजिद अली शाह यांच्याशी विवाहबद्ध झाल्या। विवाहापूर्वी आणि नंतर त्यांनी साहित्य रणनीती आणि युद्धकलेमध्ये नैपुण्य मिळवलं। त्यांचा मुलगा बिरजिस कद्र याच्या जन्मानंतर त्यांना बेगम हजरत महल ही पदवी देण्यात आली। 1857 लढा आणि राज्यकारभार। फेब्रुवारी 1856 ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे अवधचे राज्य बेकायदेशीरपणे खालसा केलं आणि नवाब वाजिद अली शाह यांना नजर कैदेत ठेवून कलकत्ता इथं निर्वासित केलं। नवाब निघून गेल्यानंतर राज्यावर मोठं संकट ओढवलं, परंतु बेगम हजरत महल यांनी हार न मानता इंग्रजांना शरण जाण्यास साफ नकार दिला। शरण गेल्याच नाही। 1857 लढा सुरू झाल्यावर त्यांनी परिस्थितीची सूत्र हातात घेतली। नवाब म्हणून मुलाची घोषणा। हजरत महल यांनी आपला 14 अल्पवयीन मुलगा बिरजिस कद्र याला अवधचा नवाब घोषित केलं आणि स्वतः संरक्षक म्हणून राज्य कारभाराची धुरा सांभाळली। त्यांनी सर्व धर्मीय राजांना जहागीरदारांना आणि जनतेला एकत्र आणून इंग्रजांविरुद्ध एकजूट बांधली, म्हणजे सैन्याचं एक संघटन तयार केलं। त्यानंतर महिला तुकडीची उभारणी, त्यांनी स्त्रियांचं स्वतंत्र लष्करी दल तयार केलं। उदादेवी यांच्यासारख्या शूर महिला या सैन्यात महत्त्वाच्या भूमिकेत होत्या।

तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM.

बेगम हजरत महल यांच्या कुशल नेतृत्वाखाली क्रांतिकारकांनी इंग्रज सैन्याला पराभूत करून लखनौ शहरावर पुन्हा ताबा मिळवला. धार्मिक सलोखा आणि ब्रिटिश धोरणांचा निषेध. बेगम हजरत महल या केवळ युद्धकुशल नव्हत्या तर एक मुत्सद्दी राजकारणीही होत्या. इंग्रजांनी फोडा आणि राज्य करा या नीतीचा वापर करून हिंदू मुस्लिम समाजात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा बेगम यांनी दोन्ही धर्मातील लोकांना एकत्र ठेवून धार्मिक सलोखा जपला. इंग्रज सरकार जनतेच्या धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करत आहे हा मुद्दा त्यांनी प्रखरपणे मांडला. नेपाळमधील आश्रय आणि अंतिम काळ. मार्च 1858 ब्रिटिशांनी प्रचंड सैन्यबळाचा वापर करून लखनौवर पुन्हा आक्रमण केलं आणि ते काबीज केलं. लखनौ शहर आपल्या ताब्यात घेतलं. इंग्रजांनी बेगम हजरत महल यांना राजवाडा, संपत्ती आणि पेन्शनची मोठी ऑफर दिली. परंतु आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्याशी तडजोड करण्यास त्यांनी पूर्णपणे नकार दिला. पराभवानंतरही त्यांनी आत्मसमर्पण केलं नाही. त्या आपल्या समर्थकांसह नेपाळच्या जंगलात निघून गेल्या. तिथून त्यांनी नेपाळचे तत्कालीन पंतप्रधान जंग बहादूर राणा यांच्याकडे आश्रय घेतला. अखेरपर्यंत स्वाभिमानानं जगलेल्या या महान वीरांगणेनं 7 एप्रिल 1879 रोजी काठमांडू या ठिकाणी शेवटचा श्वास घेतला. बेगम हजरत महल यांचं जीवन देशभक्ती, त्याग आणि धैर्याचं प्रतीक आहे. इंग्रजांच्या आक्रमक धोरणांना ज्या मोजक्या महिलांनी थेट आव्हान दिलं त्यात बेगम हजरत महल अग्रगण्य होत्या. त्यांच्या स्मृत्यर्थ लखनौमधील प्रसिद्ध उद्यानाला बेगम हजरत महल पार्क असं नाव दिलेलं आहे. भारत सरकारनं 10 मे 1984 रोजी त्यांच्या सन्मानार्थ एक विशेष टपाल तिकीट जारी केलंय. भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात बेगम हजरत महल यांचं योगदान कायम अमर राहील अशा या महान स्वातंत्र्य सेनानी बेगम हजरत महल यांना विनम्र अभिवादन करूया. घेऊया म्युझिकल ब्रेक आणि ऐकूया एक

ती फक्त शक्ती नाहीये, ती आई आहे, मुलगी आहे, बहीण आहे, पत्नी आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती स्वतःची एक स्वतंत्र ओळख आहे. नवरात्रात आपण देवीच्या शक्तीची पूजा करतो, पण तिच्या रूपात जगणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या संघर्षाची, स्वप्नांची, भावनांची आणि सामर्थ्याची जाणीव आपण कधी करून घेतो का? तिच्या मनात काय आहे, तिच्या वाट्याला आलेल्या जबाबदाऱ्या, तिची न बोललेली स्वप्न, तिच्या जगण्यातील प्रश्न आणि परिस्थितीशी दोन हात करत उभं राहण्याचं

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: श्रोते मित्र हो नमस्कार. रेडियो नगर 90.4 एफएम थोड्या गप्पा थोड़ी गाणी या शो मध्ये नवरात्री स्पेशल. आणि आजच्या या नवरात्री स्पेशल मध्ये कर्तृत्ववान महिलांच्या संघर्षाची कहाणी. आजच्या ज्या महिला आहेत त्यापैकी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत मॉन्टेसरी स्कूलच्या संचालिका माननीय मीराताई पाटील. तर रेडिओ नगरच्या वतीनं आणि आपल्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं मीराताई आपलं या स्टुडिओमध्ये मी खूप खूप स्वागत करतो.
2: धन्यवाद सर.
1: तर सुरुवातीला आपल्या श्रोत्यांना आपला परिचय द्यावा असं मला वाटते.
2: छान. आता सध्याचं माझे नाव आहे मीरा मानसिंग पाटील.
1: बर.
2: वय माझे आता आहे 70 वर्ष.
1: ओहो अच्छा.
2: लग्नाच्या आधीचं नाव माझं शैलजा असाराम वेताळ.
1: बर.
2: आई वडील आणि माझे यजमान म्हणजे माझे मिस्टर आता.
1: बर.
2: या दोघांच्या सहकार्यामुळे आतापर्यंत माझा जो आवडता छंद आहे तो आवडता छंद मी जोपासतीये.
1: क्या बात आहे. तर आपलं बालपण जे आहे ते कसं होतं हे जाणून घ्यायचं आहे आम्हाला.
2: बघा आत्ताच्या युगामध्ये जे आहे हम दो हमारा दो किंवा हमारा एक ही तर असं काही आमचं नव्हतं.
1: अच्छा.
2: आमच्या बालपणी आमच्या आई वडिलांना आम्ही 5 मुलं.
1: बर.
2: 4 मुली आणि 1 मुलगा.
1: बर.
2: आत्ताचे जसे लाड होतात मुलांचे तसे लाड आमचे नव्हते. पाच मुलं आहे, 5 मुलांना सगळं सारखं, अगदी 9 मीटर कपडा आणायचा आणि त्या 9 मीटर कपड्यामध्ये सगळ्यांचे ड्रेस बसवायचे असं आमचं बालपण गेलेलं आहे.
1: खरं.
2: दसरा आणि दिवाळी या दोनच ड्रेस आम्हाला वर्षातून मिळायचे.
1: अच्छा.
2: आणि हेच दोन ड्रेस आम्ही वर्षभर जे येणारे सण आहेत त्या सणांना ते नवीन ड्रेस घालवून सण साजरा करायचा. आमच्या वेळेस प्रत्येक सणाला नवीन ड्रेस नव्हता. आत्ताचे जसे पालक लाड करतात लहान मुलांचे बर्थडे आहे म्हणून वेगळा, नवरात्र आली की मग नवीन वेगळं, दिवाळी आली की नवीन वेगळं, पंचमी आली की नवीन वेगळं. आता कसं आहे की कुटुंब छोटे छोटे होत गेले विभक्त कुटुंब पद्धतीमुळे.
1: बरोबर.
2: लहान मुलं जे आहेत हे आई वडिलांबरोबरच राहतात, आजोबा आजी क्वचित घरात दिसतात, काका मामा दादा हे जे आमच्या वेळेस सगळे एकत्र असायचे असं आमचं जीवन नव्हतं. आमचं म्हणजे बालगोपाळांचं जीवन सगळेजण घरात आहेत, एका वाड्यामध्ये खेळतायत मस्तपैकी, चुलत असो निलत असो कोणी असो, असं आमचं बालपण गेलेलं आहे. आणि त्यावेळेसच्या काळामध्ये म्हणजे आमच्या वडिलांचं मी खरं आता नाही आहेत ते हयात, 97 वर्षाची आता मागच्याच महिन्यामध्ये ते एक्सपायर झालेत. परंतु त्यावेळेसच्या काळात इंग्रजी माध्यमाचं महत्व ओळखून आमच्या वडिलांनी एक साधे शुगर फॅक्टरीवर काम करणारा आरोग्य अधिकारी पण इथे सेक्रेट हार्ट कॉन्व्हेंट स्कूलची मी पहिली विद्यार्थिनी.
1: ओहो.
2: ती शाळा सुरू झाल्याबरोबर मिशनरी स्कूल सुरू झाली आणि त्या स्कूलमध्ये मला आणि माझ्या मोठ्या बहिणीला इथे रूम घेऊन हातमपुऱ्यामध्ये माझ्या वडिलांनी इंग्लिश माध्यमात आम्हाला घातलं. आणि खरोखर मी म्हणजे आई वडिलांची खूप म्हणजे ऋणी आहे, प्रत्येकच मुलं असतं. परंतु त्यावेळेसच्या काळात जिथे मुलींना 17 वर्षाच्या पुढे शिकूच देत नव्हते, 18 वर्षाची झाली की मुलीचं लग्न लावून द्यायचे, पण तेव्हा आम्हाला इंग्रजी माध्यमात घालण्याचं आमच्या वडिलांनी डेअरिंग केलं असं मी
1: म्हणतो.
2: आणि दर शनिवार रविवार येऊन ते आम्हाला शिकवायचे.
1: बर.
2: शनिवार रविवार येऊन आजी आमच्या बरोबर राहायची, त्यांची आई म्हणजे, आणि आम्ही दोन मुली म्हणजे मोठ्या दोन मुली इथे राहायचो आणि आमचे वडील येऊन आम्हाला इंग्रजी कशी वाचवायचे. जेव्हा आत्ता जे लोक म्हणतात फोनिक क्लासेस फोनिक क्लासेस फोनिक क्लासेस हे जे आहे त्यावेळेसच्या काळात म्हणजे 1960 साली माझ्या वडिलांनी मला शिकवलं.
1: अरे बाप.
2: आणि मला इयत्ता पहिलीला असताना अस्खलित इंग्लिश वाचता येत होतं.
1: क्या बात.
2: शब्दांचे अर्थ कळत नव्हते पण वाचायचं कसं हे मात्र शिकवलं. कारण वडील म्हणायचे वाचाल तर वाचाल, तुला वाचता यायला पाहिजे, मराठी असो नाही ते इंग्रजी असो वाचता आधी यायला पाहिजे.
1: खरंय.
2: जितके जास्त पुस्तकं तुम्ही वाचताल तेवढे तुम्ही जास्त हुशार होताल या त्यांच्या म्हणजे खूप दूरच्या विचाराने त्यांनी आम्हाला इथे ठेवलेलं होतं.
1: क्या बात आहे. खूप दूरदृष्टिकोन होता त्यांचा.
2: खूप दूरदृष्टिकोन होता वडिलांचा आमच्या. आणि त्यावेळेसच्या काळात सुद्धा माझे वडील असे होते की त्यावेळेसच्या काळात, त्यानंतर आम्ही 12 वर्षांनी कॉलेजला गेलो म्हणजे 10वी सुटल्यावर आमचं कुठे गेलं कॉलेजला गेलो त्यावेळेस 11वी झाली की लगेच पिढी त्यावेळेस म्हणायचे प्रथम वर्ष तर तिथे गेलो त्यावेळेसच्या काळात म्हणजे मुलं जागेवर कसे राहावेत हे सांगण्यासाठी आमच्या वडिलांनी आम्हाला सांगितलं होतं व्हॉट इज द मिनिंग ऑफ कॉलेज कॉल टू एज इज द कॉलेज
1: ओके
2: सो तुम्हाला मी आता कॉलेजला घालतोय बाकीच्यांच्या मुलींचे लग्न लावून देत आहेत आई वडील पण मी तुम्हाला कॉलेजला घालतो कारण मला वाटतं की माझ्या मुलांनी माझ्या मुलींनी स्वतःच्या पायावर आयुष्यात उभं राहिलं पाहिजे
1: क्या बात आहे
2: आणि म्हणून त्यावेळेस आम्हाला कॉलेजमध्ये घातलं गेलं ऑफकोर्स घरच्या परिस्थितीमुळे घरच्या परिस्थितीमुळे आणि वडिलांना थोडस आजार पडले त्यामुळे जबाबदारी येऊन पडली माझी माझ्यावर आणि माझ्या मोठ्या बहिणीवर म्हणून आई मॉन्टेसरी टीचर असल्यामुळे आम्हाला या क्षेत्राची आवड लागली आवड लागल्यामुळे आम्ही एक्सटर्नल कॉलेज केलं एकच वर्ष कॉलेजला गेलो एक्सटर्नल आम्ही ग्रॅज्युएशन केलं आणि आम्ही मॉन्टेसरी सुरू केली
1: क्या बात आहे
2: एवढंच आहे की आई मराठी माध्यमात होती आम्ही जरा थोडस वडिलांचं गायडन्स असल्यामुळे इंग्रजी माध्यमामध्ये केलं
1: अच्छा मग आता तुम्ही या मॉन्टेसरी मध्ये आलात तर मग या क्षेत्रामध्ये पदार्पण कसं झालं तुमचं
2: वास्तविक पात आहे घरच्या परिस्थितीमुळे झालं
1: बर
2: दिसत होतं की आपले वडील आजारी आहेत पाच मुलं आहेत आई वडील आहे आजी आहे एवढी सगळी जबाबदारी आहे आणि वडील आपले ड्युटीला जात नाही आपण काहीतरी बाहेर उचलला पाहिजे म्हणून मग घरातून जाताना मी कॉलेजला जाते म्हणून सांगायचे पण मी इंटरव्ह्यूला गेले इंग्लिश मिडियमची एक स्कूल होती आणि त्यांनी मला एक कविता शिकवायला सांगितली तिथं जास्त काही मोठा इंटरव्ह्यू झाला नाही आजकाल सारखा परंतु एक स्टोरी सांगा आणि एक पोएम शिकवा आणि अभिनय हा माझा आवडता विषय वास्तविक पाहता तर मग अभिनय करून ते जे शिकवलं गेलं ऍक्टिंगवर त्यामुळे त्यांनी मला सिलेक्ट केलं आणि मी श्रीरामपूरला एक 2-3 महिने राहिले त्या शाळेमध्ये आणि त्यांनी लगेच एक नवीन शाखा उघडली ती नवीन शाखा म्हणजे आजची मुळा प्रवरा पब्लिक स्कूल तिथे एक सर होते त्या सरांनी मला तिथे नेलं आणि तिथे माझं म्हणजे त्यावेळेच्या काळात आय वॉज इन सेकंड इयर
1: ओके
2: कॉलेजच्या पाहायला गेलं तर पण शाळा चालवायची म्हटल्यावर त्यांनी तिथे काय केलं मॅडम इज एम ए बी एड आय वॉज हेल्दी दॅट
1: टाइम
2: एम ए बी एड आहेत आणि शाळा सुरू केली एक वर्षभर मी तिथे थांबले सोनईला शेटींची बिल्डिंग होती त्या बिल्डिंग मध्ये मी शाळा सुरू केली
1: वा वंडरफुल
2: शाळा त्यांचंच नाव होतं
1: बर
2: पण शिकवायला मी होते मी गेले तेव्हा 6 विद्यार्थी होते
1: ओके
2: परंतु हळूहळू विद्यार्थी वाढत गेले आणि 15 ऑगस्ट पर्यंत शाळेची स्ट्रेंथ 350 झाली
1: ओ माय गॉड
2: आणि 350 मुलांना ज्यावेळेस आता मला पण आश्चर्य वाटतं की हाऊ आय वॉज
1: हो ना 3-4 महिन्याच्या कालावधीमध्येच
2: आणि खूप छान म्हणजे वातावरण एकच मोठा हॉल 3-6 वर्षाची मुलं
1: बर
2: आणि 3-6 वर्षाच्या मुलांमध्ये सगळ्यांचा सगळा पोर्शन शिकवायचा
1: बर
2: सगळ्यांना एकत्र ठेवायचं फक्त रायटिंगच्या वेळेस सेपरेशन करायचं अशा पद्धतीने ती शाळा चालली आणि मग यशवंतराव गडाख आले एकदा त्यांनी पाहिलं ही मुलगी इथे शाळेत एकटी काम करते तिच्या हाताखाली फक्त एकच मुलगी आहे 12-13 वर्षाची
1: बर
2: धनगराची आणि ती बाकीचं सगळं म्हणजे क्लिनिंगचं काम टीचर पण ती मुलगी पण ट्रेन झाली होती ना
1: क्या बात आहे
2: रोज ऐकून हुशार मुलगी होती मला तर वाटतं आयुष्यात कधीतरी ती एकदा भेटावी मला
1: अच्छा
2: पण मी खूप शोध घेण्याचा प्रयत्न केलाय पण नाही भेटली ती मला आणि तिने मग मला खूप सहकार्य केलं मी सोनईला राहिले सोनई बुद्रुक मध्ये आणि शाळा सुरू झाली 350 विद्यार्थी झाले माझ्या शेजारी मते डॉक्टर राहत होते नंतर काय पॉलिटिक्स वगैरे काय जर काय सुरू झालं तिथे आणि मग यशवंतराव गडाखांनी एकदा भेट दिल्यावरती म्हटले 350 विद्यार्थी झाले इथं आपल्याला शाळा सुरू केली पाहिजे मग आणि मग त्यांनी मोठी शाळा सुरू केली पण दॅट टाइम आय लेफ्ट मी नाही राहिले तिथे कारण मला त्या वयामध्ये मला थोडीशी भीती वाटली की मी सगळीकडे सह्या करायची
1: ओके
2: आणि ऍक्च्युली आय वॉज नॉट बी एड नो पण त्यांनी सांगितलं म्हणून मी सह्या करते मी लहान होती मला कळत नव्हतं त्यावेळेस पण ह्या सह्या पाहून आमचे वडील म्हटले अगं तू प्रत्येकाची फी घेतीये सह्या तुझ्या आहेत उद्या तुझ्यावरील 350 विद्यार्थ्यांचे एवढे मला पगार 180 रुपयेच होता त्यावेळेच्या काळात
1: ओ माय गॉड
2: मग मी ते सोडलं
1: ओके
2: आणि मग माझ्याकडे डांगे सर आले, प्रीती सुद्धा इंग्लिश मीडियम स्कूलची, आता नाही आहेत ते हायर, त्यावेळेस त्यांच्या शाळेचं नाव होतं जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल,
1: बर,
2: ती राहत्याला होती त्यांच्या पाठीमागे, आणि तिथे मी मॉन्टेसरी टीचर म्हणून जॉईन झाले. म्हणजे मी काही अप्लाय केलं नाही, त्यांना कळालं की ही मुलगी आपल्या इथून राहत्याच्या शुगर फॅक्टरी मधून कुठे जातीये,
1: सोनईला
2: राहतीये. मग ते आमच्या घरी आले, वडिलांशी बोलले, इतक्या लांब कशाला पाठवता, मी 200 रुपये पगार देतो. परिस्थिती घरची त्यावेळेस, त्यात 5 पैसे पावशेर गवार होती हो,
1: माय गॉड,
2: त्यामुळे 200 रुपये सफिशियंट होते, म्हणजे माझं कुटुंब चालत होतं त्याच्यामध्ये, आलं लक्षात. आणि मग मी तिथे जॉईन झाले, मग तिथेही पाहिलं, मी खूप शाळा पाहिल्या, तिथे पाहिलं की आपण इतकं जीव तोडून शिकवतो मुलांना, आपण इतकं छान रिडिंग शिकवतो, रायटिंग शिकवतो, स्टोरीज सांगतो, दोन्ही भाषांचं संगम करतोय, मराठी इंग्लिश त्यांना कळेल अशा याच्यामध्ये करतोय, पण तसं आपल्याला पुढचे लोक नाही देत आहेत. मनी प्रॉब्लेम नव्हता, बट रिस्पेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट माझ्या दृष्टिकोनात, आलं लक्षामध्ये. मी कष्ट खूप करते पण ते रिस्पेक्ट नाही मिळते. मग मी ठरवलं की नाही, मला माझी स्वतःची स्कूल काढायची.
1: बर.
2: आणि मग मी गणेश शुगर फॅक्टरीवरती माझ्या स्वतःची स्कूल सुरू केली. फॅक्टरीने मला खूप सहकार्य केलं, एक मोठा हॉल दिला अगदी घराच्या समोरच, पाण्याच्या टाकीखाली मोठा चटईचा हॉल दिला, आणि तिथे पण माझे 450 विद्यार्थी झाले.
1: क्या बात है, खूप छान.
2: आणि मग ते 450 विद्यार्थी झाल्यावर डांगे सर माझ्याकडे आले. मी नाव घेते म्हणून सॉरी, ते नाहीये तिथे, पण ते म्हणे मॅडम आपण आमच्या शाळेची शाखा म्हणून दाखवूया याला.
1: ओहो.
2: मी म्हटलं नाही सर, इथे मी एकटी काम करते, आणि कसं काम करते, मी या शाळेची आया पण मीच आहे, टीचर पण मीच आहे, आणि प्रिन्सिपल पण मीच
1: आहे,
2: येते लक्षात. तर त्याच्यामुळे मला आता कुणाच्या अंडर काम नाही करायचं, मला माझ्या पद्धतीने काम करायचं.
1: बरोबर.
2: आणि म्हणून मग मी तिथे शाळा सुरू केली. नंतर माझं लग्न झालं, मग माझे यजमान मानसिंग पाटील हे एअरफोर्समध्ये होते. एअरफोर्समध्ये असल्यामुळे मला त्यांच्याबरोबर जायला लागलं, आणि ते एज्युकेशन डिपार्टमेंटलाच होते.
1: बर.
2: त्यामुळे मला एअरफोर्स स्कूलला चान्स मिळाला.
1: क्या बात है, छान.
2: आणि एअरफोर्स स्कूलला मी छान जॉब केला, तिथे मला सॅटिस्फॅक्शन मिळालं.
1: अच्छा.
2: त्यानंतर आम्ही 92 साली, म्हणजे मला 2 मुली आहेत.
1: बर.
2: तर दोन्ही मुलींना आपले संस्कार पाहिजेत, म्हणून आम्ही पुन्हा इथे, माझे सासू सासरे होते अहमदनगरमध्ये, माझे सासरू हे इथे एडीसीसी बँकेत डिव्हिजन मॅनेजर होते, एमडी पाटील म्हणून. तर मग आम्ही इथे यायचं ठरवलं, 15 इयर्स कम्प्लीट केलं, पेन्शन घेतली, आणि 92 साली मी 1992 साली मी इथे अहमदनगरमध्ये आले.
1: वा वा, छान. म्हणजे आता लहानपणापासून, म्हणजे लहान मुलांपासून तुम्हाला टीचिंगचा जे इंटरेस्ट आहे, ॲक्च्युली हे शिकवण्यासाठी त्याचं खूप कठीण आहे, कारण मोठ्या मुलांना शिकवणं सोपं आहे, उच्च माध्यमिक असेल, महाविद्यालयीन असतील किंवा विद्यापीठही असेल, त्यांना शिकवणं फार सोपं आहे. बट मोस्ट चॅलेंजेबल जॉब मीन्स मॉन्टेसरी, कारण त्या मुलांना काहीच माहिती नसतं, त्यांना अगदी आपण म्हणतो ABCD पासून त्यांना शिकवावं लागतं, शिवाय डिसिप्लिन शिकवावं लागते. तर एवढं म्हणजे कठीण कार्य असताना तुम्ही इतकं इंटरेस्टने करतायत, तर याच्या मागचं काय आहे बरं? विवाहानंतर पण तुम्ही हे सुरू केलं, ठेवलं का मग?
2: विवाहानंतर सुरू करण्याचं कारण हे आहे की माझ्या मिस्टरांची मला खूप साथ मिळाली.
1: बर.
2: आणि हे माझं कसं आहे माहिती का, म्हणजे शिकवायचं म्हणजे मला सब्जेक्ट लागत नाही, मी एका सब्जेक्ट मधून अनेक सब्जेक्ट मध्ये जाऊ शकते.
1: अच्छा.
2: समजा आज आहे हे दुर्गाष्टमीचं चालू आहे, मग मुलांना कसं शिकवायचं, काय शिकवायचं याच्यामध्ये, हे एक आजचं उदाहरण देते मी. आज मी शिकवलं, माती आहे, माती आहे, या मातीमधून धान्य ग्रो होणार
1: आहे,
2: मग हे ग्रो व्हायचंय म्हणजे काय व्हायचंय, हे झाड जसं जसं वाढतंय, एक ता छोटा बीज जमीन के अंदर था, आंख बंद करके वो सोया रहता था,
1: क्या बात है,
2: टुपुर टुपुर बारिश जमीन पे गिरती थी, हे जे गाणं आहे हे आपोआप तयार झालं.
1: वा.
2: आलं लक्षामध्ये. एक समय आया सूरजने प्रकाश डाला, ब्रिज ने ली अंगडाई,
1: क्या बात,
2: के खड़ा हुआ,
1: वा,
2: इधर उधर देख के वो नाचने लगा,
1: बहुत बढ़िया,
2: कल का ये पौधा आज वृक्ष में बदल गया,
1: वा,
2: आस पास गाव को छाव देने लगा.
1: वंडरफुल.
2: मग आपल्याला काय शिकवायचंय, हे गाणं मी शिकवतीये, मग मी आजचा दिवस का त्याला धरू नाही, दीज आर क्लॉड्स,
1: राईट,
2: हे क्लॉड आहेत, क्लॉड आपल्याला ब्रेक करायची, लूज करायची आहे सॉइल, आणि लूज सॉइल मध्ये एअर जाते, मीन्स झाडाला वाढण्यासाठी काय लागतं, एअर लागतं, पाणी लागतं, लूज सॉइल लागते, देन सीड विल ग्रो नाईसली.
1: येस,
2: हे मला त्यांना शिकवायचंय. मग मी त्याचा फायदा घेतला की हे गाणं जर मी मुलांना शिकवलंय तर आज मी हे गाणं रिपीट करून यातून पुन्हा एकदा सांगू शकते. हे बीज आहे, या बीज मधून आता ग्रो होणारे प्लांट. मग आपल्याला काय सांगायचंय, दुर्गा माताला सांगायचं, हे प्लांट जसं जसं ग्रो होत आहे तसं तुम्ही पण ग्रो होणार आहे आणि मोठे वृक्ष होणार आहे आणि मग सगळ्यांना तुम्ही छाव देणार आहे, सगळ्यांना हेल्प करणार आहात तुम्ही. मग हे आज मी असं विश्लेषण करून
1: सांगितलं,
2: त्याला सब्जेक्ट लागत नाही मला शिकवायला. एन्व्हायरमेंटल स्टडी हा माझ्या शाळेचा मुख्य विषय.
1: बर, ओके.
2: परिसर अभ्यास, तुमच्या डोळ्याला जे दिसते ते तुम्हाला मराठीत आणि इंग्रजीमध्ये दोन्ही प्रकारे विश्लेषण करून दुसऱ्यांना सांगता आलं पाहिजे.
1: करेक्ट.
2: मी जर विचारलं हे झाड कुठून आलं तर हे झाड बीज मधून आलंय, बी मधून आलं, म्हणजे प्लांट ग्रो थ्रू द सीड. वेअर आर द सीड, कट करून दाखवलंय त्यांना, पोपई कट केली, आतमध्ये निघाल्यात, मग त्याच्यातून लगेच पुढे गेले. मेनी मेनी सीडचे असलेले प्लांट फ्रुट्स कुठले आहेत, वन सीडेड कुठे आहे, डायकॉटलीडॉन कुठे आहे, म्हणजे आपण त्यांना खूप काही शिकू शकतो. आपल्याला फक्त तोंडात ताकद पाहिजे.
1: खरंय, खरंय.
2: गप्प बसून पुस्तकात काय लिहिलंय, एबीसीडी लिहिलंय, ए फॉर ऍपल आहे, तेवढं शिकवायचं नाही. ए फॉर आई शिकवा ना तुम्ही, ए फॉर अक्का शिकवा, ए फॉर अरुण शिकवा, ए फॉर अम्बिशन शिकवा,
1: दॅट्स राईट,
2: ए फॉर एरोप्लेन शिकवा. सेंटेन्स बोलता आले पाहिजे इथे. ज्या माध्यमात तुम्हाला इंग्लिश म्हणजे शिकायचंय त्या माध्यमाची भाषा अवगत करा आधी.
1: खरं,
2: रायटिंग इज वह्या भरवणं हे अभ्यास नाहीये.
1: नाहीये, खरंय.
2: भाषा आधी यायला पाहिजे.
1: Right.
2: आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी मराठीमध्ये लिहिलं, पसायदान तयार केलं, मराठीमध्ये ज्ञानेश्वरी लिहिली का?
1: Correct, correct.
2: की लोकांना कळावं. भाषा सोपी केली पाहिजे.
1: बरोबर आहे.
2: फ्लुएंट इंग्लिश एखाद्या स्कूलमध्ये बोलतीये समोर बसलेली टीचर, मीन शी इज नॉट गुड टीचर, शी नोज द लँग्वेज.
1: करेक्ट.
2: शी नोज द लँग्वेज. इम्प्रेस होऊ नका.
1: खरंय ना.
2: काय शिकवायचंय हे आधी लक्षात घ्या.
1: खरंय.
2: हे संस्कार क्षम्य वय इथे जो घडतोय आता तो आयुष्यामध्ये आपली कधीही चुकीच्या वाटेवर जाणार नाही.
1: करेक्ट.
2: 3 ते 6 मध्ये जो मूल घडतो योग्य मार्गावर चालायचं शिकतो.
1: खरंय.
2: आपला मेंदू कसा चालवायचा ते शिकतो.
1: करेक्ट.
2: तो जीवनामध्ये स्वतःच्या पायावर उभा राहतोच.
1: खरं.
2: डिपेंड राहत नाही दुसऱ्यांवर.
1: बरोबर. आणि लाईफ टाईम तो
2: लाईफ टाईम होतो.
1: करेक्ट.
2: हे संस्कार क्षम्य वय इथे संस्कार करायचे तुम्हाला.
1: बरोबर. कॅच देन यंग हा जो फॉर्म्युला असतो चायनामध्ये, जपानमध्ये, कोरियामध्ये, की या वयातले मुलं ते हेरतात आणि त्यांचा इंटरेस्ट हेरतात.
2: आईनी जर केळाचं साल कुठे टाकलं, डस्टबिन मध्येच टाकलं.
1: करेक्ट.
2: तर तो मुलगा केळ खाल्ल्यावर डस्टबिन मध्येच जाणार
1: आहे.
2: पण आईने टेबलवर जर ठेवलं टीव्ही पाहत पाहत.
1: करेक्ट.
2: तर तो सुद्धा येऊन टेबलवरच ठेवणार
1: आहे. तसं
2: काय डिसिप्लिन शिकणार तो.
1: कल्चर स्टार्ट फ्रॉम आवर होम.
2: या या या.
1: क्या बात आहे. खूप छान.
2: होम हीच आपली खरी पहिली शाळा. आई ही आम्ही शिकवताना हेच सांगतो की आई ही तुमची पहिली गुरु आहे. तुमची आई करते ते तुम्ही करणार.
1: खरंय.
2: माझ्या आईने ते केलं. मॉन्टेसरीच्या मुलांना, संपूर्ण फॅक्टरीवरच्या सगळ्या मुलांना 40 वर्ष शिकवलं.
1: हो.
2: मॉन्टेसरी टीचर म्हणून. ते मुलं आता इथे कोणी ऑफिसर आहे, कोणी काय आहे, कोणी डॉक्टर आहे, ते मला म्हणतात अहो तुम्ही वेताळकांच्याच मुलगी आहे का?
1: क्या बात आहे.
2: हे मला बाळकडू तिथूनच मिळालेलं. त्याला प्रोत्साहन माझ्या पतिराजांनी दिलं.
1: अच्छा.
2: आणि आता ते माझ्या बरोबर आहेत.
1: क्या बात है.
2: लक्षामध्ये. ते पण आता युकेजीचा क्लास, जनरल नॉलेज, त्यांचं युपीएससीचं ज्ञान.
1: ओके.
2: संपूर्ण मुलांना देत असतात.
1: अरे वा.
2: त्यांनी जो अभ्यास केला त्या अभ्यासाचं जे ज्ञान आहे, मुलांना काय शिकवायला पाहिजे ते पण ठरवतात.
1: खरंय.
2: कारण मुलं सहज म्हणतात आई एटीएम मध्ये गेली आहे. कशाला गेली? पैसे काढायला गेली. व्हॉट डू यू मीन बाय माय एटीएम? हे त्यांना कळलं पाहिजे ना.
1: खरंय.
2: ऑटोमॅटिक टेलर मशीन इज व्हॉट?
1: येस.
2: हे ते करतात. जनरल नॉलेज. आणि मी संस्कारक्षम्य शिक्षण देण्याचा प्रयत्न करते. असं आम्ही दोघं जण मिळून आता 10 वर्षापासून ते पण रिटायर्ड आहेत. ते त्याच्यानंतर ते याच्यामध्ये एक्साइज अँड कस्टम मध्ये लागले ऍज अ सुप्रिडेंट. ही रिटायर्ड. ओके फ्रॉम अहमदनगर ओनली.
1: अच्छा अच्छा अच्छा.
2: आणि मग आता माझ्या बरोबर आहेत, आम्ही दोघ जण मिळून चालवतो. 10 टीचर्सचा स्टाफ आहे माझ्याकडे.
1: बर
2: लक्षात.
1: टीचर्स पण आहेत तुमच्याकडे?
2: टीचर्स पण आहेत आमच्याकडे. 10 टीचर्स.
1: 10 टीचर्स.
2: कोविडच्या आधी तर माझ्याकडे 22 टीचर होते.
1: ओके.
2: प्रत्येकाला सेपरेट टीचर होते. आम्हाला टीचर कशासाठी लागतात सांगू का तुम्हाला? आम्हाला टीचर्स रायटिंग आणि टिफिनच्या वेळेस खूप गरज असते.
1: ओके.
2: रायटिंग हे प्रॉपरच व्हायला पाहिजे.
1: खरं आहे.
2: हो की नाही? आता क लिहिण्याची पद्धत, मी अनेक टीचर येतात त्यांचे इंटरव्ह्यू घेते, आधी मराठीच लिहायले होते कारण आपल्या मातृभाषेचा आपल्याला अभिमान पाहिजे.
1: खरं.
2: राईट डाऊन क.
1: ओके.
2: त्यांचे क लिहिण्याची पद्धतच वेगळी असते.
1: हो हो.
2: ते मला आवडत नाही. मी म्हणते तुम्हाला माझ्याप्रमाणे चालायला लागेल. माझी जी पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्हाला करायला लागेल. तर तुम्ही मला जॉईन व्हा. अँड आय विल कॉल यू ओनली रायटिंग टीचर.
1: अच्छा.
2: बाकीचं तुम्ही ट्रेन होणार आहात माझ्याकडे. तुम्ही काही असू द्या, माझ्याकडे एमफिल झालेले पण टीचर होते.
1: म्हणजे हे तसंच झालं की ज्या पद्धतीनं साधारण एसटी महामंडळामध्ये ड्रायव्हर्सची सिलेक्शन होतं, त्याच्याकडे लायसन असतं, अनुभव असतं, पण तरी पण एसटी महामंडळ त्यांना त्यांच्या डिपार्टमेंटमधलं 6 महिन्याचं ट्रेनिंग देते.
2: बरोबर.
1: बिकॉज दे आर ड्रायव्हर, परंतु त्यांनी कोणत्या गाड्या चालवलेल्या आहेत हे ह्यांना माहिती नाहीये. आणि आपली गाडी आहे माणसांची गाडी, त्याच्यामुळं इतर वस्तू घेऊन जाणारी गाडी वेगळी आणि माणसांची गाडी घेऊन जाणारी वेगळी. म्हणून मी कधी कधी ऑब्झर्व करतो की एवढे हेवी लायसन असणारे ड्रायव्हर असतात, त्यांना अनुभव असतो, आणि ज्या ड्रायव्हर्सचे मी कधी कधी गप्पा मारताना चर्चा करताना विचारलं की तुम्ही एसटीत यायच्या आधी काय करत होता, तर तो म्हणायचा मोठ्या ट्रकवर होतो. मग तुला इतका अनुभव आहे, मग एसटीत आल्यावर तुम्हाला ट्रेनिंग दिलं का परत? हो. म्हटलं का बरं? मग त्यांनी तेव्हा सांगितलं की ड्रायव्हर आम्ही आहोत ट्रेन, पण आम्ही चालवणाऱ्या गाड्या कुठल्या होत्या? फळांच्या, मालांच्या, आणि त्या कशा चालवायच्या, आणि माणसं असताना गाडी कशी चालवायची. तसंच टीचर भरपूर असतात, एम ए आहेत, एम एड आहे, एम फिल असतील, पी एच डी असतील, बट दे डोंट नो अबाउट दिस टाइप ऑफ स्टुडंट.
2: प्रत्येक मूल हे वेगळं आहे ना. प्रत्येक मूल वेगळं आहे. प्रत्येक मुलाला कसं हँडल करायचं याची कला तुम्हाला यायला पाहिजे.
1: मग आता हे टीचर्सचं सिलेक्शन तुम्ही स्वतः करता?
2: हो हो.
1: अच्छा.
2: आधी मी त्यांचं रायटिंग बघते कारण मला रायटिंग टीचरची जास्त गरज आहे.
1: ओके.
2: ओके. तुम्हाला काय येतं हे मला काही सांगायची गरज नाहीये कारण इथे मी सिलेबस ठरवलेला आहे.
1: क्या बात आहे.
2: त्यामुळे तुम्हाला एबीसीडी येतं हे मला माहिती आहे. तुम्हाला 1-2 येतं हे मला माहिती आहे. तुम्हाला फ्लुएंटली इंग्लिश बोलता येतं हेही मला माहिती आहे. पण तुम्हाला जितकं फ्लुएंटली बोलता येतं तितकं माझ्या मुलाला समजणार आहे का? हे जास्त महत्वाचं आहे मला. लक्षामध्ये त्याला जेव्हा फ्लुएंटली इंग्लिश बोलता येईल तेव्हा तू यू आर बेस्ट टीचर.
1: करेक्ट करेक्ट.
2: नाहीतर इंग्लिश मिडियम मुलांचं कसं असतं, सरळ तोंडाला कुलूप घालून बसतात.
1: बरोबर आहे.
2: बोलत नाही.
1: बोलत जास्त. बरोबर आहे.
2: आणि मग आई वडील पण अभिमानाने सांगतात, हो तो इंग्लिश मिडियम मध्ये ना तो जास्त बोलत नाही. अहो त्याला येतच नाही म्हणून तो बोलत नाही.
1: खरंय खरंय.
2: येते का लक्षात तुमच्या?
1: करेक्ट.
2: त्याला येत नसतं म्हणून तो बोलत नाही, तोंडाला कुलूप घालतो कारण समजतच नाही. इथे समजलं नाही तर तो बोलणार कसं? त्याच्यासाठी मी नेहमी एक उदाहरण सांगते. माझ्या मीटिंगमध्ये ट्रेनमध्ये आपण चाललोय, ट्रेनमध्ये चाललेलं असताना वरती 2 तमिळ माणसं बसलेले आहेत, त्यांची लँग्वेज तमिळ आहे, तेलगूमध्ये ते बोलतात. आपण काय म्हणतो? त्यांचं महत्वाचं बोलणं चाललेलं असतं पण आपल्याला येत नाही ना ती. आपण काय म्हणतो? काय किती वेळची वटवट चालली यांची, झोपू सुद्धा देत नाही.
1: खरं.
2: ते महत्वाचं बोलतायत तुम्हाला कळत नाहीये. तसं त्या मुलांचं होतं.
1: करेक्ट.
2: टीचर इज टॉकिंग व्हेरी फ्लुएंटली इन इंग्लिश बट स्टुडंट्स आर नॉट अंडरस्टँडिंग एनिथिंग.
1: करेक्ट.
2: मग ते गप्पच बसणार नाही तर काय करणार? त्यांना समजलं पाहिजे ना.
1: त्यांच्या एज प्रमाणे आपण शिकवलं पाहिजे.
2: त्यांना शिकवलं पाहिजे,
1: त्यांच्यामध्ये मिसळून शिकवलं पाहिजे.
2: व्हॉट इज पेट्रोटिझम शिकवायचंय तुम्हाला? पेट्रोटिझम मीन्स व्हॉट?
1: करेक्ट.
2: अशा वेळेस तुम्ही काय स्टोरी सांगत बसले पूर्ण त्यांच्या डोक्यात काही जाणार आहे का? नाही. मग आपण आपलं काम सिन्सिअरली करायचं असतं. आपण ऑनेस्टली करायचं असतं. त्या लोकांनी केलं सिन्सिअरली ऑनेस्टली, मग त्याला देशभक्ती म्हणतात. आले लक्षामध्ये? एवढ्या लोकांनी बलिदान दिलंय, हे जे आहे झेंड्याचे कलर याचा अर्थ काय, हे सगळं त्यांना या वयातच शिकवलं पाहिजे. तर देशभक्ती त्यांच्या मनामध्ये रुजली जाईल.
1: बरोबर
2: असं माझं मत.
1: बरोबर, अगदी बरोबर.
2: लक्षात नाही तर शाळेत काय करतात, पहिली ते चौथी सुट्टी, 15 ऑगस्ट मोठ्या मुलांचा कार्यक्रम डिसिप्लिन मध्ये झाला पाहिजे, छोट्या मुलांना सुट्ट्या का हो,
1: त्यांना खरी गरज आहे,
2: त्यांना खरी गरज आहे. इथेच त्यांच्या मनावर बिंबवलं जाणार आहे
1: खरे
2: प्रत्येक गोष्ट. इथं गुड सिटीजन मीन्स व्हॉट हे इथं बिंबवलं जाईल, पेट्रॉटिझम मीन्स व्हॉट हे इथं बिंबवलं जाईल. आई वडिलांना रिस्पेक्ट का द्यायचा, फूड का वेस्ट करायचं नाही. इट इज इन्सल्ट ऑफ युअर फादर बिकॉज ही इज अर्निंग मनी फॉर यू ओनली.
1: करेक्ट.
2: हा, आणि तू खरंच खाली टाकून देतो. काही काही मुलं बॅग मध्ये टाकतात, लहान वय त्यांना कळत नाही, टीचर रागवतात, खायचं तर नाहीये कोंबा बॅग, बॅग चेक करावं लागतात. अशासाठी खूप लोक लागतात आम्हाला. लक्षात, आता कख ग ग शिकवायचं, त्यांना म्हटलं कख ग ग कसं शिकवणार, मग त्या म्हणतात आधी क मग ख, म्हटलं किती छोटं आहे बाळ आपलं, हा त्याला क चा आकार वेगळा, ख चा आकार वेगळा, कसं लक्षात ठेवणार, कशी त्याची बोट वळणार, हा मग लिहिण्याचा पण वे आहे ना.
1: खरंय, अगदी बरोबर.
2: त्या वेळ नाही शिकवा ना तू, अल लक्षामध्ये. मग ते म्हणतात मॅडम काय शिकवायचं, मग मी म्हटलं त्याला सी येतोय ना, इंग्लिश मिडियम स्कूल आहे, आपण एबीसीडी आधी शिकवलंय, स्टँडिंग स्लिपिंग लाईनचेच लेटर आधी शिकवा, सिक्वेन्सनी शिकवायची काय गरज आहे,
1: काहीच गरज नाही. खरं आहे,
2: स्टँडिंग लाईन ही नोट्स,
1: यस यस,
2: स्लिपिंग लाईन नोट्स, त्याची 9 लेटर शिकवा, 8 लेटर शिकवा, त्याच्यानंतर कर्वचे शिकवा, लाईक दॅट ओनली इन मराठी.
1: खरंय, खरं.
2: आधी सी येतोय, सी सेज क, मग सी शिकवा, सी मधून ब शिकवा, सी मधून क शिकवा, र मधून स शिकवा, त्याला पक्क येऊ द्या. आपल्याला वर्ष पडलंय,
1: बरोबर,
2: 42 लेटर लिहायला 42 दिवसच लागतो, एक लेटर 3 दिवस चालू द्या.
1: खरंय,
2: काही होत नाही. एकदा पक्क त्याला कळालं की या पद्धतीनेच लिहायचंय, सोप्या पद्धतीने लिहायचंय, तो फटाफट लिहायला लागेल.
1: खरंय, म्हणूनच मारिया मॉन्टेसरी यांनी शिक्षण पद्धती डेव्हलप करताना अशा पद्धतीची डेव्हलप केली की त्यांना त्यांच्या पद्धतीनं तुम्ही शिकवा, तुमच्या पद्धतीने शिकवू नका.
2: नाही,
1: तुम्ही 5 डिग्र्या घेतलेल्या असतील तरी पण त्याचा त्यांना उपयोग,
2: त्याला काय अंडरस्टँड ते महत्वाचं आहे आपल्याला, त्याला कोणत्या इझी वे. मारिया मॉन्टेसरी या म्हणजे जयपूरला पहिली मॉन्टेसरी त्यांनी सुरू केली
1: हो, आणि त्या काळात,
2: त्या काळात, अँड शी वॉज एमडी,
1: तेच ना,
2: शी वॉज एमडी इन मेडिसिन.
1: खरंय,
2: तिला का करूशी वाटली,
1: आवड तेच.
2: कारण काय की तिने पुढे प्रसंग पाहिला. काय प्रसंग पाहिला, एक वकील मुलगा आहे आणि वकील मुलाने या राणीचा वध केलाय, गोळी घातली तिला. अरे का, वेल एज्युकेटेड मनुष्य आहे, तुला कळालं नाही, वकील आहेस तू, तुला हे कळालं नाही की आपण आज जाऊ जेलमध्ये. पण हे कधीतरी लहानपणी पाहिले त्यांनी, आणि या लहानपणी त्याच्या मनावर जो परिणाम झालेला आहे, ते मोठा राग आल्यानंतर त्यांनी तसं केलं. रागीट माणसं केव्हा तयार होतात, जेव्हा घरात पाहतात तेव्हा होतात ना तयार.
1: ऑफकोर्स, खरंय.
2: आमची छोटी मुलं आमच्याशी खूप छान गप्पा मारतात, आपण काही शिकवत असलं मध्येच काय आलं, राग कुणाला येतो काय कुणाला. काल माझ्या पप्पांना राग आला होता, काल पप्पांनी पोह्याची डिशच फेकून दिली. हे त्यांनी पाहिलं, म्हणजे त्याला कळालं की पप्पांनी डिश फेकली त्यावेळेस आईने गुपचूप उचलून आणली, आई रडली. हे त्याला कळालं, मोठा झाल्यावर तू पण तेच करणार ना, कारण आईने काही विरोधच नाही केला.
1: करेक्ट,
2: आईने त्यावेळेस समजून सांगायला पाहिजे होतं, तुझ्या पप्पांनी आता जी डिश फेकली ना ती रागात फेकली, इट इज नॉट गुड, इट इज बॅड हॅबिट.
1: बरोबर,
2: आता आपण ते गोळं करूया. पप्पांनीच पैसे दिले होते पोहे आणायला, त्यांनीच अर्न केले होते, हो की नाही? कारण आपल्या नगरमध्ये जास्त लेडीज अजून अर्निंग करत नाही, म्हणून मी बोलते त्यांना. कारण लहान मुलांच्या गोष्टी म्हणजे मनावर आहे ना, टीचर जे सांगतील ते इतकं बिंबवलं जातं की बस. एकदा आम्ही कृष्णाची गोष्ट सांगितली,
1: बर,
2: कृष्ण आपलं याला दहीहंडीला,
1: बर,
2: तर त्यावेळेस पूर्वी जे आम्ही वाचलेलं आहे त्या पद्धतीने गोष्ट सांगितली गेली, कंस मामा वगैरे, त्या मुलावर एवढा परिणाम झाला. एक दिवस त्याच्या घरात काहीतरी घडलं आई वडिलांचं, माझ्याकडे आला शाळेमध्ये आल्यावर मला म्हटला, टीचर मी कृष्ण आहे, माझी आई राधा आहे, आणि माझे पप्पा कंस मामा आहे. मग ती गोष्ट सांगायची मी बंद केली. गोष्ट आता मी ती सांगत नाही, आता मी वेगळ्या पद्धतीने गोष्ट सांगते. ऍक्च्युली काय गीतेत आहे, दॅट इज म्हणजे ते मोठे झाल्यावर ते वाचणार.
1: बरोबर,
2: येते लक्षात. पण मी गोष्ट काय सांगते आता, वो माखन चोर नाही था, त्याचं मन मोठं होतं, त्याला वाटलं इंडियातल्या सगळ्या गरीब लोकांनी स्ट्रॉंग व्हावं म्हणून तो आईनी बनवलेलं दही आणि दूध आपल्या गरीब मित्रांना खायला द्यायचं, गवळ्यांना. मग ते सगळे स्ट्रॉंग होतील ना, मग इंडिया विल बिकम स्ट्रॉंग.
1: करेक्ट.
2: अँड देन इंडिया विल बीट पाकिस्तान लाईक दिस. या पद्धतीने गोष्ट सांगायला सुरुवात केली.
1: क्या बात आहे.
2: कृष्ण कसा होता, कृष्ण हा गरिबांवर दया करणार होता आणि त्याचे सगळे मित्र गरीब होते. सुदामा कोण होता, प्रेझेंट कसं आणायचं, शाळेत ते मी शिकवते. प्रेझेंट हे मला छोटच पाहिजे. पेरेंट्स तुमच्याकडे भरपूर पैसे आहेत, काही हरकत नाही आहे, तो तुम्ही लाड घरी करा. शाळेमध्ये मुलांना रिटर्न ग्रीप म्हणून पेन्सिल आणि इरेझरच द्यायचंय, याच्यावर काही द्यायचं नाही. केक हा बिन क्रीमचाच आणायचा, कारण मी क्रीम मध्ये त्यांना त्यांच्या डोक्यात घातलंय की क्रीम मध्ये एक असं औषध असतं, ते बाऊ असतो आपल्या डोक्यामध्ये, ते मारायचं औषध असतं त्याच्यात, त्यामुळे क्रीमचा केकच खायचा नाही तर आपलं पोट खराब होईल.
1: क्या बात, लहानपणापासूनच त्यांना असं सांगितलं.
2: प्लेन केक, आणि तो पण मम्माला म्हणायचं, मम्मा सी फॉर केक, माय मम्मा विल प्रिपेअर केक ऑन माय बर्थडे.
1: ओ माय गॉड, गुड.
2: होम मेड केक इज गुड फॉर द हेल्थ.
1: नाईस, छान.
2: आपण हे खूप वास्ट आहे क्षेत्र, जेवढं शिकू तेवढं कमी आहे.
1: बरोबर आहे, बरोबर.
2: आणि हल्लीची मुलं तर फार हुशार आहेत. का? कारण झिरो डे पासून आई वडील काळजी घेतात.
1: खरंय.
2: आम्ही होतो लहान किंवा आमच्या आई वडिलांनी अशी काळजी घेतली नाही, पण आताची मुलं खूप हुशार आहे. त्यांना तुम्ही जितकं द्याल तितकं कमी आहे.
1: बरोबर.
2: इतकी क्युरियोसिटी आहे, इतकी जिज्ञासा आहे, सारखे काहीतरी विचारत असतात.
1: खरंय, खरंय. खूपच विस्तृत असं त्यांनी तुम्ही सांगितलेलं आहे. आता इथून पुढं म्हणजे साधारण आता तुमची 70 आहे, आणि आता यानंतर पण आपण हा प्रवास सुरू ठेवणार आहात का?
2: माझं एक स्वप्न होतं बरं का, मिस्टरांची माझी सरकारी नोकरी होती, गव्हर्नमेंट जॉब असल्यामुळे आम्हाला जमलं नाही, कारण मी एकटी तर नव्हते हँडल करू शकत. पण माझी इच्छा होती की एक मोठी शाळा आपली असावी. दोन्ही मुलीच आहेत, एक मुलगी डॉक्टर आहे, तिचे मिस्टर आता SP आहेत.
1: बरं. ओके.
2: पुणे चिंचवडला आहेत ते, पिंपरी चिंचवडला. आणि आता हायवे SP आहेत ते,
1: हायवेला
2: बदली झाली त्यांची. त्यांनाही दोन मुली आहेत. मोठी मुलगी आहे, ती योगा थेरपिस्ट आहे, तिचंही पुण्याला इन्स्टिट्यूट आहे. तर त्यांनी यावं माझ्या बरोबर असं मला खूप वाटायचं.
1: अच्छा.
2: ते हो म्हटले तर माझं पुढे चालू होईल.
1: अच्छा.
2: ओके. अजूनही मला अपेक्षा आहे की त्यांनी हो म्हणावं, आणि कदाचित आम्ही जो एक प्रस्ताव आधी पाठवलेला आहे तो मंजूर झाला तर आम्ही मीरा पाटील स्कूल म्हणून चालू करू.
1: छान. तुम्हाला शुभेच्छा आहेत आपल्या रेडिओ नगरच्या वतीने.
2: पहिली ते 12 पर्यंतचा प्रवास आहे, आणि तोपर्यंत परमेश्वराला माझी इच्छा आहे की परमेश्वरा कमीत कमी 6-7 जाईपर्यंत तरी मला अशी स्टँड कर.
1: नक्कीच. तुमची विल पॉवर जी आहे ती खूप स्ट्रॉंग आहे, आणि त्याच्यामुळं तुमचं आरोग्य देखील तेवढं स्ट्रॉंग राहील. तुम्हाला मी शुभेच्छा देतोय. पर आता या क्षेत्रामध्ये येतानाच ह्याच्या आधी कुठल्या कुठल्या शाळेला तुम्ही मदत केली आहे का?
2: केली ना. जेव्हा कोविडच्या पिरियडमध्ये लोक म्हणायचे मॅडम शाळा चालू ठेवा, ऑनलाईन चालू ठेवा, तर मी म्हटलं ते माझ्या तत्वात बसत नाही आहे. का? कारण की मीच मुलांना म्हणते मोबाईल देऊ नका त्यांच्या हातात, आणि मी ऑनलाईन करायचं म्हणजे तुम्ही मुलांना मोबाईल देणार. मोबाईल मला पाहता पाहता, माझं शिकवणं पाहता पाहता मुलं दुसरीकडे जाणार. त्यांना सवय लागते बोट फिरवायची, ते वेगळं काहीतरी पाहणार. आणि मग ते माझ्या तत्वात नाही बसत. मी प्रत्येक मीटिंगला सांगते की मुलांना तुम्ही पण मोबाईल कमी वापरा. इफ यू आर बिझनेसमॅन, तुमच्या खिशात आहे तरी बाहेर जाऊन बोला, मुलांच्या समोर बोलू नका, मुलांना देऊ नका. कारण मी शिकवते त्यातनं जे रेज येतात त्याच्यामुळे आपण आंधळे होतो. मग मम्मा दिसणार नाही, पप्पा दिसणार नाही, पाटील टीचर दिसणार नाही, स्कूल दिसणार नाही, टायगर दिसणार नाही. मग आपल्याला डोळेच नाही, आपण ब्लाइंड होऊ. मग पाहायचं का मोबाईल, टीव्ही जवळ जास्त बसायचं का? मग मुलं माझं ऐकतात, मग ते मला सांगतात. मी नाही पाहत पण माझी मम्मा पाहते, मला खुशीत घेते आणि माझी मम्मा पाहते रात्री झोपताना. जे आई वडील करतात तेच मुलं करणार ना.
1: बरोबर, अनुकरण करणार.
2: मुलं हे अनुकरण प्रिय आहेत.
1: हो,
2: मुलं माझ्याकडनं जास्त शिकण्यापेक्षा शेजारचा मुलगा काय करतो ते जास्त शिकतात. शेजारचा मुलगा मोठ्याने बोलत असेल तर तो पण मोठ्याने
1: बोलतो. बरोबर.
2: शेजारचा मुलगा तोंडाला कुलूप लावून बसलेला असेल, बोलत नसेल, तर हा मुलगाही शेजारचा बोलत नाही.
1: खरंय.
2: विद्यार्थी हे विद्यार्थ्यांकडनं जास्त शिकत असतात. टीचर फक्त त्यांना योग्य ट्रॅकवर कसे राहतील याच्याकडे लक्ष देत असतात.
1: खरंय खरंय.
2: शिकवणं ही शेवटी एक कला आहे.
1: बरोबर.
2: आणि हे मॉन्टेसरी क्षेत्रामध्ये असं काही नाहीये की एवढंच आज शिकवलं पाहिजे तेवढंच शिकवलं पाहिजे. इथे काही रेस नाहीये. 26 लेटर शिकवायचे, मराठीचे 37 लेटर अ आई 12 स्वर शिकवायचे. किती दिवस लागतात? नंबर 3 आल्यावर तुम्ही ऊ शिकू शकता. नंबर 3 आल्यावर तुम्ही बडा ऊ शिकू शकता, अ शिकू शकता, आ शिकू शकता, औ शिकू. सिक्वेन्सेस शिकवावं असं कोणी सांगितलंय? जे येतंय त्यातून पुढे चला ना. पटापट होत.
1: खरंय. ओके.
2: मग कोविडच्या नंतर काय झालं? मी शाळा बंदच केलेली होती.
1: बर.
2: मी स्वतःचे ऍडमिशन न देता एक व्हिडिओ पाठवायचे, जसे काही मुलं पुढे आहेत असं समजून बनवायचे.
1: ओके.
2: आणि ज्या लोकांनी फॉर्म नेले होते त्यांना पाठवून द्यायचे.
1: बर.
2: तुम्ही बघा आई वडिलांनी आणि बघा मुलांना गायडन्स, म्हणजे अगदी प्रत्येक सणाची माहिती सुद्धा त्याच्यातून दिली आम्ही.
1: बर, बर,
2: लक्षात. एकादश आली एकादशीची माहिती, क्रिसमस आला क्रिसमसची माहिती, ब्लॅकबोर्डवर ड्रॉ वगैरे करून काय काय चाललंय, गाणं बिणं म्हणून एकदम छान त्यांना की वाटलं पाहिजे की ही टीचर शिकवत आहेत बा, पुढे मुलंच आहेत.
1: बरोबर.
2: असं झालं पाहिजे. पण त्यानंतर मग काय झालं, माझ्याकडे म्हणजे आता सध्या नाहीये त्या याचं हे, पण एक शाळा बंद पडलेली होती साई एंजल म्हणून.
1: बर.
2: तिथे फक्त 110 विद्यार्थी होते. ते माझ्याकडे आले.
1: बर.
2: तर तुम्ही जर आलात, कारण त्यांची मुलं माझ्याकडे होते.
1: बर, बर.
2: तर ते आता 9वी-10वीला होते. तुम्ही आमच्या बरोबर आलात तर आमची शाळा थोडीशी हे बिल ऍज अ एज्युकेशनल अडवायझर.
1: ओके.
2: म्हणून मी तिथे गेले.
1: बर.
2: 2 वर्ष काम केलं मी तिथे. माझ्या शाळेमधून, माझी शाळा आहे समजा, तर तिथून मी जवळजवळ आठवड्यातून 2 दिवस तिथे 2 तास जायचे. आणि मी वर्गामध्ये अडवायझर म्हणजे टीचरला शिकवलं आणि मी मुलांना शिकवलं.
1: अच्छा.
2: मग तुम्ही ते पहा आणि ते आठवडाभर घेत राहा. त्यानंतर मी नॉर्थ स्टारला गेले.
1: बर.
2: नॉर्थ स्टार शाळा पण बंद पडलेली होती.
1: बर.
2: तिथे त्यानंतर नॉर्थ स्टारला पण मी गेले, पण तिथे फार लांब शाळा आहे, थोडा रिस्पॉन्स कमी मिळाला.
1: अच्छा.
2: 30 मुलं होते, 30 फक्त. या शाळेत मात्र 1200 ट्रेन गेली नंतर.
1: बर.
2: शाळा चांगली सेटल झाली.
1: छान.
2: नॉर्थ स्टारला नाही एवढं सक्सेस, कारण ते विखेंच्या जवळच आहे.
1: अच्छा.
2: त्यामुळे तिथे नाही एवढं हे झालं.
1: बर.
2: तर तिथे फक्त 50-60 मुलांपर्यंत गेली स्ट्रेंथ.
1: बर.
2: पण नंतर मला पण थोडस रोज जाणं वगैरे कठीण व्हायला लागलं. पण लांब होतं, शिवाय त्यांनी जाण्या येण्याची सोय नाही केली. इथे माझी जाण्या येण्याची सोय होती, परीक्षात बसून जायचं. हे आम्ही दोघही जॉईन झालो होतो, पण तेवढा रिस्पॉन्स नाही मिळाला. ऍडमिनिस्ट्रेशन कडून तेवढा रिस्पॉन्स मिळाला
1: पाहिजे,
2: ते नाही झालं. तिथेही मी छान केलं 1 वर्षभर. आणि त्यानंतर आता माझ्या शाळेमध्ये माझ्या घर आहे, ओपन स्कूल आहे, माझे जवळजवळ 170 विद्यार्थी आहेत.
1: बर.
2: ओके. आणि त्यांना करते. मध्ये मी सगळ्यात पहिली मॉन्टेसरीचा कार्यक्रम घेऊन जाणारी शाळा, तुम्ही तुमचे जे संस्थापक आहेत गिरीश कुलकर्णी सर, त्यांना विचारा की सगळ्यात पहिल्यांदा मी 350 विद्यार्थी घेऊन स्नेहालयला गेले होते.
1: अरे वा वा वा.
2: आणि तिथे त्या मुलांच्या बरोबर आमची दिवाळी साजरी केली होती.
1: वा वा, छान, वंडरफुल.
2: त्यानंतर त्यांनी जेव्हा इंग्लिश मिडियम स्कूल सुरू केली त्यावेळेस पण बरंचसं गायडन्स केलं मी. नंतर आता माझ्या व्यापामुळे मला होत नाही यायला, पण माझी इच्छा आहे की परत एकदा मॉन्टेसरी क्लासेससाठी आपण तिथे जाऊन पुन्हा एकदा हे करावं, म्हणजे मी देऊ शकते. वीकली वन डे आय कॅन डू.
1: ओके.
2: माझ्या शाळेतून तिथे जाऊ शकते, कारण की हे जे आहे ना माझ्या पुरतं सीमित नाही राहिलं पाहिजे. आमचे टीचर्स तयार झाले.
1: बरोबर.
2: लक्षात, टीचर्स तयार झाले.
1: तर आता खूप छान आपण या मुलाखतीच्या माध्यमातून चर्चा केली, माहिती दिली, आणि जाता जाता आता आपल्या महिला मुलींसाठी तुम्ही काय संदेश द्याल?
2: हा, आता महिलांसाठी बघा, हे क्षेत्र खूप छान आहे. लहान मुलं जे आहेत हे देवासारखे असतात. आपण जे सांगू ते करतात, खूप बिलीव करतात आपल्यावर, इतका विश्वास असतो. माझी टीचर म्हणजे सर्वस्व.
1: बरोबर.
2: टीचरकडनं एखादं जर लेटर चुकलं लिहिण्याची पद्धत आणि आईने सांगितलं अरे असं नाही असं लिहितात, तर त्यांना माझ्या टीचरने असं शिकवलं.
1: खरंय.
2: आलं लक्षात. तर मुलींनी जास्तीत जास्त जर सगळ्यांनीच डॉक्टर इंजिनियर बनावं असं नाही, हे समाज घडवण्याचं काम आहे.
1: खरंय,
2: समाज घडवण्याचं म्हणजे इथे जर एक चांगला आत्ता जर त्याच्यावर चांगले संस्कार झाले 3-6 मध्ये या मुलांमध्ये, तर हे पूर्ण देशाची प्रगती आहे.
1: खरंय खरंय,
2: हे क्षेत्र खूप सुंदर आहे. तुम्ही काही शिकलेले असो पण जर तुम्हाला येत असेल ती कला असेल तर तुम्ही या क्षेत्रामध्ये या
1: नक्की
2: आणि लक्षामध्ये. आणि मॉन्टेसरीला असं कुठेही बंधन नाही, कोणीही सुरू करू शकतो.
1: बरोबर
2: आहे, अरे लक्षामध्ये. चार मुलं जमवले, संस्कार वर्ग म्हणून नाव दिलं आणि छान पद्धतीने शिकवलं तर तुम्हाला अर्निंग तर होतच होतं पण समाजाची खूप मोठी जबाबदारी तुम्ही उचलताय.
1: बरोबर आहे,
2: ही जबाबदारी एवढी मोठी आहे कारण इथे घडतोय, मुलगा घडतोय.
1: बरोबर आहे,
2: मुलगी घडतीये इथे. आणि ज्यावेळेस आपण ऍज अ टीचर, एक लहान मुलांच्या टीचर म्हणून काम करतो, आपण तर करेक्ट वेवर राहतोच, त्याच्याबद्दल काही नाहीये.
1: बरोबर आहे,
2: परंतु समाजामध्ये तो कलेक्टर असला, तो पोलीस ऑफिसर असला, कुठल्याही क्षेत्रातला मनुष्य असू द्या, डॉक्टर असो इंजिनियर असो, माझ्या छोट्या बाळाला सांभाळतात एवढा प्रचंड रिस्पेक्ट देतात ते.
1: खरे खरे,
2: कारण माझ्याकडे आपले इथले एसपी सर आहेत, शर्मा सर होते, त्यांची मुलं होती, त्याच्या आधी आपले दुसरे एसपी होते, आता मला त्यांचं नाव लक्षात नाही, आता सध्या नाशिकला येते, त्यांचेही होते, कलेक्टरची मुलं होते, पोलीस फोर्सचे बहुतेक मुलं माझ्याकडे होते.
1: अच्छा,
2: बारकुंड सर, बारकुंड सर मुली पण होती, नाऊ शी इज इन 12th स्टँडर्ड. असं तर त्यांचं कसं होतं, ते येऊन फक्त पाहून गेले, युनिफॉर्म वर नव्हते आले, साध्या गाडीत आले, आणि ते येऊन फक्त पाहून जायचे वातावरण काय, शिकवतायत काय. आणि ओपन स्कूल असल्यामुळे कुणीही बाहेर उभा राहून पाहू शकत शाळेत काय चाललंय.
1: बरोबर,
2: येते कोणी पाहू शकतात.
1: अच्छा,
2: असं त्यांनी ऍडमिशन घेतले होते. मला तर शर्मा सरांनी स्टेजवर सांगितलं होतं,
1: बर
2: मला टीचरची शाळा का आवडली, आज मी त्यांना एक प्रेझेंट देणार. आणि त्यांनी मला एक छडी दिली होती.
1: अच्छा, बर.
2: एक छडी कशासाठी दिली होती की म्हणे टीचरचा आदरयुक्त धाक हा मुलांना पाहिजेच.
1: खरंय,
2: पुढे तुम्ही पोलिसांचे दंडे खाण्यापेक्षा आत्ता सुधरून घ्या.
1: क्या बात आहे, खूप छान.
2: आणि ज्याला अपमान पचण्याची पचवण्याची सवय असती लहानपणापासून, तो 10वी नंतर आई वडील रागवले म्हणून आत्महत्या करायला जात नाही. अपमान पचवण्याची, आमच्या छोट्यापणच्या काळामध्ये सगळे एका लाईन मध्ये उभा राहायचे,
1: हो,
2: पाचीची पाचवी मुलं, पाडे म्हणा म्हटलं की पाडे स्टार्ट, चुकल्या की पायावर
1: काठी,
2: आजी आमची करायची भाकरी उलत नसायचं, चटकन ते चटका पसरून करटच व्हायचं. आम्ही इतक्या लहानपणी आम्हाला दीड एक दीड दीड दोन्ही तीन दीड त्रिक साडेचार हे पाडे येत होते.
1: पावकी निमकी,
2: आता नाही ना, आताची मुलं पाडेच तयार करत नाही. मोबाईल, ह्या मोबाईलमुळे काय झालं, ब्रेनचा उपयोग कमी व्हायला लागला.
1: बरोबर आहे,
2: थोडासा मेंदूला ताण पडला पाहिजे, तो ताणच पडत नाहीये. सगळं काही त्यांना रेडीमेड मिळत आहे.
1: बरोबर आहे, रेडीमेड
2: जितक्या लवकर मिळतंय तितक्या लवकर विसरतात.
1: खरंय,
2: ए आय आपण म्हणतो पण शेवटी ते कोणी तयार केलंय, माणसानेच केलंय ना, माणसाचा ब्रेन त्याच्यापेक्षा 4-5 आहे.
1: हो मग,
2: पण तुम्ही त्याच्यावर डिपेंड राहिले तर तुमचा मेंदू नक्कीच सडणार
1: आहे. बरोबर आहे,
2: यू शुड नॉट डिपेंड, कोणतंही इलेक्ट्रॉनिक तुमचं काही असो त्याच्यावर तुम्ही डिपेंड नाही राहिलं पाहिजे, हे माझं मत आहे. तुम्ही स्वतःच्या मेंदूवर डिपेंड राहा. युअर स्ट्रेंथ इज नॉट इन युअर हँड, युअर स्ट्रेंथ इज इन युअर
1: माइंड,
2: ब्रेन अँड माइंड. स्ट्रेंथ तुमची तिथे आहे हे लक्षात घ्या.
1: छान, तर मिरा आपण या,
2: तर मुलींनी या क्षेत्रात यायला पाहिजे.
1: नक्कीच नक्कीच, तुमचा संदेश जो आहे तो महिला मुलींपर्यंत पोहोचलेला असेल आणि ते पण याच्यावर विचार करतील. तेव्हा रेडिओ नगर 90.4 FM आणि सर्व श्रोत्यांच्या वतीनं मी आपला खूप खूप आभार मानतो. धन्यवाद
2: सर. आपले पण आभार आहे की तुम्ही मला इथेही बोलवलं आणि माझी मुलाखत घेतलीत.
3: इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक श्रोते मित्र हो, आता आपण थोड्या गप्पा थोडी गाणी यामध्ये जुन्या काळातील ज्येष्ठ अभिनेत्री या सेगमेंटमध्ये दुर्गा खोटे यांच्याविषयी माहिती ऐकूया. दुर्गा खोटे या भारतीय चित्रपटसृष्टीतील म्हणजे बॉलिवूड आणि मराठी चित्रपट एक यामधल्या एक अत्यंत प्रतिभावान अभिमानी आणि पायोनियर अभिनेत्री होत्या. भारतीय चित्रपट सृष्टीच्या सुवर्ण काळाचा पाया रचण्यात आणि चित्रपट क्षेत्रात महिलांच्या आदराचं स्थान निर्माण करण्यात त्यांचं योगदान अतुलनीय आहे. प्रारंभी जीवन आणि पार्श्वभूमी. तर श्रोते मित्र हो, दुर्गा खोटे यांचा जन्म 14 जानेवारी 1905 रोजी मुंबईतील एका उच्चभ्रू सरंजामशाही आणि सुशिक्षित कुटुंबात झाला. लाड घराण्यात त्यांचा जन्म झाला. त्यांचं मूळ नाव कमला लाड असं होतं. त्यांचं शिक्षण मुंबईच्या प्रतिष्ठित कॉन्व्हेंट ऑफ जीजस अँड मेरी या ठिकाणी आणि नंतर एल्फिन्स्टन कॉलेजमधून झालं. त्या काळातील सुशिक्षित महिलांमध्ये त्यांची गणना होत असे. घरात पारंपरिक आणि कडक शिस्तीचं वातावरण असतानाही त्यांनी उच्च शिक्षण घेतलं. त्यांचा विवाह तरुण वयातच खोटे कुटुंबातील विश्वनाथ खोटे यांच्याशी झाला. दुर्दैवानं विवाहाच्या काही वर्षानंतर पतीचं निधन झालं आणि त्यांच्यावर 2 लहान मुलांची जबाबदारी आली. चित्रपटसृष्टीत प्रवेश आणि संघर्ष. त्या काळात उच्चभ्रू घरातील महिलांनी चित्रपटांमध्ये काम करणं सामाजिक प्रतिष्ठा धुळीस मिळवण्यासारखंच मानलं

हा चित्रपट मराठी आणि हिंदी अशा दोन्हीही भाषांमध्ये बनला होता. त्यानंतर क्रांतिकारी पाऊल. दुर्गा खोटे यांनी चित्रपटात काम केल्यामुळं सुरुवातीला त्यांच्या समाजात आणि कुटुंबात मोठा वाद निर्माण झाला, परंतु त्यांनी समाजाच्या रोषाला न जुमानता आपल्या प्रतिभेच्या बळावर स्वतःचं स्थान निर्माण केलं आणि इतर महिलांसाठी चित्रपटसृष्टीची दारं खुली केली. हे महत्त्वाचं आहे.

0: नमस्कार, मी भूषण कडू, तुम्ही ऐकता रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: सुवर्णकाळ आणि वैविध्यपूर्ण भूमिका. तर श्रोते मित्र हो, दुर्गा खोटे यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत 200 अधिक चित्रपटात काम केलं. त्यांनी साकारलेल्या भूमिका अत्यंत वजनदार आणि प्रेरणादायी होत्या. 1932 प्रदर्शित अमरभूमी व्ही शांताराम यांच्या या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं. त्यानंतर 1941 प्रदर्शित झालेल्या सिकंदर या चित्रपटात, सोहराब मोदींच्या या ऐतिहासिक चित्रपटात त्यांनी अलेक्झांडरची आई ऑलिम्पियास यांची प्रभावी भूमिका साकारली. त्यानंतर 1960 मुगले आजम

या के आसिफ यांच्या अजरामर कलाकृतीत त्यांनी सम्राट अकबर यांच्या आईची म्हणजेच जोधाबाईंची सासू अर्थात महाराणी जोधाबाईंची भूमिका नाही तर मधुबालाच्या सासूची म्हणजे अकबरच्या आईची राणी हमीदा बानू बेगमची अत्यंत रुबाबदार भूमिका साकारली. त्यानंतर 1957 दो आंखे बारह हात हा अत्यंत बोधात्मक असा वी शांताराम यांचा चित्रपट होता. मानवी मूल्यांवर आधारित या चित्रपटात दुर्गा खोटे यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्यांनी केवळ नायिका किंवा राणीच्याच भूमिका केल्या नाहीत तर नंतरच्या काळात त्यांनी आई आणि आजीच्या देखील सशक्त भूमिका साकारून चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलं. दिग्दर्शन आणि सामाजिक कार्य. दुर्गा खोटे केवळ अभिनेत्री नव्हत्या तर त्या एक उत्कृष्ट निर्माती आणि दिग्दर्शिकाही होत्या. त्यांनी दुर्गा खोटे प्रॉडक्शन या स्वतःच्या संस्थेची स्थापना केली आणि या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक लघुपट आणि माहितीपट म्हणजे डॉक्युमेंटरी फिल्म्स तयार केल्या. भारतीय शेती आरोग्य आणि बालकांशी संबंधित विषयांवर त्यांनी अनेक माहितीपट बनवले ज्याचा उपयोग जनजागृतीसाठी झाला. आता आपण ऐकूया त्यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार याविषयी. भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी त्यांना अनेक मानाचे पुरस्कार मिळालेत. 1968 पद्मश्री. कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारकडून त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्या हा पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या काही महिलांपैकी आहेत. त्यानंतर 1965 दादासाहेब फाळके पुरस्कार. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या. दुर्गा खोटे यांनी आपलं आयुष्य अत्यंत शिस्तीत आणि स्वाभिमानानं जगलं. 22 सप्टेंबर 1991 रोजी त्यांचं निधन झालं. त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीतील महिलांच्या भूमिकेला ग्लॅमरसोबतच एक बौद्धिक आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांच्या धाडसामुळेच भविष्यात अनेक अभिनेत्रींना चित्रपटात येण्याचा मार्ग सुकर झाला. तेव्हा अशा महान कलाकार महिला अभिनेत्री दुर्गा खोटे यांना विनम्र अभिवादन करूया आणि घेऊया एक म्युझिकल ब्रेक.

श्रोते मित्र हो, थोड्या गप्पा थोडी गाणी हा शो आपल्याला कसा वाटला हे आम्हाला अवश्य कळवा। आपल्या प्रतिक्रिया 90111123090 या मोबाईल क्रमांकावर अवश्य कळवा। तेव्हा थोड्या गप्पा थोडी गाणी या शोमधून आता मी निरोप घेतोय। आपण मात्र कुठंही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मी RJ आदी आपला निरोप घेतोय। नमस्कार।

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

9 दिवस स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचे, तिच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याचे आणि तिच्यातल्या दुर्गेला ओळखण्याचे. नवरात्र म्हणजे केवळ देवीची आराधना नाही, तर प्रत्येक स्त्रीच्या सामर्थ्याचा, तिच्या स्वप्नांचा आणि तिच्या अस्तित्वाचा उत्सव आहे. घरी सांभाळणारी आई असो, स्वप्नांसाठी झटणारी मुलगी असो किंवा स्वतःच्या पायावर उभी राहणारी महिला, प्रत्येक स्त्री खास आहे, प्रत्येक स्त्री शक्ती आहे. अशा या स्त्री शक्तीच्या उत्सवानिमित्त, नवरात्र उत्सवानिमित्त रेडिओ नगर 90.4 FM कडून तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: श्रोते हो, जीवनात आलेलं अपयश, नैराश्य, वैफल्य यातून यशस्वीपणे बाहेर पडण्यासाठी आध्यात्मिक विचार ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. हे विचार आपल्याला जीवनात येणाऱ्या अडी अडचणी, संकट आणि समस्या यांचा सामना करण्यासाठी तत्पर ठेवतात. तेव्हा ऐकूया परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं प्रवचन.

श्रोते मित्र हो, परमपूज्य श्री प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं चातुर्मासानिमित्त समर्पण चातुर्मास प्रवचन मालिकेतल्या प्रवचनाचा संपादित अंश आत्ताच आपण ऐकलात.

ती फक्त शक्ती नाहीये, ती आई आहे, मुलगी आहे, बहीण आहे, पत्नी आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती स्वतःची एक स्वतंत्र ओळख आहे. नवरात्रात आपण देवीच्या शक्तीची पूजा करतो, पण तिच्या रूपात जगणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या संघर्षाची, स्वप्नांची, भावनांची आणि सामर्थ्याची जाणीव आपण कधी करून घेतो का? तिच्या मनात काय आहे, तिच्या वाट्याला आलेल्या जबाबदाऱ्या, तिची न बोललेली स्वप्न, तिच्या जगण्यातील प्रश्न आणि परिस्थितीशी दोन हात करत उभं राहण्याचं तिचं धैर्य, याच स्त्री मनाचा, स्त्री शक्तीचा आणि स्त्रीत्वाच्या विविध पैलूंचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम ऐकूया, स्त्री जाणीवा, दररोज संध्याकाळी 7 ते 8 या वेळात आर जे अनुसोबत. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM वर.

प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडियो नगर 90.4 FM वर।
2: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज। आणि मी आर्जन तुमच्या सोबत आहे। तुम्ही ऐकताय स्त्री जाणीवा हा नवरात्र विशेष कार्यक्रम आणि मी आहे आरजे अनु तुमच्यासोबत। आज आपल्यासोबत स्त्री जाणीवा या कार्यक्रमामध्ये प्रीती मुसळे आहेत आणि आज आपण त्यांच्यासोबत स्त्री जाणीवा या कार्यक्रमामध्ये संवाद साधणार आहोत। तर सगळ्यात आधी तुमचं या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आणि या शोमध्ये खूप मनापासून स्वागत।
3: थँक्यू मॅडम।
2: जसं आपल्या प्रत्येकीच्या आयुष्यामध्ये बालपणीचा काळ हा खूप सुखाचा मानला जातो, किंवा आपण वयानं कितीही मोठे झालो तरी आपण बालपणीचे दिवस कधीच विसरू शकत नाही। तुम्ही मूळच्या कुठल्या आहात, तुमचं बालपण कुठे गेलं?
3: मी मूळची तशी संगमनेरची, माझा जन्म संगमनेरला झाला आहे आणि माझं बालपणही संगमनेरमध्येच गेलं। आणि विशेष म्हणजे माझं आईचं माहेर आणि सासर एकच आहे, त्यामुळे माझं सगळंच संगमनेरमध्ये, म्हणजे संगमनेर सोडून दुसरं काहीच नव्हतं।
2: तुमचं आजोळ पण संगमनेरला होतं? नक्कीच। संगमनेरमधले दिवस कसे होते किंवा संगमनेर कसं होतं?
3: संगमनेर खूप छान शहर आहे आणि कसं प्रवरीच्या काठी वसलेलं, हिरवगार, विशेष म्हणजे सगळ्या गोष्टी तिथं आमाप भेटतात। नदीच्या परिसरात गेलो तर खूप मंदिरं, बाजारात गेलो तर स्वस्त ताज्या हिरव्यागार भाज्या, ते सुकुमाला नगरमध्ये पण मिळतं आणि असं एव्हरग्रीन वाटतं संगमनेर कसं, भंडाराच्या जवळ एकदम छान वाटतं। आणि माझे बालपणीचे दिवस पण तसे खूप छान गेले आणि त्यावेळी एवढ्या गरजाही नव्हत्या, फक्त टीव्ही असायचा प्रत्येकाकडे, त्याही मोजून असं बुधवार शनिवार रविवार असे कार्यक्रम असायचे, आपल्या जास्तीत जास्त वेळ हा शाळेत पुस्तकात असायचा, त्यामुळं छान होतं सगळं। आणि माझ्या आईने मला विशेष म्हणजे माझं पहिली ते चौथी शिक्षण शारदा शाळेमध्ये झाले, जिचं आत्ता नाव मातोश्री रुक्मिणीबाई दामोदर मालपाणी विद्यालय, तिथं माझं पहिली ते चौथी शिक्षण झालंय। माझं शिक्षण पण एकदम छान, म्हणजे माझ्या आई वडिलांनी मला त्या काळात एवढ्या छान शाळेमध्ये शिक्षण दिलं, त्याचं मला खूप छान वाटतं। आत्ता मला असं गर्व वाटतो की मला खूप छान शिक्षक भेटले, त्यामुळे मी खूप छान घडत गेले।
2: नक्कीच। जसं तुम्ही आत्ता सांगितलं की पहिली ते चौथीचं प्राथमिक शिक्षण तुमचं ज्या शाळेमध्ये झालं त्या शाळेचा तुम्ही उल्लेख केला, आजही ते प्राथमिक शिक्षक स्मरणात आहेत का किंवा आजही आठवतात का?
3: खूप, म्हणजे मी तर शिक्षिकाच आहे प्रोफेशनली, त्यामुळे मला माझ्या मॅडम रोज आठवतात।
2: नक्कीच नक्कीच। तुमचं माध्यमिक शिक्षण मग संगमनेरमध्येच झालं का, कुठल्या शाळेत झालं?
3: माध्यमिक शिक्षण माझं सह्याद्री विद्यालयात झालं, पाचवी ते दहावी। तिथेही म्हणजे कशी माझी पहिली शाळा ही, तिथे थोडे कमी विद्यार्थी होते 40 पर्यंत आणि ह्या शाळेमध्ये डायरेक्ट 65 पर्यंत विद्यार्थी होते, तरी देखील त्या 65 विद्यार्थ्यांमध्ये मी काही शिक्षकांचे खूप आवडती होते। मग ते सारखे मला म्हणजे वाडेकर हे कर असं कर अशा पद्धतीने तू अभ्यास कर असे गायडन्स करत राहायचे।
2: नक्कीच। दहावी नंतर पुढे काय करायचं हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतं, किंवा दहावी नंतर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये टर्निंग पॉईंट येतो, तो काळ असा होता का की ज्या काळामध्ये आता आपण पाहतो आहोत की आता मुलांना कुठल्या फॅकल्टीमध्ये दहावीनंतर प्रवेश घ्यायचा हे पालक ठरवतात, तसं त्या काळामध्ये तुमच्याही पालकांनी ठरवलं होतं का किंवा तुमचं आधीच ठरलं होतं का दहावीनंतर काय करायचं?
3: नाही, असं काही ठरवलं वगैरे नव्हतं, पण माझी आई खूप हुशार आहे, तिचं नियोजन खूप असायचं की आता नेमकी काय चाललंय, म्हणजे ती कमी शिकलेली होती, 7वी शिकलेली होती जुनी, पण तिच्याकडे व्यवहार चातुर्य खूप होतं। ती आता सध्याच्या परिस्थितीत काय चाललंय आणि आपण आता काय केलं पाहिजे, म्हणजे आपली मुलं पुढे जातील, हा विचार ती त्या काळात करायची, त्यामुळं म्हणजे 11वी 10वीला मार्क मला चांगले पडले, मग 11वीला आता कुठं ऍडमिशन घ्यायचं, तर तिने मला खूप मॉब जात होती तिथं, मला तिने ऍडमिशन नाही घेतलं की जिथं कॉलेज आत्ताच चालू आहे तिथं स्टाफ खूप कष्ट घेतो अशा ठिकाणी तिने मला ऍडमिशन घेतलं। मग त्यामुळं काय झालं की मी जो अभ्यास करायची तशी मला पर्सेंटेज म्हणावे असे भेटले नव्हते, पण मग मला जेव्हा दुसऱ्या कॉलेजमध्ये मिळालं ऍडमिशन, ओहरा कॉलेजमध्ये होते मी, तर तिथं माझ्या अभ्यासाला योग्य मला मोबदला भेटला असं म्हणेल मी, कारण मला खूप छान तिथलं नोटेशन वगैरे चांगलं करून टाका. स्टडी मटेरियल म्हणतो ना आपण, तर तिथं खूप छान ते स्वतः शिक्षक काढून तयार करून विद्यार्थ्यांना द्यायची. त्याच्यामुळे काय झालं, माझ्या नोट्स एकदम टॉपच्या असायच्या आणि त्यामुळे माझ्या 12वीच्या पेपरला मला प्रत्येक विषयामध्ये 85-87 बरेच मार्क आहेत, असेच मार्क आहेत. मग त्याचा परिणाम झाला असा की माझं म्हणजे मला माझी इच्छा होती लहानपणापासून की मी खूप मार्क पाडावे आणि माझं नाव शाळेच्या फलकावर असावं. पण ती इच्छा माझी कॉलेजला गेल्यावर पूर्ण झाली आणि माझं नाव पेपरमध्ये पण आलं. माझ्या आई वडिलांना खूप आनंद झाला
4: त्यावेळी. नक्कीच. घरातलं कौटुंबिक वातावरण कसं होतं किंवा घरामध्ये कोण सदस्य माहेरी असायचे?
3: आमच्या घरामध्ये जे तसे आम्ही शेजारीच राहायचो सगळे. मला 3 चुलते होते, आजी होती आमची घरामध्ये आणि आमचं विभक्त कुटुंब पद्धती होती. त्यामुळे आम्ही घरामध्ये 2 भाऊ, आम्ही 2 बहिणी, आई वडील असा आमचा कुटुंब विस्तार होता. पण सगळे शेजारी राहत असल्यामुळं आम्ही फक्त असं नावापुरते वेगळे होतो. जेवण वगैरे सगळं एकत्र, अंगण होतं आमच्या घरापुढं मोठं. मग आम्ही संध्याकाळचं सगळेजण अभ्यास करायला बसायचो अंगणात. मग आमची आजी आमच्यावर देखरेख ठेवायला असायची, खरंच करतायत का अभ्यास, काय करतायत. या पद्धतीने आमचं बालपण असं छान गेलं, सुदृढ.
4: नक्कीच नक्कीच. त्याचबरोबर कॉलेजचं 11वी-12वीचं शिक्षण झालं, मग पुढे ग्रॅज्युएशन तुम्ही केलं का?
3: नाही, 12वीला मला चांगले मार्क पडले, म्हणजे मी कॉलेजमध्ये दुसरी आले होते. मग त्यावेळी माझी आई चौकस होती ना, मग आता काय करावं. आणि तिच्या शिक्षकांची ओळखी पण असायच्या, कारण तिचं माहेर तिथंच होतं, त्याच्यामुळे तिच्या ओळखी पण जास्त होत्या. मग काय करावं, मग तिने बरोबर डीएड नाही विचारल्यानंतर सल्ला भेटला की तुम्ही डीएड करायचं, डीएड झाला की लगेच नोकरी लागेल, हिच्या पायावर उभी राहील. मग माझ्या मम्मीने मला डीएडला घातलं. माझा डीएडचा नंबर नाशिकच्या KTHM कॉलेजला लागला. पण त्यावेळी एवढं म्हणजे असं खूप परिस्थिती खूप पण भारी नव्हती आणि खूप हालाकीची नव्हती जेमतेम, व्यवस्थित अशी. मग आईने बरोबर माझं एकटी येऊन माझं KTHM कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं. तिथल्या सरांना सांगितलं की मी माझ्या मुलीसाठी असं ठेवू शकत नाही इथं, तर माझ्या मुलीचं काही ट्रान्सफर होतं का तिकडे बघा. मग त्या प्रिन्सिपल साहेबांशी बोलल्यामुळं त्यांनी माझं नाव लक्षात ठेवलं. 2 महिने साधारणपणे 2 महिन्यामध्ये माझं संगमनेर डायटला ट्रान्सफर झालं. आणि मग मी तिथंच आम्ही असं फुलांचे हार असतात ना देवाला घालतो ते बनवायचो. मग ते करत करत आम्ही शिकायचो पण.
4: नक्कीच. त्याचबरोबर जसं संगमनेरला तुम्ही आता सांगितलं की ऍडमिशन तुमचं इकडे ट्रान्सफर झालं आणि त्यानंतर मग तुम्ही संगमनेरच्या कॉलेजमध्ये तुमची ऍडमिशन झाली आणि तुम्ही संगमनेरच्या कॉलेजमध्ये जायला लागलात. डीएड बीएडचे तुमचे दिवस कसे होते?
3: डीएडचे दिवस खूप छान होते, कारण सगळे बऱ्यापैकी बाहेरच्या तालुक्यातून आलेले, मोस्टली बाहेरच्या तालुक्यातून, बाहेरच्या जिल्ह्यातून. पण आम्ही मात्र 2-4 जणी तिथल्याच होतो. मग त्यामुळे कसं आम्ही होमटाऊन आपल्या घरी आम्ही छान राहायचो, त्यांनाही मदत करायचो, त्यांचंही टॅलेंट असायचं खूप, ते पण आपल्याकडनं ऍक्सेप्ट केलं जायचं. इवन असं खूप छान होतं, घर शाळा म्हणजे शाळाच म्हणेल मी तर ते, कॉलेज जरी असतं तरी, आणि आपलं काम, या 3 गोष्टींचा नियोजन करून नियोजनबद्ध रीतीने आईने आमच्या म्हणजे आम्हाला ते संस्कारच झाला की वेळेचा सदुपयोग कसा करायचा. म्हणजे घड्याळी काट्यावरती माझं काम असायचं घरातलं पण, आणि आम्ही हार करायचो ते पण, आणि त्या काट्यानंतर बरोबर हा अभ्यास एवढा झालाच पाहिजे अशी लहानपणापासून ती सवय, आणि त्या सवयीचं संस्कारात रूपांतर झालं.
4: नक्कीच. शिक्षणानंतर आपसुकच घरच्यांची अपेक्षा असते की आर्थिक अर्थार्जनासाठी घरातील आपल्या मुलांनी असेल मुलींनी असेल थोडेफार प्रयत्न करायला हवेत. मग तुमचं सुद्धा नोकरीचे प्रयत्न सुरू झाले का?
3: नाही. काय झालं, मी डीएड झाले 2003 मला डीएडला ऍडमिशन मिळालं. 2006 डीएड चालू होतं आणि मी घरीच असल्यामुळं ऑलरेडी आम्ही कमवा शिका योजनेसारखंच आम्ही हार वगैरे करायचो सगळे भावंड पण, मी पण, आई पण. असं नव्हतं की आम्हीच करत होतो म्हणून, आई पण, आम्ही सगळेजण हार करायचो खूप छान. माझा लहान भाऊ पण अजून दुसरं काही व्यवसाय करायचा, कारण माझ्या मामाच्या घरी दुकान आहे. बिझनेस फील्डमधलंच आमची सगळी फॅमिली. मीच एकटी अशी आहे की मी नोकरीला आहे, बाकी आमचे सगळे बिझनेस फील्ड मधले. त्याच्यामुळं असं काही म्हणजे फार मी काही करावं अशी, मुळात माझ्या आई वडिलांना मी खूप समाधानी ठेवत होते त्या काळात असं मला वाटतं, कारण त्यांनी काही म्हणायच्या आतच माझ्याकडून त्या गोष्टी झालेल्या असायच्या व्यवस्थित.
4: नक्कीच. मग तुम्ही झेडपी मध्ये शिक्षक म्हणून कधी लागलं?
3: 2003 ते 2006 पर्यंत माझं डीएड झालं. फेब्रुवारीला माझा डीएडचा निकाल लागला आणि लगेच फेब्रुवारी मार्च मध्ये जाहिरात सुटली. मग नगरची पण जाहिरात होती, अहिल्यानगर, नंतर पुणे, नंतर औरंगाबाद, अशा बऱ्याच जिल्ह्यांची जाहिरात होती. पण मला माहिती होतं की मला माझे आई वडील कुठपर्यंत पाठवतील, म्हणून मी औरंगाबाद आणि नगर जिल्हा आणि पुण्याचा फॉर्म भरला. पण इथं जागा कमी होत्या आपल्या अहिल्यानगरमध्ये, त्यामुळे मग मला औरंगाबादमध्ये नोकरी लागली 2006 ला. म्हणजे अगदी 3 महिन्यात मला लगेच नोकरी पण लागली, मला फारसं काही कष्ट करावे लागले नाही. पण त्या 3 महिन्यात देखील माझा थोडा बोलका स्वभाव आहे, माझी आई पण बोलकी आहे, त्यामुळं एक शिक्षिका त्यांच्या ओळखीच्या होत्या वाणी मॅडम म्हणून, तर त्या अशा जाता जाता दिसल्या, झालं का ग तुझं डीएड? म्हटलं हो झालं. मग म्हणे आमच्या एक मॅडम आहे त्या रजेवर आहे, तर त्यांच्या जागेवर तू करते का पार्ट टाइम? ठीक आहे. मग ते जे 3 महिने होते मधले त्यातही मला नोकरी मिळाली. जे मी सारखी असं मला आहे असा स्वभाव की काही ना काही वेगळं माणसाने शिकत राहावं, कारण हा जन्मच आपला शिकण्यासाठी झालेला आहे आणि माणूस हा आयुष्यभर शिकत असतो. त्यामुळं मी असं सारखं काहीतरी करत असते आणि तो जो वारसा आहे माझ्या आईचा तो माझ्याकडून असंच पुढे चालत राहील.
4: नक्कीच नक्कीच. मग तुम्ही औरंगाबादमध्ये त्या काळचं म्हणजे आत्ताचं छत्रपती संभाजीनगर तिकडे तुम्ही रुजू झालात का?
3: हो, 2006 ला माझी ऑर्डरच आली नाही लवकर आणि मी ती ऑर्डर भेटली नाही म्हणून झेडपीला गेले छत्रपती संभाजीनगरच्या आणि ऑर्डर पोस्टाने आमच्या घरी. मग माझी आई ती ऑर्डर नंतर घेऊन माझ्या आत्याचं घर होतं वैजापूरला, तर तिथं आली. मग नंतर आम्ही म्हणजे माझा शहरात जन्म झाला ना आणि माझं बालपण वगैरे सगळं शहरात गेल्यामुळं माझा आणि ग्रामीण भागाचा काही फारसा काही संबंध नव्हता. असं कुठं देवाला गेलो काही गेलो तर तेवढं बघण्यात आलेलं होतं. पण ॲक्च्युअल खरं ग्रामीण भागातलं जीवन कसं असतं हे मी नोकरी लागल्यावर शिकले होते. म्हणजे अगदी कापसाचं झाड कसं येतं हेच मला माहीत नव्हतं. आणि दुसरं सांगायचं म्हणजे तर पोचारलेल्या भिंती त्या कशा हे करायच्या, म्हणजे मी शिक्षक म्हणून तिथं शिकवायला गेले मुलांना, पण मी स्वतःचं लाईफ पण कसं जगायचं हे पण मी तिथं शिकले. चुलीवर स्वयंपाक करणं, लांबून पाणी आणणं हे होतं संगमनेरमध्ये पण, पण ह्या बाकीच्या गोष्टी नव्हते मी शिकलेली. मला काम सगळं येत होतं लहानपणी, म्हणजे 6वी इयत्ता 6वीपासून, पण ह्या बाकीच्या गोष्टी नव्हत्या त्या मी तिथं शिकले.
4: नक्कीच. छत्रपती संभाजीनगरमध्ये आत्ताच्या म्हणजे तेव्हाच्या औरंगाबादमध्ये जेव्हा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये तुम्ही रुजू झाला तेव्हा शाळेच्या काही आठवणी आहेत का?
3: शाळेच्या आठवणी म्हणजे असं होतं की मी अनमॅरिड होते तेव्हा आणि सगळेजण मला बघायला आले, कारण त्या गावामध्ये मुलीचं लग्न फार लवकर लावून दिलं जायचं. त्याच्यामुळं मुलगी म्हणजे खूप शिकते आणि ती नोकरीला लागते हीच गोष्ट त्यांच्यासाठी खूप नवी होती. आणि त्यात मी माझ्या आईला सोडून कधीच राहिले नव्हते, आजही तिथंच होतं, त्याच्यामुळं राहण्याचा काही संबंधच येत नव्हता. मला खूप रडायला आलं, म्हणजे मी खूप रडायला लागले आणि फोन केला 2-3 महिने नोकरीला लागल्यानंतर पण की मला खूप रडायला यायचं आणि गावामध्ये एकच फोन होता. त्याच्यामुळं मी तिथं रडले का त्या अख्ख्या गावात व्हायचं. आणि मग सगळे मला असे खूप जीव लावायचे, म्हणजे ते नालेगाव म्हणजे ते नाल्यात होतं एकदम, की वैजापूरमधून 27 किलोमीटर अंतरावर ते नालेगाव. तिथं दिवसातून 2 वेळा बस यायची, एक सकाळी 8 ला, शाळा 9:30 असते म्हणून सकाळी 8 ला ती वैजापूर डेपोतून निघायची आणि संध्याकाळी 4 ला ती 3 ला ती तिथून निघायची, 4 वाजता यायची. आणि ती पण ती गावात नव्हती येत, 2 किलोमीटर लांब थांबायची, म्हणजे त्यासाठी खूप लवकर जाऊन थांबावं लागायचं. कधी कधी असं व्हायचं की ते ओढ्याच्या तिथं आपण असायचो, गाडीचा आवाज यायचा आणि ते ड्रायव्हर निघून पण जायचे. माझी आई ज्यावेळी माझी शाळा बघायला गेली त्यावेळी ती 8 किलोमीटर पायी चालत आली होती. ते तिने मला नंतर सांगितलं होतं, म्हणजे पाहिलं तर खूप, पण आता कसं आहे नोकरी, सरकारी नोकरी तर कुणाला भेटत नाही. मग आता आपण जर मुलीला घाबरवलं किंवा तिला नाही ठेवलं इथं तर हिच्या आयुष्याचं पुढं काय, परत नोकरी परत कधी भेटेल, परत जागा कधी सुटतील, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तिने माझ्यासाठी तो निर्णय घेतला. मला एक म्हणजे त्याच वेळी माझ्या अगोदर 2-3 महिने एक मॅडम शिक्षिका म्हणून हजर झालेल्या होत्या आणि आईची पारख पण चांगली, जुने माणसं शेवटी पारखेला हुशारच असतात, तिने सगळं तिचं बघितलं की कशी काय ही बरोबर राहील का माझ्या मुलीबरोबर, आणि म्हटली तुम्ही दोघी पण एकत्र राहा, मी तुम्हाला काय काय लागतं ते सामान पण आणून देते. मग 2-3 दिवसांनी मला सगळं सामान वगैरे घेऊन माझ्या आईने मला तिथे सोडलं.
4: नक्कीच नक्कीच. असं म्हणतात की प्रत्येक मुलीचं लग्नानंतर आयुष्य बदलतं, तुमचंही लग्नानंतर आयुष्य बदललं का आणि नोकरी सुद्धा सुरू होती का?
3: हो, माझी नोकरी सुरू होती. साधारणपणे माझं 2 वर्ष कम्प्लीट झाले होते नोकरीला लागले. त्या 2001 पासून शिक्षक ह्यामध्ये पण शिक्षण सेवक पद होतं. 3 वर्ष शिक्षण सेवक पद केलं की मग आपल्याला परमनंट शिक्षक होता येत होतं. मग मला नोकरी लागली ती शिक्षण सेवक पदावर. माझे 2 वर्ष कम्प्लीट झाल्यावर 3र्या वर्षी जेव्हा माझं 3र वर्ष चालू झालं शिक्षण सेवक पदाचं, त्यावेळी माझं लग्न अनिकेत मुसळे यांच्याबरोबर झालं. तर ते पण कसं म्हणजे माझं माहेर छानच होतं आणि सासर त्याहून छान झालं. म्हणजे खूप प्रेमळ, सगळं समजून घेणारे आणि हे कसे सगळे वेल एज्युकेटेड पण होते. आणि विशेष म्हणजे मुसळे घरामध्ये मोस्ट ऑफ सगळे शिक्षक आहेत, तेव्हा मला समजून घ्यायला किंवा मला ॲडजस्ट करायला किंवा माझं काही राहतंय माझं काही चुकतंय ह्या गोष्टी त्यांनी समजून पण घेतल्या. आणि तशी वेळ पण जास्त काही आली नाही, ते मुळातच खूप मोठ्या मनाचे आहेत, त्याच्यामुळं मला असं फारसं काही वाटलं नाही. उलट मला आहे ना इथं आल्यानंतर माहेरी आल्यावर जो राजेशाही थाट असतो ना तो अनुभवायला भेटला. माझे वडील थोडेसे कडक होते की सकाळी लवकरच उठायचं, 7च्या आत सगळ्यांनी उठलेलं पाहिजे. तर ह्या गोष्टी मला इकडे थोड्या ढिलल्या होत्या. पिक्चर वगैरे बघणं संगमनेरला मी कधीच बघितलं नाही. मला इकडे पिक्चर बघायला माझे मिस्टर घेऊन जायचे, माझ्या सासूबाई म्हणायच्या मी मुलगा सांभाळते जा तुम्ही काही नाही होत असं. म्हणजे खूप मला ऍडजस्ट करणारे, मला आधार देणारे आणि मला समजून घेणारे असे मला सगळेच भेटले. अगदी मला आवडतं, गोड आवडतं. माझे सासरे मी छत्रपती संभाजीनगरहून यायच्या अगोदरच माझ्यासाठी आणून ठेवलेलं असायचं. म्हणजे इतकं स्वर्गीय सुख होतं ना. मला नालेगावचे सगळे लोक म्हणायचे मॅडम तुम्ही खूप नशीबवान आहेत, तुमच्याकडे बघून नशीबवान हा शब्द सार्थ ठरतो.
4: नक्कीच. आणि मग हे सगळं अपडाऊन वगैरे तुमचं सुरू होतं का नोकरीचं?
3: हो, माझ्या सासूबाई मला पहिला मुलगा झाला त्यावेळी माझ्या सासूबाई थोड्या दिवस माझ्या बरोबर राहिल्या. त्यानंतर मिस्टर ननन पण माझी लहान खूप फ्रँकली होती, म्हणजे तिने पण खूप मला सपोर्ट केला. ती येऊन राहायची, मुलं वगैरे त्या सांभाळायचे, कारण मी नव्हते शाळेत नाही छोटं होतं बाळ म्हणून. पण मग तो सारखा आजारी पडायचा रनो ना तिथे. मग त्यामुळं त्याला 1.5-2 वर्षाचा असताना माझ्या सासूबाईंनी इथं सांभाळलं त्याला. आणि मग दुसरा मुलगा मात्र तो माझ्याकडे राहिला व्यवस्थितपणे. पण ह्या काळामध्ये मी नोकरी थांबवली किंवा सोडली किंवा खूप रजा ह्या गोष्टी अशा काहीच केल्या नाही. ज्या पद्धतीने मला ऍडजस्ट करता येतं, विद्यार्थ्यांचं हित बघता येतं, अशा पद्धतीनेच मी संसार आणि माझी नोकरी ह्या दोन्ही गोष्टी सांभाळण्याचा प्रयत्न केला.
4: नक्कीच नक्कीच. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चढ उतार येतात किंवा सुख दुःख येतात. जर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये फक्त सुख असेल तर आपल्याला दुःखाची जाणीव होत नाही आणि दुःख आल्याशिवाय आपल्याला सुखाची किंमत कळत नाही. तर असे काही चढ उतार आले, असा एखादा कठीण काळ आला का या सगळ्या तुमच्या प्रवासामध्ये? नोकरी सुरू होती, मुलांचं संगोपन चालू होतं, त्याचबरोबर बदल्या असतील किंवा अपडाऊन असेल, या सगळ्या गोष्टी होत्या. पण एखादा कठीण प्रसंग, एखादा खूप मोठा आयुष्यात आलेला अवघड क्षण तुमच्यासाठी कुठला होता?
3: माझ्यासाठी अवघड क्षण म्हणजे माझ्या मिस्टरांचा अपघात. त्यांचा अपघात झाल्यानंतर म्हणजे माझ्या तर पायाखालची जमीनच हादरली. मला ते म्हणजे अपघात हा शब्द जरी आठवला तरी कसं तरी होतं. आणि अपघात झाल्यानंतर 6 दिवसांनी त्यांची डेथ पण झाली. तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात म्हणजे वाईट दिवस म्हणेल मी, कारण आमच्या राजाराणीचा संसार ते चित्रच बदलून गेलं सगळं. पण पहिल्यापासून जिद्दी आणि की नाही हे पण दिवस निघून जातील असं पण म्हणणारी मी त्यावेळी मात्र थोडी स्तब्ध झाले होते. पण ह्याही क्षणी मला खरी साथ दिली ती माझ्या घरच्यांनी. माझ्या आई वडील तर आपलेच असतात कायम, माहेरचे हे कधी पण आपलेच असतात. पण ह्या परिस्थितीत सासरच्यांनी मला खूप आदर दिला. माझ्या सासूबाई त्या क्षणी म्हटल्या होत्या की माझा मुलगा कुठे गेलाय, हा काय माझा मुलगा. म्हणजे त्यांनी मला त्यांच्या मुलाच्या ठिकाणी मानलं. अगदी आजही आता सध्याला जरी तब्येत हे नसली तरी माझ्या सासूबाई मी माझं आवरून होईपर्यंत माझ्या शाळेचा जाण्यासाठीचा डबा तयार असतो, तो अगोदरही असायचा आताही असतो. त्यांच्या पद्धतीने त्या मला खूप सपोर्ट करण्याचा प्रयत्न करतात, तू कर तू कर तू करू शकते. हा जो दिलासा असतो ना, हा म्हणजे ते जरी शब्द असले तरी त्याच्या मागे खूप मोठा आधार असतो. म्हणजे आपण म्हणतो ना की आम्हाला एक दहावीला धडा होता द वर्स्ट एनिमी, तूच तुझी शत्रू. त्या आमच्या सावळे मॅडम होत्या, त्यांनी इतका छान समजून सांगितलं होतं ना की स्त्रीने स्त्रीला कसं समजून घ्यायचं आणि स्त्रीच स्त्रीला कशी उभी करू शकते आणि स्त्रीच स्त्रीला कशी पाडू शकते, या दोन्ही भूमिका त्यांनी दाखवल्या होत्या आम्हाला त्यावेळी. तर त्यावेळी मला म्हणजे मी ठरवलं होतं की नाही खरंच आहे बरं का ह्याच गोष्टी, खरं स्त्रीने एका स्त्रीला समजून घेतलं तर जग कुठं जाईल आणि सगळीकडं खरं नंदनवनच उभं राहील. त्या पद्धतीने माझ्या सासूबाई पण मला खूप सपोर्ट करतात, माझ्या नंदा पण, सगळेच जण मला खरंच खूप सपोर्टिव्ह आहेत. माझी मैत्रीण पण खूप सपोर्टिव्ह आहे. म्हणजे त्या क्षणात त्या काळात तर मला थोडं उभं करण्याचं काम माझ्या मैत्रिणीनेच केलं.
4: नक्कीच, जसं आता तुम्ही सांगितलं की एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीचा आधार होऊ शकते, तीच तिला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करू शकते, हे वाक्य आजच्या काळामध्ये तुमच्या अनुभवानुसार किती खरं ठरतं?
3: आता माझा अनुभव पाहिला तर ते मी म्हणेल 100% खरं ठरतं. कारण आपला ना दृष्टिकोन असतो की आपण कोणत्या दृष्टिकोनाने समोरच्या व्यक्तीला बघतोय. आपला दृष्टिकोन जर सकारात्मक असेल तर आपल्याला समोरून पण सकारात्मक येणार आहे. म्हणजे थोडक्यात विचारांचे बॉल, एक ब्लॅक आणि व्हाईट, ब्लॅक म्हणजे वाईट विचार आणि व्हाईट म्हणजे चांगले विचार. आपण जर चांगले विचार फेकले तर रिटर्न आपल्याकडे चांगलेच येणार आहे. आपण जर वाईट फेकले तर आपल्याकडे पण रिटर्न वाईटच येणार आहे. प्रत्येक व्यक्ती जर आपल्याला वाटत असेल की तो समोरचा व्यक्ती आपल्याशी चुकीचा वागतोय पण कदाचित त्याची परिस्थिती पण वेगळी असेल, त्या क्षणी त्याला तसं वागायला भाग पण पडत असेल किंवा काही त्याच्या मागे काही अजूनही कारणं असू शकतात. म्हणून आपण असं नाही म्हणू शकत लगेच की स्त्री स्त्रीला सपोर्ट करते हे 100% खरं आहे. पण जरी काही दृष्टीने चुकीचे अनुभव असतील तर त्याला खूप कारणही तशी असू शकतात.
4: नक्कीच नक्कीच. या सगळ्या प्रवासामध्ये अबॅकस याची निवड तुम्ही कशी केली किंवा अबॅकस सोबत तुम्ही कशा जोडल्या गेल्यात?
3: ऍक्च्युली ह्याला कारणीभूत पण माझ्या सासूबाईच आहेत. मला खूप नवीन नवीन शिकायची आवड आहे आणि त्यांना मला नवीन नवीन शिकवायची आवड आहे. तर सुट्टीमध्ये मी घरी यायची, मला साधारणपणे 1 महिना सुट्टी असायची आणि मी माझ्या नंदेने अबॅकस शिकलो होतं पुण्याला. तर मी तिला सारखी विचारायची, तू काय शिकली, ते पुस्तकं घेऊन ये बरं मला दाखव बरं काय. पण तिला काही मला नीट सांगता आलं नाही. मग त्यांना वाटलं की अरे हिला हे आवडते पण इथं तर ते नाही आहे. आणि नेमकी एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीच्या घडेकर मॅडम आमच्या कॉलनीमध्ये राहायला आल्या. राहायला आल्यानंतर आता त्या थोड्या घरी असतात ना, मग माझा एवढा संपर्क नव्हता तेव्हा कॉलनीमध्ये. त्या म्हटल्या अगो त्या जोशींच्या घरामध्ये राहायला आल्यात ना, त्यांना ती येतं बरं कमाण्याचं काहीतरी शिकता. म्हटलं हो का, बरं. मग मी गेले, मला त्यांनी सांगितले सगळं स्ट्रक्चर, अशा लेवल आहेत, असं शिकायचं आहे, इतकी फी आहे. आणि मी तिकडून येताना असं काही पेमेंट वगैरे झालेलं नसायचं. मग मी म्हटलं आई जाऊ द्या, आता कुठे लगेच आपण घाई करायची आहे, ते इथंच येत. नाही नाही म्हणे, मी तुला पैसे देते पण तू शिक. आणि त्यांनी माझी फी भरली आणि मी दोन्ही लेवल त्या 8 दिवसातच कम्प्लीट केल्या. आणि म्हणजे मी माझ्या सासूबाईंची अबॅकसची इतकी आभारी आहे की त्यामुळं मला खूप जीवश्च कंठश्च मैत्रीण मिळाली. ॲक्च्युली अबॅकस हे ह्याच्यामुळं आमच्या दोघींचं प्रेम पण खूप वाढलं आणि खरंच खूप जीवलग मैत्रीण झाली. की जणू काही नाही का, म्हणजे असं मी एक पिक्चर बघितला होता 12वीला असताना, बिंदास्त. त्याच्यामध्ये 2 जणींची मैत्री दाखवलेली आहे आणि त्याच्यात होतं की जे मला वाटतंय ते तुला कळतंय का, तसं आमचं प्रेम आहे. म्हणजे मला जर इकडं काही वाटलं तर त्यांना ते कळतं आणि ते बरोबर मला भेटायला येतात. आणि माझं पण असं काही म्हणजे त्यांच्या बाबतीत वाटलं की मी पण त्यांना अचानक जाऊन भेटते सहसा. माझं तर थोडा व्याप माझ्या मागे थोडा जास्त असल्यामुळे माझं नाही होत जाणं, पण फोन तरी करते. पण कल्पनाचं असं होतं की त्या मला बरोबर अशा दत्त म्हणून येऊन उभ्या राहतात आणि मग मी माझं मन मोकळं करते त्यांच्याकडं. किंवा आता स्त्री म्हणून आपल्याला काही बोलावंच वाटतं, काही विचारावंच वाटतं नाही का, अशा गोष्टींसाठी. मग मला त्या अबॅकसची मी त्या बाबतीत खूप आभारी आहे की त्यामुळं मला एक खूप छान, खूप सुस्वभावी, संयमी, कधी कधी थोडीशी स्पष्ट व्यक्ती, तोंडावर नाही का तुझं काहीतरी चुकतंय असं सांगणारी अशी पण व्यक्ती आपल्या आयुष्यात असावी लागते, तशी मैत्रीण मला मिळाली. मी त्यामुळे अबॅकसची खरंच खूप ऋणी आहे.
4: नक्कीच. तुम्ही पेशाने शिक्षिका आहात आणि जसं तुम्ही सांगितलं की अगदी तुमचं डीएड झाल्यानंतर तुम्ही परीक्षा दिल्यानंतर ते आत्तापर्यंत शिक्षकी पेशा निभावत आहात. शिक्षक म्हटल्यानंतर समोर आले ते विद्यार्थी, समोर आलेले ते मातीचे गोळे असं मी म्हणेन, आणि त्यांना सुंदर घडवण्याचं, अध्ययन करण्याचं काम शिक्षक करतात. त्यांना मार्ग दाखवण्याचं काम जे आहे, योग्य मार्ग दाखवण्याचं काम ते शिक्षक करतात. तुमच्या समोरून अनेक विद्यार्थी घडले असतील, अनेक विद्यार्थिनी घडल्या असतील, आज ते वेगवेगळ्या पदावर असतील, वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करत असतील. आज इतके मुलं घडवताना, इतके विद्यार्थी हाताखालून जाताना, एक शिक्षक म्हणून तुम्हाला विद्यार्थ्यांकडून काय मिळालं किंवा तुम्हाला आज कसं वाटतं?
3: मला ॲक्च्युली, मी 12वी कॉमर्सची विद्यार्थिनी आहे, तर त्यावेळी मी ठरवलं होतं, माझं तर असं होतं की माझा मामा बँकेत नोकरीला होता, तो मॅनेजर होता. आणि मग कसं होतं, आपल्या आजूबाजूला आपण जे बघतो तेच आपला बनतं, की आपल्याला असं व्हायचं आहे. मग माझ्या डोक्यामध्ये असं होतं की मी पण मामासारखी आहे ना, मस्तपैकी नोकरी म्हणजे परीक्षा वगैरे देईल आणि बँकेमध्ये नोकरीला लागेल. कारण माझ्या मामाला सुट्ट्या भेटायच्या, बँक त्याच्या बाहेर जाण्यासाठी खर्च करायची, आणि माझा मामा दिवाळीला यायचा ना, तर आम्हाला कोऱ्या कोऱ्या नोटा द्यायचा. तर मग असं वाटायचं की छान, हा नोकरीला ऐकती भारी यांचं सगळं. मग मलाही इच्छा होती की मी पण बँकेत नोकरी करावी. पण कसं असतं ना, की आपलं नशीब हे आपल्याला फार भारी फिरवतं. म्हणजे आपण म्हणतो की आपण मागितलेलं असतं एक, आणि देवाने आपल्यासाठी खूप भारी योजलेलं असतं. आणि माझं डीएड काय व्हावं, माझा नंबर पण काय जवळच लागावा, नंबर लागल्यानंतर माझं ट्रान्सफरही झालं, लगेच मला नोकरीही लागली. हा, नोकरी मला थोडी लांब लागली, पण ठीक, म्हणजे खूप छान होतं ते गाव, मी सेफ होते. आजच्या जगात जर पाहिलं तर माझी आई मला त्यावेळी ठेवताना एवढा विचार नाही केला तिने. पण आत्ताच्या घडीला आपण मुलं बाहेर ठेवताना किती विचार करतो. त्यावेळी तर माझ्याकडे फोन सुद्धा नव्हता. मोबाईल फोन हा मला लग्न झाल्यावर माझ्या मिस्टरांनी घेतलेला आहे. माझ्याकडे नव्हता तेव्हा फोन. मग ते किती निर्धास्त राहू शकले, का राहू शकले, कारण त्यांनी संस्कार पण तसे केले होते आणि तेवढे व्हास्ट आणि इतक्या चुकीच्या गोष्टी पण तेव्हा एवढ्या होत नव्हत्या. म्हणजे ती गोष्ट खूप महत्वाची आहे माझ्यासाठी.
4: नक्कीच. आज तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओनगर केंद्रामध्ये आला आहात. या माध्यमातून आज तुम्ही व्यक्त होत आहे, अनेक स्त्रियांपर्यंत पोहोचताय, अनेक महिला मुलींपर्यंत पोहोचताय. आज तुम्हाला कसं वाटतंय?
3: मला खूप छान वाटतंय, कारण रेडिओनगरने मला आज मुलाखतीसाठी बोलवून माझे विचार व्यक्त करण्याची संधी दिली. ती माझ्यासाठी खूपच चांगली आहे, आनंददायी आहे. आणि ह्या माध्यमातून मी सर्व मुलींना हेच सांगेल की ज्यावेळी आपल्याला, म्हणजे आपलं जेव्हा शिक्षण चालू असतं, ती प्रत्येक गोष्ट आपण मन लावून केली पाहिजे. म्हणजे आत्ताची जी पिढी आहे ती अशी फोनमध्ये, इतर माध्यमांमध्ये अशी गुंतलेली आहे. तसं न करता आपल्याला जे ठरवून दिलेलं आहे वडिलांनी, आई वडिलांनी, शिक्षकांनी, किंवा एकूणच पाठ्यक्रमामध्ये आपल्याला जे दिलेलं आहे ना, ते जर आपण नीट आत्मसात केलं तर आपल्या विचारांमध्ये खूप बदल होतो, आपले विचार प्रगल्भ होतात, आणि त्या माध्यमातून आपलं व्यक्तिमत्व चांगलं घडत राहतं. आता हे झालं आपलं शिक्षणाच्या बाबतीत. आणि आपल्या जीवना, म्हणजे मुलींना मी हे सांगेल की आपल्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन पण सकारात्मक राहिला पाहिजे. त्यासाठी आपण वेगवेगळे पुस्तकं वाचले पाहिजे. वाचन समृद्ध समाज घडला पाहिजे. म्हणजे मुलीच नाही, इवन मुलं सुद्धा. कारण कोणतीही गोष्ट, आता एवढ्या ज्या समस्या बघतो आपण, मुलींच्यावरती अत्याचार बघतो, त्यावेळी कुठेतरी बोललं जाते की अरे हां, मुलीच असं करतात, मुलीच तसं करतात. पण मुलींबरोबर मुलंही तेवढेच कारणीभूत असतात. म्हणजे नुसतं आपण मुलींना सुसंस्कृत आणि जबाबदार बनवून उपयोग नाही, तेवढं सुसंस्कृत आपण मुलांना पण केलं पाहिजे. तेवढी जबाबदारी आपण मुलांना पण दाखवली पाहिजे. की शेजारी जाणारी मुलगी ही कायम एखादी यूज अँड थ्रोची गोष्ट नसते, तर तिच्याकडेही तू तेवढ्याच आदराने, बहिणीप्रमाणे किंवा एक माणुसकीच्या नात्याने, माणसाप्रमाणे तिच्याकडे बघितलं पाहिजे, तिला ट्रीट केलं पाहिजे.
4: नक्कीच. आज तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओनगर केंद्रामध्ये आला आहात. आज तुम्ही इथे व्यक्त होत आहे. जसं आत्ता तुम्ही अनेक महिलांना, अनेक स्त्रियांना, अनेक मुलींना आणि मुलांना सुद्धा उद्देशून काही गोष्टी सांगितल्या, आज या माध्यमातून तुम्हाला व्यक्त होताना, तुम्हाला बोलताना नक्कीच खूप छान वाटतं, जसं तुम्ही आत्ता सांगितलं. पण नवरात्र सध्या सुरू आहे आणि नवरात्रानिमित्त अशा अनेक स्त्री शक्तीच्या रूपांना तुम्ही काय संदेश द्याल किंवा जाता जाता काय सांगाल?
3: की कोणतीही परिस्थिती आल्यावर खचून नाही जायचं, परिस्थिती आल्यावर थोडंसं माणूस हालतच, म्हणजे अगदीच काहीतरी सांगून इम्प्रेस करणं नाही आवडत मला. स्पष्टच सांगते की माणूस हा थोडासा हालतो, त्यावेळी त्याने काय केलं पाहिजे, थोडं शांत राहिलं पाहिजे. शांततेत कोणतंही पाणी जर आपण ढवळलं तर ते गढूळच होतं ना. पण आपण जर त्या पाण्याला शांत होऊ दिलं, स्थिर होऊ दिलं, तर आपल्याला ऑटोमॅटिक स्वच्छ पाणी मिळतं. तसंच आपण कोणतीही जर वाईट घटना परिस्थितीला जर तोंड द्यायची वेळ आली तर त्यावेळी आपण थोडं शांत राहणं खूप गरजेचं आहे, आणि त्याच्यातून आपली प्रगती होणं नक्कीच शक्य आहे. पण जर आपण ढासळून गेलो, संयम सोडला, काही नकारात्मक चिंतन करत गेलो, तर त्याचा आपल्या जीवनावरती निगेटिव्हच परिणाम होणार आहे. पण त्याचवेळी जर आपण आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला, आपले विचार सकारात्मक केले, तर नक्कीच आपण एक उज्ज्वल भविष्य घडवू शकतो. कारण स्त्री असो वा पुरुष, ह्याच्या मागे एक शृंखला असतेच, त्याच्या मागे कोणीतरी साखळी असतेच, मुलं मुली आई वडील कोणीतरी असतंच ना. तर त्या घटनेचा आपल्या बरोबर आपल्या संबंध जे आहेत त्यांच्यावरतीही सुद्धा परिणाम होतो, आणि तो परिणाम खूप भयानक असू शकतो. कारण त्यांचा दृष्टिकोन जीवनाकडे बघण्याचा, त्यांचा विचार करण्याची पद्धती ही सगळी बदलून जाऊ शकते. त्याच्यामुळे आपण कोणतीही परिस्थिती आली तर सकारात्मक राहून आणि सहनशीलता ठेवली पाहिजे माणसाने. आणि कोणतंही म्हणजे मी एक वाक्य ठेवलेलं आहे समोर की वाईट वेळ आली की लक्षात ठेवायचं की हेही दिवस निघून जातील आणि ह्याच्यावरही काहीतरी मार्ग निघेल. कारण प्रत्येक प्रश्नाला उत्तर हे असतच, उत्तरच नाही असा प्रश्नच जगात निर्माण झालेला नाही.
4: नक्कीच. आज तुम्ही रेडिओ केंद्रात आला आहात, यापूर्वी तुम्ही कधी रेडिओ ऐकला आहे का किंवा लहानपणी रेडिओ ऐकला आहे का?
3: ऍक्च्युली कसं आहे, आमच्या घरी टीव्हीच होता संगमनेरमध्ये, पण माझे मिस्टर खूप रेडिओ प्रेमी होते आणि माझे सासू पण सासरे पण, त्यांना खूप रेडिओचे स्टेशन माहिती होते. मी जेव्हा नालेगावला होते ना, तर त्यावेळी मी शाळेत गेल्यावर ते काय करणार, मग त्यांनी लगेच FM रेडिओ तो घेऊन आले आणि त्यांनी बरोबर ते चॅनल बरोबर शोधले, ट्रॅक शोधला की कुठं याला रेंज मिळते, रेंज शोधली आणि बरोबर तिथं रेडिओ लावून ते रेडिओचे गाणे ऐकत बसायचे. आणि मग हळूहळू हळूहळू मलाही ती सवय लागली आणि आता आम्ही म्हणजे ऐकत असतो. आमच्या आईंना तर सवयच आहे रेडिओ FM, ऍक्च्युली आम्ही तुम्हाला ऐकत असतो, आई ऐकत असतात.
4: जेव्हा नगरमध्ये तुम्ही या संदर्भामध्ये अबॅकसचं शिक्षण घेतलं, पण त्यानंतर अबॅकस अकॅडमीनं सुद्धा तुमचा वर्ग दत्तक घेतला होता, तर नेमकी ही गोष्ट काय आहे किंवा दत्तक वर्ग घेतला म्हणजे नेमकं काय केलं?
3: मी जेव्हा अबॅकस शिकले त्यावेळी मी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत होते. मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी शिकले होते आणि म्हणजे मी विद्यार्थ्यांसाठी शिकले, पण विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी पुस्तक घेणं गरजेचं होतं. पण अबॅकसची फी त्या काळी तिथल्या विद्यार्थ्यांना भरणं शक्य नव्हतं, तशी पालकांची परिस्थिती पण नव्हती. मग त्यामुळे मी आपलं माझ्या पुस्तकावर मुलांना जेवढी फिंगर थेअरी सोपी सोपी जी उदाहरणं ती मी त्यांना शिकवली. पण ज्यावेळी माझी बदली इकडं जिल्हा परिषद अहिल्यानगरमध्ये झाली त्यावेळी माझी अबॅकस शिकण्याची शिकवण्याची जिद्द तशीच होती, म्हणजे आवड तशीच होती. पण प्रश्न येत होता की पालक फी भरायला तयार होतील का, पालकांना हे कळेल का की हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. मग माझी ही अपेक्षा किंवा माझी ही आवड बघून अकॅडमीने माझा वर्ग दत्तक घेण्याचं ठरवलं. मग दत्तक घेण्याचं ठरवल्यानंतर अकॅडमीने ॲक्च्युली काय केलं की त्या मुलांना मी शिकवणार, पण मी शिकवण्याची काही फी घेणार नाही आणि अकॅडमी माझ्या मुलांना पुस्तक पुरवणार, पण पुस्तकाची फी मुलं देणार नाही. संपूर्णतः फ्री त्या अकॅडमीने माझ्या वर्गाला शिकवण्याचा मला.
4: जेव्हा तुम्ही अबॅकस अकॅडमीमध्ये आलात किंवा अबॅकस तुम्ही शिकलात, जेव्हा नगरमध्ये तुम्ही या संदर्भामध्ये अबॅकसचं शिक्षण घेतलं, पण त्यानंतर अबॅकस अकॅडमीनं सुद्धा तुमचा वर्ग दत्तक घेतला होता, तर नेमकी ही गोष्ट काय आहे किंवा दत्तक वर्ग घेतला म्हणजे नेमकं काय केलं?
3: मी जेव्हा अबॅकस शिकले त्यावेळी मी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत होते. मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी शिकले होते आणि म्हणजे मी विद्यार्थ्यांसाठी शिकले, पण विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी पुस्तक घेणं गरजेचं होतं. पण अबॅकसची फी त्या काळी तिथल्या विद्यार्थ्यांना भरणं शक्य नव्हतं, तशी पालकांची परिस्थिती पण नव्हती. मग त्यामुळे मी आपलं माझ्या पुस्तकावर मुलांना जेवढी फिंगर थेअरी सोपी सोपी जी उदाहरणं ती मी त्यांना शिकवली. पण ज्यावेळी माझी बदली इकडं जिल्हा परिषद अहिल्यानगरमध्ये झाली त्यावेळी माझी अबॅकस शिकण्याची शिकवण्याची जिद्द तशीच होती, म्हणजे आवड तशीच होती. पण प्रश्न येत होता की पालक फी भरायला तयार होतील का, पालकांना हे कळेल का की हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. मग माझी ही अपेक्षा किंवा माझी ही आवड बघून अकॅडमीने माझा वर्ग दत्तक घेण्याचं ठरवलं. मग दत्तक घेण्याचं ठरवल्यानंतर अकॅडमीने ॲक्च्युली काय केलं की त्या मुलांना मी शिकवणार पण मी शिकवण्याची काही फी घेणार नाही, आणि अकॅडमी माझ्या मुलांना पुस्तक पुरवणार पण पुस्तकाची फी मुलं देणार नाही. संपूर्णतः फ्री त्या अकॅडमीने माझ्या वर्गाला शिकवण्याचा मला संपूर्णपणे त्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचा मला चान्स दिला. मग पालकांना ही गोष्ट नवीन होती की मुलं मनी काहीतरी करतायत आणि मुलं अशी अशी बोटं करतायत, कारण इमॅजिनेशन पण असतं ना त्याच्यामध्ये. तर मुलंवरती हात फिरवतात, किती फास्ट लिहितात, मग 5 मिनिटांमध्ये मुलं एवढी गणितं सोडवतात. मग पहिल्या परीक्षेला जेव्हा आम्ही गेलो त्यावेळी त्या एका लेवलमध्ये माझ्याच वर्गातल्याच बऱ्याच मुलांना बक्षिसं मिळालेली होती. आणि मग येताना आम्ही जवळजवळ माझ्या वर्गात त्यावेळी 16 विद्यार्थी मी बसवलेले होते, 25 विद्यार्थी शिकत होते पण 16 विद्यार्थ्यांना बसवण्यात आलं होतं. आणि मग त्या 16 विद्यार्थ्यांनाही ट्रॉफी मिळाली, ते बघून मग सगळ्या गावाला छान वाटलं की अरे वा की आपल्या गावातली मुलं एवढी हुशार आहेत. मग सगळ्यांना ते अभ्यास म्हणजे काय आहे, त्याच्याने काय फायदा होतो हे सगळं कळायला लागलं. मग झालं काय, पुढे माझ्या मुलींचा स्पीड इतका वाढला की त्या अभ्यासवरती फार फास्ट गणितं करायला लागल्या. आणि याचा मला फायदा असा झाला की स्कॉलरशिपमध्ये त्यांचा स्कोर वाढला. मग स्कॉलरशिपमध्ये स्कोर वाढल्यामुळं इतर स्पर्धा परीक्षांमध्ये पण त्यांना फायदा झाला. स्कॉलरशिपमध्ये पण माझ्या मुली गुणवत्ता यादीत आल्या, नवोदयसाठी 2 मुली सिलेक्ट झाल्या. आणि मग ह्याचं सगळं श्रेय खरंच आमच्या एव्हरेस्ट अबॅकसच्या अकॅडमीला आणि माझ्या शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत त्यांनी मला ती शिकवायला संधी दिली त्यांना, माझ्या शाळेला. मी त्याबद्दल ह्या सर्वांची खूप आभारी आहे, कारण त्यामुळं त्या गावामध्ये बाबुर्डी घुमटमध्ये अबॅकसची अकॅडमी चालू झाली, एक सब सेंटर चालू झालं. तिथे एक टीचर गावातल्या शिकवतात आणि तिथली मुलं आता खूप प्रगती करतात, कारण तिथं चॅम्पियनची ट्रॉफी वगैरे त्याच गावातली मुलं घेतात. ह्या परीक्षेमुळे आमच्या बाबुर्डी घुमटमधली मुलं इस्रो जिल्हा परिषद अहिल्यानगर जे राबवते इस्रोची परीक्षा तिथं, नवोदय स्कॉलरशिपच्या परीक्षा, हॅकथॉनच्या परीक्षा, अशा सगळ्या परीक्षांमध्ये आपण काहीतरी करू शकतो. क्रीडा स्पर्धा देखील आमच्या शाळेतले मुलं तिथं कामगिरी करूनच येतात, उज्ज्वल कामगिरी करून येतात. आमच्या शाळेचं नाव त्याच्यामुळं उंचावलं आहे.
4: नक्कीच. आज तुम्ही रेडिओ केंद्रामध्ये आला आहात, या माध्यमातून आज तुम्हाला तुमच्या खूप जवळचं या निमित्तानं कुठलं गाणं ऐकावं वाटतं?
3: मला तसे गाणे खूप आवडतात, पण त्यातल्या त्यात माझं आवडतं गाणं हे जीवन सुंदर आहे.
4: हेच गाणं का?
3: कारण खरंच जीवन सुंदर आहे ना. म्हणजे काही अडथळे खाचखळगे जरी आले तरी जीवन हे खरंच खूप छान आहे, कारण माणूस जन्म हा आपल्याला देवाने आपल्याला किती भारी जन्म दिलाय. म्हणजे जर त्याला काहीतरी वेगळं घडवायचं आपल्याकडनं, आपल्याकडनं काहीतरी वेगळी अपेक्षा आहे म्हणून त्याने आपल्याला माणसाच्या जन्माला पाठवलं ना. जर त्याला असं वाटलं असतं की अरे ह्याने असंच करावं तर त्याने आपल्याला कोणत्या प्राण्याच्या पक्ष्याच्या जन्माला टाकलं असतं. पण आपल्याला त्याने माणसाचा जन्म दिलाय म्हणजे नक्कीच त्याला आपल्याकडनं काहीतरी छान अप्रतिम काहीतरी करून घ्यायचं असेल म्हणून आपल्याला त्याने माणसाच्या जन्माला घातलंय. मग ते जीवन आपल्याला मिळालंय तर ते आपण रडत रडत कशाला जगायचं. आमचे एक शिंदे सर होते डीएडला, ते म्हणायचे की जीवन कसं जगायचं रडत रडत की गाणे म्हणत. ते गाणं त्यांचं सारखं असायचं आणि ते खरंच छान आहे. म्हणजे की जीवन रडत रडत जगण्यापेक्षा गाणे म्हणत जगलेले कधीही चांगलं.
4: नक्कीच नक्कीच. आणि त्या निमित्तानं तुम्ही जे सुचवलेलं खरंच जीवन हे सुंदर आहे आणि हेच या निमित्तानं गाणं मी प्ले करेन. आणि आज तुम्ही सुद्धा वेळात वेळ काढून स्नेहालयाच्या रेडिओनगर केंद्रात आलात, या माध्यमातून अनेक स्त्रियांपर्यंत पोहोचलात. तुमची सुद्धा कुठेतरी एक स्त्री म्हणून संघर्षाची कहाणी आज अनेकींपर्यंत पोहोचली, त्याबद्दल तुमचे सुद्धा खूप मनापासून आभार. श्रोतेहो, आज आपल्यासोबत स्त्री जाणीवा या नवरात्र विशेष कार्यक्रमामध्ये होत्या प्रीती मुसळे. आज आपण त्यांची मुलाखत आणि त्यांचा संपूर्ण प्रवास स्त्री जाणीवा या कार्यक्रमामध्ये जाणून घेतला. श्रोतेहो, आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबत आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: पाहो आता विसरा हे सगळं. इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास.
1: कोठेही जा अवती भवती निसर्ग.

रेडिओ नगर 90.4 एफएमच्या सर्व श्रोत्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, आपल्यासाठी नवरात्रीच्या काळात घेऊन येत आहोत नवरात्री स्पेशल. थोड्या गप्पा थोडी गाणी नवरात्री विशेष शो मध्ये दिनांक 12 ऑक्टोबर 2026 ते 20 ऑक्टोबर 2026 या कालावधीत अवश्य ऐका आर जे आदी सोबत स्वातंत्र्य वीरांगणा, हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतल्या गुणी पण अल्प प्रसिद्ध नायिका आणि आजच्या युगातल्या विविध क्षेत्रातल्या कर्तृत्ववान महिलांच्या संघर्षाची कहाणी. थोड्या गप्पा थोडी गाणी या शो मध्ये दररोज दुपारी 2 ते 4 या वेळेत दिनांक 12 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर या कालावधीत अवश्य ऐका थोड्या गप्पा थोडी गाणी आर जे आदी सोबत.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: नमस्कार आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज सुनता. श्रोते हो, मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत. शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त आदिमाया आदिशक्ती हा एक विशेष कार्यक्रम आपण ऐकत आहोत. आजच्या भागामध्ये आपण सप्तशृंगी देवी विषयी जाणून घेणार आहोत. कॅमल सुपरफाईन साबुदाणा प्रायोजित हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किरण डहाळे.
2: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
3: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
2: वहिनी, पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठं?
3: भाऊजी, कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
4: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
5: सुपरफाईन साबुदाणा प्रायोजित नवरात्री विशेष कार्यक्रम आदिमाया आदिशक्ती. संकलक, निवेदक आणि सादर करते किरण डहाळे.
6: आदिमाया आदिशक्ती या कार्यक्रमात आज आपण दर्शन घेणार आहोत नाशिकच्या कळवण तालुक्यातल्या वणी इथल्या सप्तशृंगी देवीचं. जगदंबेच्या 51 शक्तीपीठांपैकी 3.5 पीठ महाराष्ट्रात आहेत. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी माता, माहूरची रेणुका देवी ही पूर्णपीठ आणि वणीची सप्तशृंगी देवी हे अर्धपीठ आहे. सप्तशृंगी गडावर असलेली ही देवी म्हणजे महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या तीनही स्थानांचं त्रिगुणात्मक स्वरूप असल्याचं मानलं जातं. समुद्र सपाटीपासून हे स्थान सुमारे 4,500 फूट उंचीवर आहे. एका आख्यायिकेनुसार महादेवांची पत्नी देवी सती ही राजा दक्ष प्रजापतींची मुलगी. एकदा दक्ष प्रजापतींनी यज्ञपूजेचं आयोजन केलं आणि त्यासाठी महादेव सोडून सर्व देवांना आमंत्रण दिलं होतं. जेव्हा देवी सतीला हे समजलं तेव्हा तिने वडिलांना याबाबत जाब विचारला. त्यावर दक्ष प्रजापतींनी सर्वांसमोर महादेवाची निंदा केली. पतीबद्दल अपमानकारक उद्गार ऐकून सती क्रोधित झाली आणि तिनं तिथल्या यज्ञामध्ये आपल्या प्राणाची आहुती दिली. महादेवांना जेव्हा हे समजलं तेव्हा ते प्रचंड क्रोधित झाले. त्यांचा क्रोध पाहून देवतांनी तिथून पळ काढला. महादेवांनी या यज्ञातून सतीचं मृत शरीर काढलं आणि ते घेऊन ते इकडं तिकडं भटकू लागले. महादेवांच्या क्रोधामुळे पृथ्वीचा नाश होऊ शकतो म्हणून सगळे देव चिंतेत पडले. तेव्हा श्री विष्णूंनी सुदर्शन चक्रानं सतीच्या शरीराचे तुकडे केले. सतीच्या शरीराचे तुकडे आणि दागिने हे वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन पडले. जिथं जिथं सतीच्या शरीराचे तुकडे आणि दागिने पडले ती ठिकाणं ही देवीची शक्तीपीठ बनली अशी आख्यायिका आहे. देवीची अशी 51 शक्तीपीठ असून ती भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि तिबेट या देशांमध्ये आहेत. देवी संदर्भात आख्यायिका अशी की सप्तशृंगी देवीची स्थापना मार्कंडेय ऋषींनी केली. मार्कंडेय ऋषी रोज देवीला श्लोक आणि पुराण ऐकवत असत. महिषासुराचा वध करण्यासाठी मार्कंडेय ऋषींनी केलेल्या यज्ञातून देवी प्रकट झाली आणि देवीनं महिषासुराचा वध केला. दुष्टशक्तींच्या विनाशानंतर विसावा घेण्यासाठी देवीनं या गडावर वास्तव्य केलं अशी आख्यायिका आहे. असं सांगितलं जातं की सप्तशृंगी म्हणजे सप्त आणि शृंग म्हणजे शिखर. राम रावण युद्धात लक्ष्मण बेशुद्ध असताना हनुमान आकाश मार्गाने द्रोणागिरी पर्वत उचलून नेत असताना त्या पर्वताचे 7 तुकडे या भागात पडले ते म्हणजे सप्तशृंग पर्वत असल्याचं म्हटलं जातं. नाशिक जिल्ह्यातल्या कळवण तालुक्यातल्या वणी नांदुरी या गावात सप्तशृंगी देवीचं प्राचीन स्थान आहे. गडावरच्या देवीच्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी सुमारे 400 पायऱ्या आहेत. नव्याने बांधलेल्या पहिल्या पायरी शेजारी म्हसोबा आणि गणपती मंदिर आहे. त्यानंतर रामटप्पा, कासवटप्पा, औदुंबर टप्पा, गणेश मंदिर आणि गाभाऱ्यात जाण्यापूर्वी उजवीकडे जुन्या मंदिराचे वाघाचे दगडी मुखवटे ठेवलेले आहेत. आता या गडावरच्या मंदिरात जाण्यासाठी पायथ्यापासून रोपवेची सुविधाही करण्यात आली आहे. 8 फूट उंचीची दगडात कोरलेली शेंदूर चर्चित देवीची मूर्ती भव्य आणि रौद्र भासते. देवीच्या 18 हातांमध्ये विविध आयुध आहेत, त्यामुळे या देवीला अष्टादश देवी असंही म्हणतात. देवीचा डावा हात कानामागे आणि मान तिरकी आहे. मुकुट, कर्णफुलं, नथ, मंगळसूत्र, पुतळ्यांचे गाठले, कमरपट्टा, पायात तोडे असे अलंकार दररोज देवीच्या अंगावर घालण्यात येतात. पूर्वी या गडावर 108 कुंड होती, पण सध्या त्यातले 10 ते 15 कुंड अस्तित्वात आहेत. देवीच्या मागच्या बाजूला उत्तरेकडे तांबूल तीर्थ आहे. या कुंडातल्या पाण्याचा रंग तांबडा आहे. देवीनं पानाचा विडा खाऊन या बाजूला टाकला आणि त्यामुळं पाणी लालसर झालं. तर काजळ तीर्थ या कुंडात देवीनं काजळ घातलेले डोळे धुतले म्हणून हे पाणी काळसर रंगाचं झालं अशी मान्यता आहे. जवळच जलगुंफा आहे. ही गुंफा देवीच्या लत्ता प्रहारानं निर्माण झाली असल्याचं सांगण्यात येतं. सप्तशृंग गडाला जेवढं पौराणिक आणि धार्मिक महत्व आहे तेवढेच प्राचीन आणि ऐतिहासिक संदर्भही आहेत. असं सांगितलं जातं की देवी सप्तशृंगीच्या आशीर्वादानं नवनाथांना मंत्रशक्ती प्राप्त झाली. श्रीराम, लक्ष्मण, सीता, संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, मच्छिंद्रनाथ तसंच छत्रपती शिवाजी महाराज देवीच्या दर्शनाला या गडावर आले होते. सप्तशृंगी माता ही निवृत्तीनाथांची कुलस्वामिनी होती. निवृत्तीनाथ समाधी घेण्यापूर्वी 3 दिवस गडावर ध्यानस्थ बसले होते. या गडावर मार्कंडेय ऋषींनी तपस्या केली आहे. संत गाडगे महाराज समाज प्रबोधनासाठी गडावर थांबल्याच्याही नोंदी आहेत. देवीचे भक्त संत दाजीबा महाराज यांचंही गडावर वास्तव्य होतं. त्यांची समाधी सध्या गडावर आहे. सप्तशृंगी गडावर शारदीय नवरात्र उत्सव, चैत्र नवरात्र उत्सव जो रामनवमीपासून पुढे 10 दिवस भरतो, त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्याला पौर्णिमेसह कोजागिरी पौर्णिमा, गुढीपाडवा, गोकुळाष्टमी, लक्ष्मीपूजन आणि हरिहर भेट इत्यादी उत्सव साजरे केले जातात. या सोहळ्यांसाठी 1000 भाविक गडावर उपस्थित असतात. चैत्र आणि अश्विन नवरात्रोत्सवादरम्यान भाविकांसाठी मंदिर 24 तास खुलं असतं. प्रत्येक महिन्यातल्या दुर्गाष्टमी आणि कालाष्टमी मुहूर्तावर सकाळी 9:30 ते 3 या दरम्यान नवचंडी यज्ञ केला जातो. देवीची पहाटेची काकड आरती 5:30 वाजता, त्यानंतर सकाळी 7 ते 9 पंचामृत महापूजा आणि आरती, दुपारी 12 वाजता महानैवेद्य आरती आणि संध्याकाळी 7 वाजता सांज आरती सुरू होते. आरती सशुल्क स्वरूपातही उपलब्ध आहे. ज्या भाविकांना आरती करायची आहे ते आगाऊ नोंदणी करू शकतात. भाविकांना गडावरच्या देवीचं दर्शन सकाळी 5 पासून रात्री 9 पर्यंत घेता येतं. मंदिरात जाण्यासाठी रोपवेची सुविधा सकाळी 5:45 ते 9 या वेळेत आहे. याशिवाय या देवीचं वेबसाईटवरून ऑनलाईन लाईव्ह दर्शनही घेता येतं. सप्तशृंगी मंदिर ट्रस्टकडून भाविकांना अल्पदरात निवासाची आणि महाप्रसादाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. भक्त निवासात साध्या खोल्यांप्रमाणे अत्याधुनिक खोल्याही उपलब्ध आहेत. श्रोते हो, आदी माया आदिशक्ती या मालिकेतला हा भाग आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. आपली प्रतिक्रिया 820-888-3477 या मोबाईल क्रमांकावर जरूर पाठवा. मोबाईल क्रमांक पुन्हा एकदा 820-888-3477. धन्यवाद.
5: कॅमल सुपरफाईन साबुदाणा प्रायोजित नवरात्री विशेष कार्यक्रम आदी माया आदी शक्ती, संकलक निवेदक आणि सादर करते किरण लहाळे.
3: अहो ऐकलं का, नवरात्र आलेत.
7: ऐकलं नवरात्र आले म्हणजे कॅमल साबुदाणा आलाच.
3: अहो ऐका, नवरात्र आलेत आणि
7: अरे हो, निघालोय मी तुझा कॅमल साबुदाणा घेऊनच येतोय.
3: अहो नवरात्र आलेत आणि मी कॅमल साबुदाणा आणून ठेवलाय.
7: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. येल्लो.

श्रोते हो, आजच्या आधी माया आधी शक्ती या कार्यक्रमामध्ये आपण सप्तशृंगी देवी याविषयी माहिती जाणून घेतली. कॅमल सुपरफाईन साबुदाणा प्रायोजित हा कार्यक्रम आपण ऐकला. सादर करते होते किरण दहाळे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. ती फक्त शक्ती नाहीये, ती आई आहे, मुलगी आहे, बहीण आहे, पत्नी आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती स्वतःची एक स्वतंत्र ओळख आहे. नवरात्रात आपण देवीच्या शक्तीची पूजा करतो, पण तिच्या रूपात जगणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या संघर्षाची, स्वप्नांची, भावनांची आणि सामर्थ्याची जाणीव आपण कधी करून घेतो का? तिच्या मनात काय आहे, तिच्या वाट्याला आलेल्या जबाबदाऱ्या, तिची न बोललेली स्वप्न, तिच्या जगण्यातील प्रश्न आणि परिस्थितीशी दोन हात करत उभं राहण्याचं तिचं धैर्य, याच स्त्री मनाचा, स्त्री शक्तीचा आणि स्त्रीत्वाच्या विविध पैलूंचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम ऐकूया, स्त्री जाणीवा, दररोज संध्याकाळी 7 ते 8 या वेळात RJ अनुसोबत. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 9011020177. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। श्रोते हो, रात्रीचे 8:30 झालीत। आता ऐकूया आकाशवाणी मुंबई केंद्रावरील मराठी राष्ट्रीय बातमीपत्र।

0: उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यातल्या आणखी 39 तालुक्यात दुष्काळ जाहीर। शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5,000 रुपयांची आर्थिक मदत मिळणार। 40% दिव्यांगत्व आणि जन्मापासून दिव्यांगत्व असणाऱ्यांना सुद्धा आर्थिक मदत द्यायचा केंद्र सरकारचा निर्णय। 11 लाखांहून अधिक रेल्वे कर्मचाऱ्यांना सुमारे 18,000 रुपये बोनस मिळणार। आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा सुचवण्यासाठी केंद्र सरकारकडून समितीची स्थापना। राज्यात आणखी 39 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे, त्यामुळे राज्यातल्या 85% भागात आणि 358 पैकी 304 तालुक्यांमध्ये 12 दुष्काळी सवलती आणि उपाययोजना लागू करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत दिली। अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून।
1: नव्यानं दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये दुष्काळी उपाययोजना आणि विविध सवलती लागू केल्या जाणार आहेत। तसंच पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत। याशिवाय दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अग्रिम मदत म्हणून दिवाळीपूर्वी 5,000 रुपये जमा केले जाणार असून या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं।
2: पॅरलली कर्जमाफीचे आपलं काम चाललेलं आहे। आता नव्याने पुन्हा 3.5 लाख शेतकऱ्यांची यादी आम्ही ऑथेंटिकेट केली आहे। त्या यादीचेही पैसे लवकरच जाणं सुरू होईल, त्यामुळे ते कामही कुठे थांबलेलं नाही। कर्जमाफीचे पैसे खात्यात चाललेले आहेत, पण आता शेतकऱ्यांना तातडीनं दिवाळीपूर्वी 5,000 रुपये देण्याचा निर्णय आज राज्याच्या मंत्रिमंडळाने या ठिकाणी घेतलेला आहे।
1: शेतकऱ्यांकडून कर्जवसुलीसाठी कुठल्याही प्रकारचा तगादा लावण्यात येऊ नये अशी सक्त ताकीद संबंधित सोसायट्यांपासून जिल्हा बँका, राष्ट्रीयकृत बँका आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांना दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। पिण्याच्या पाण्यासाठी गरजेनुसार टँकरचा पुरवठा करण्यात येत असून त्याच्यावर जीपीएस ट्रॅकर लावण्यात आला आहे। तसंच चाऱ्याच्या पुरवठ्याचा आढावा घेण्यात येत असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना रब्बी हंगामात ज्वारीसारखी चारा देणारी पिकं घेण्याचं आवाहन केलं। रब्बी पिकं घेणाऱ्या शेतकऱ्यांनी चारा पिकं घेतल्यास सगळा चारा शासन हमीभावानं विकत घेईल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली।
0: केंद्र सरकारने दिव्यांग असणाऱ्या व्यक्तींना जन्मापासून आर्थिक मदत द्यायचा निर्णय घेतला आहे। यापूर्वी 18 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्यांना ही मदत दिली जात होती।
3: राष्ट्रीय सामाजिक मदत कार्यक्रमाच्या अंतर्गत मिळणारी मदत आणखी 5 वर्ष द्यायला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली। त्यासाठी 53,428 कोटी रुपयांचा निधी खर्च होईल आणि 3,20,00,000 लाभार्थ्यांना याचा फायदा मिळेल। पूर्वी इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजना या नावानं ओळखली जाणारी योजना आता प्रधानमंत्री दिव्यांगजन पेन्शन योजना या नावानं ओळखली जाईल। याविषयी माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अधिक माहिती दिली।
4: दिव्यांगजनों के लिए जो पहले 80% थ्रेशोल्ड था डिसेबिलिटी पेंशन में एलिजिबिलिटी के लिए, उसको आधा करके 40% पर भी अब दिव्यांग पेंशन दिया जाएगा। पहले दिव्यांग पेंशन 18 साल से ऊपर के व्यक्ति को ही दिया जाता था, अब जन्म से ही दिव्यांगजन को पेंशन में कवर किया जाएगा। 27 लाख दिव्यांगजन लाभार्थी होंगे।
3: या अंतर्गत 79 वर्ष वयापर्यंत दरमहा 375 रुपये आणि त्यापुढे दरमहा 1,625 रुपये आर्थिक मदत मिळेल। पूर्वी केवळ 18 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्यांना दरमहा 300 रुपये या दरानं ही मदत मिळत होती। इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था पेन्शन आता प्रधानमंत्री वृद्धावस्था पेन्शन योजना म्हणून, तर इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना आता प्रधानमंत्री विधवा पेन्शन योजना म्हणून ओळखली जाईल। राष्ट्रीय परिवार लाभ योजनेचं नाव आता प्रधानमंत्री परिवार लाभ योजना असं केलं आहे। रेल्वेतल्या 11,40,000 अधिक अराजपत्रित कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा निर्णयही आज मंत्रिमंडळानं घेतला। या कर्मचाऱ्यांना कमाल 17,951 रुपये बोनस म्हणून मिळतील। याशिवाय IDBI बँकेतला 60% अधिक सरकारी हिस्सा विक्रीलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। कॅनडाच्या फेअरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग्जला 52,878 कोटी रुपयांना हा हिस्सा विकला जाईल। या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत हा व्यवहार पूर्ण केला जाईल। यानंतर केंद्र सरकार आणि LIC एकूण हिस्सा 34% असेल अशी माहिती वैष्णव यांनी दिली। एअर इंडियाच्या विक्रीनंतरची ही सर्वात मोठी निर्गुंतवणूक आहे, तसंच देशात येणारी सर्वात मोठी थेट परकीय गुंतवणूक असेल।
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांची पडताळणी करण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांवर उपाययोजना सुचवण्यासाठी केंद्र सरकारनं आज नीती आयोगाचे माजी अध्यक्ष रमेश चंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. उत्पादन खर्च वाढत असल्यानं उसाचे आधारभूत दर वाढवून द्यावेत, साखरेचा किमान विक्री दर प्रति किलो 31 रुपयांवरून 50 रुपयांपर्यंत वाढवावा या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत. या मागण्या तसंच साखर उतारा तपासण्याची आणि त्याचा अहवाल देण्याची कार्यपद्धत, कारखान्यांमधली उसाचं वजन करण्याची पद्धत, यंत्राद्वारे तोडणी केलेल्या उसाच्या वजनातून केल्या जाणाऱ्या कपातीशी संबंधित पद्धत यांची तपासणी आणि मूल्यांकन ही समिती करणार आहे. बहुराज्यीय पतसंस्थांसाठीच्या लेखा परीक्षणाचे नवे निकष केंद्र सरकारनं आज जाहीर केले. पहिल्या टप्प्यात 1,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक मालमत्ता असणाऱ्या पतसंस्थांना हे निकष लागू होतील. इतरांना त्यांची यंत्रणा सुधारण्यासाठी वेळ दिला जाईल असं केंद्रीय सहकार मंत्रालयानं म्हटलं आहे. 50 कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता असणाऱ्यांना या कक्षेत आणण्याचं सहकार मंत्रालयाचं उद्दिष्ट आहे. वाहनांमधून होणारं वायू प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीनं विविध प्रकारच्या नवीन वाहनांना 2029 पासून BS-7 उत्सर्जन मानकं लागू करण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे. युरोपियन मानकांशी सुसंगत असणाऱ्या या मानकांबद्दलची मसुदा अधिसूचना येत्या आठवडाभरात जाहीर होण्याची अपेक्षा आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलंय. नवी दिल्लीत काँक्रोच जनता पार्टीने आयोजित केलेल्या आंदोलनांदरम्यान मेट्रो रेल्वेच्या कोणत्याही फेऱ्या रद्द करण्यात आल्या नव्हत्या, तर 303 स्थानकांपैकी 45 स्थानकांवर प्रवेश आणि बाहेर पडण्यावर प्रतिबंध घालण्यात आले होते असं दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाने आज सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं. कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या संस्थांनी दिलेल्या सूचनांना अनुसरून हे प्रतिबंध घालण्यात आले होते आणि तरीही सुमारे 85% मेट्रो फेऱ्या सुरळीत सुरू होत्या असं महामंडळाने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. नवी दिल्लीतल्या निदर्शनांदरम्यान मेट्रो आणि रेल्वे सेवा बंद करण्यात आल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठासमोर सध्या सुनावणी सुरू आहे. राज्यातल्या सर्व माध्यमांच्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांना स्काउट गाईड बंधनकारक करायचा निर्णय राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज जाहीर केला. राज्यातल्या सर्व माध्यमांच्या 1,08,000 शाळांमधल्या सुमारे 2,10,00,000 विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण दिलं जाईल. सध्या 30,000 शाळांमधल्या सुमारे 17,33,000 विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण दिलं जातंय. राज्य पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांना सध्या 3 तर राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांना 10 गुण दिले जातात. या गुणांमध्ये वाढ करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश भुसे यांनी दिले आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद यांनी आज उभय देशांमधला व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, ऊर्जा, संरक्षण आणि व्यक्तींमधील देवाणघेवाण यातल्या प्रगतीचा आढावा घेतला. नवी दिल्लीत आज झालेल्या बैठकीत विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारविमर्श झाल्याची माहिती जयशंकर यांनी समाजमाध्यमांवरच्या पोस्टमध्ये दिली आहे. उभय देश शासन आणि उद्योग यांच्यातल्या धोरणात्मक भागीदारीला पुढे नेत आहेत असंही त्यांनी नमूद केलं. बदलत्या जागतिक परिस्थितीत भारत आणि कॅनडा यांच्यातल्या घनिष्ठ सहकार्यामुळे मुक्त, खुल्या आणि संपन्न हिंद प्रशांत क्षेत्राची घडण होईल असा विश्वास अनिता आनंद यांनी व्यक्त केला. चीनबरोबरचे संबंध पुन्हा मजबूत करण्याचा भारताचा प्रयत्न असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आयोजित ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरम कार्यक्रमात ते आज बोलत होते. 2020 गलवान खोऱ्यातल्या संघर्षानंतर हे संबंध ताणले गेले, मात्र ते पूर्ववत करण्याच्या दृष्टीनं दोन्ही बाजूंनी अनेक पावलं उचलली गेली असं ते म्हणाले. आधुनिक जगात इतर देशांशी मैत्रीपूर्ण संबंध राखण्याचं महत्व सर्वच देशांनी ओळखलं आहे असं सांगून ते म्हणाले की अडचणीच्या काळात इतरांकडून मदत मिळाली नाही तेव्हा भारताने आत्मनिर्भरतेचं उद्दिष्ट ठरवलं. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या T20 क्रिकेट मालिकेतला चौथा सामना आज हैदराबाद इथं राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरू आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा वेस्ट इंडिजच्या 13 षटकात 3 बाद 156 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या आणखी 39 तालुक्यात दुष्काळ जाहीर. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5,000 रुपयांची आर्थिक मदत मिळणार. 40% दिव्यांगत्व आणि जन्मापासून दिव्यांगत्व असणाऱ्यांना सुद्धा आर्थिक मदत द्यायचा केंद्र सरकारचा निर्णय. 11 लाखांहून अधिक रेल्वे कर्मचाऱ्यांना सुमारे 18,000 रुपये बोनस मिळणार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा सुचवण्यासाठी केंद्र सरकारकडून समितीची स्थापना. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नगरकर. आत्ताच आपण आकाशवाणी मुंबई केंद्रावरील राष्ट्रीय मराठी बातमीपत्र ऐकलं. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरुंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी।

कधी ती दुर्गा बनून संकटाशी लढते, कधी लक्ष्मी बनून घरात सुख समृद्धी आणते, कधी सरस्वती बनून ज्ञानाचा प्रकाश पसरवते, तर कधी अन्नपूर्णा होऊन संपूर्ण कुटुंबाचा आधार बनते। या प्रत्येक देवीच्या रूपामागे दडल्या आहेत स्त्रीच्या भावना, तिची स्वप्न, तिचा संघर्ष आणि तिचं अस्तित्व। या नवरात्रीत फक्त देवीची आराधना नाही तर प्रत्येक स्त्रीचा सन्मान करूयात। शारदीय नवरात्रोत्सवाच्या सर्व श्रोत्यांना मनपूर्वक शुभेच्छा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार श्रोते हो, आठवणीतील गाणी या शो मध्ये तुमचे स्वागत. मी तुमची मैत्रीण आरजे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आजचा आपला हा विशेष रेडिओ शो अशा एका महान कलाकाराला समर्पित आहे ज्यांनी फक्त आपल्या अप्रतिम अभिनयानेच नाही तर आपल्या एका नजरफेकणीने आणि दिलछेक अदांनी संपूर्ण देशातील लाखो करोडो प्रेक्षकांच्या हृदयावर कित्येक दशके एक छत्री अधिराज्य गाजवलं. हो, तुम्ही अगदी बरोबर ओळखलत. आपण बोलतोय भारतीय चित्रपटसृष्टीची पहिली अधिकृत लेडी सुपरस्टार स्वर्गीय श्रीदेवीजी यांच्याबद्दल. मंडळी, 80 आणि 90 दशकातील तो काळ जरा डोळ्यासमोर आणून पहा जेव्हा संपूर्ण बॉलिवूडवर फक्त आणि फक्त पुरुष कलाकारांचे म्हणजेच ॲक्शन हिरोंचे वर्चस्व असायचे. चित्रपटाचे यश आणि बॉक्स ऑफिसचे कलेक्शन हे पूर्णपणे नायकाच्या नावावर ठरवले जायचे. पण अशा कडक पुरुषप्रधान काळात श्रीदेवीजींनी स्वतःच्या नावाच्या सौंदर्याच्या आणि अभिनयाच्या ताकदीवर सिनेमे सोलो हिट करून दाखवले. दक्षिणात्य सिनेमेसृष्टीत वयाच्या अवघ्या 4th वर्षी बालकलाकार म्हणून सुरू झालेला त्यांचा अभिनयाचा प्रवास पुढे जाऊन संपूर्ण भारतीय सिनेमासृष्टीतील इतिहास सुवर्णाक्षराने बदलेन असं कदाचित कोणालाच वाटलं नव्हतं. त्यांच्या अप्रतिम अभिनय, त्यांचा दर्जेदार डान्स, चेहऱ्यावरचे एकापेक्षा एक नटखट हावभाव आणि त्यांचा तो अतिशय निरागस अल्हडपणा या काळाच्या अप्रतिम मिलाफाने प्रेक्षकांना जणू काही वेड लावले होते. चला तर मग ऐकूया त्यांच्या कारकिर्दीतील हे अत्यंत सुरेल आणि ऑल टाइम हिट गाणं, चांदनी चित्रपटातील मितवा हे गीत. गायक आहेत लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर. संगीतकार आहेत शिवहरी. गीतकार आहेत आनंद बक्षी आणि मुख्य अभिनय केला आहे श्रीदेवी आणि ऋषी कपूर यांनी.

वेलकम बॅक श्रोते हो, मी तुमची मैत्रीण आर जे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. गप्पांचा आणि गाण्याचा हा सुरेल प्रवास असाच पुढे सरकतोय मंडळी. रेडिओवर दररोज हजारो गाणे वाजत असतात, पण जेव्हा श्रीदेवीजींच्या चित्रपटातील गाणे वाजतात तेव्हा मन आपोआपच भूतकाळात त्या सुवर्ण काळात निघून जातं. श्रीदेवीजींच्या अद्भुत प्रवासाबद्दल बोलताना त्यांच्या अचाट आणि अद्भुत कॉमिक टायमिंगचा उल्लेख केला नाही तर हा आजचा शो खऱ्या अर्थाने अपूर्णच राहील. 1987 आलेल्या मिस्टर इंडिया ऑल टाइम ब्लॉकबस्टर चित्रपटात त्यांनी साकारलेली सीमा अल्हाड पत्रकार आठवते का तुम्हाला? पण एका बाजूला अतिशय गंभीर आणि भाऊक अभिनय करायची ताकद तर दुसऱ्याच क्षणी चेहऱ्यावर हजारो गमतीशीर हावभाव आणून प्रेक्षकांना हसून लोटपोट करण्याची कला, ही अभूतपूर्व जादू फक्त आणि फक्त श्रीदेवीजींकडेच होती. विनोदी हास्य असोत किंवा चुलबुला डान्स, श्रीदेवीजींनी चित्रपटात आणि विशेषतः हवा हवाई या गाण्यात जी अफाट ऊर्जा आणि बिंदास्तपणा आणला होता तो आजच्या आधुनिक काळातही पूर्णपणे अद्वितीय मानला जातो. त्या गाण्यातील त्यांचा तो अतरंगी गोल्ड कॉस्ट्युमचा लुक, डोक्यावरचे ते भले मोठे मुकुट, त्यांची ती आयकॉनिक फनी डान्स स्टेप आणि धडकेबाज एंट्री, या एकाच गाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीला आणि प्रेक्षकांना अक्षरशः भुरळ घातली होती. गाण्यात गंभीर्य, ग्लॅमर आणि विनोद यांचा इतका उत्तम समतोल साधणारी दुसरी अभिनेत्री बॉलिवूडच्या इतिहासात होणे निव्वळ अशक्य आहे. त्यांच्या याच नटखट बिंदास्त आणि अवखळ अंदाजाला सलाम करत चला ऐकूया हे ऑल टाइम सुपरहिट गाणं, खुदा गवा या चित्रपटातील तू ना जा मेरे बादशाह हे गाणं. याचे गायक आहेत अलका याज्ञिक आणि मोहम्मद अजीज. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल. गीतकार आहेत आनंद बक्षी. मुख्य अभिनय केला आहे अमिताभ बच्चन आणि श्रीदेवी यांनी.

श्रोतेहो पुन्हा एकदा स्वागत. मी तुमची मैत्रीण आर जे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, श्रीदेवीजी म्हणजेच केवळ सुंदर चेहरा, ग्लॅमर आणि डान्स नव्हता, तर त्या अभिनयाची एक अखंड, जिवंत आणि चालती बोलती पाळशाळा होत्या. व्यावसायिक किंवा कमर्शियल सिनेमांमधून स्वतःचा असा एक वेगळा दबदबा निर्माण केला होता. 1983 मध्ये आलेला त्यांचा सदमा हा चित्रपट आठवला की आजही रसिकांच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. एका भयानक कार अपघातात आपली स्मरणशक्ती पूर्णपणे गमावून बसलेल्या आणि मानसिकदृष्ट्या एकसाथ 8 वर्षाच्या लहान मुलीसारखे वर्तन करणाऱ्या एका निष्पाप तरुणीची म्हणजेच स्नेहालताची भूमिका श्रीदेवीजींनी ज्या ताकदीने आणि बारकाव्याने साकारली होती त्याला संपूर्ण सिनेमसृष्टीत तोड नव्हती. चित्रपटाच्या अगदी शेवटच्या रेल्वे स्टेशनवरील दृश्यात कमल हसन यांच्या समोर त्यांनी दिलेले ते निष्पाप आणि शून्य भाव, ते दृश्य पाहून थिएटरमधील प्रत्येक प्रेक्षकांचा डोळा ओलावला होता आणि आता घसा दाटून आला होता. कमल हसन आणि श्रीदेवीजी या दोन महान दिग्गजांची जोडी, बाळू महेंद्र यांचे संवेदनशील दिग्दर्शन आणि इलाय राज यांचे काळीज पिळवटून टाकणारे संगीत, या सर्वांना मिळून सदमा चित्रपटाला भारतीय सिनेमाच्या इतिहासात अजरामर करून ठेवले. या चित्रपटाने संपूर्ण जगाला दाखवून दिले की श्रीदेवीजी ह्या केवळ एक व्यावसायिक स्टार नव्हती, तर त्या अभिनय विश्वातील एक अत्यंत प्रगल्भ कसलेल्या आणि महान कलाकार आहेत. चला तर मग ऐकूया हिम्मतवाला ह्या चित्रपटातील नैनो में सपना हे गीत. याचे गायक आहेत किशोर कुमार आणि लता मंगेशकर. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल. गीतकार आहेत आनंद बक्षी. मुख्य अभिनय केला आहे जितेंद्र आणि श्रीदेवीजी यांनी.

वेलकम बॅक श्रोते हो, आठवणीतील गाणी या शो मध्ये तुमचे स्वागत. मी तुमची मैत्रीण आरजे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, सिनेमा सृष्टीत असं नेहमी म्हटलं जातं की पडद्यापासून किंवा कॅमेऱ्यापासून दूर गेला की लोक त्याला हळूहळू विसरू लागतात. तब्बल 15 वर्षाचा एक लांबलचक ब्रेक घेतल्यानंतर जेव्हा एखादी अभिनेत्री पुन्हा कॅमेऱ्यासमोर येते तेव्हा प्रेक्षकांच्या अपेक्षा प्रचंड मोठ्या असतात. पण 2012 जेव्हा श्रीदेवीजींनी इंग्लिश विंग्लिश या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर पुनरागमन केले तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा संपूर्ण जगाला दाखवून दिले अ क्वीन इज ऑलवेज अ क्वीन. या चित्रपटात त्यांनी साकारलेली शशी गोडबोले ही साधी घरातली सर्वांची काळजी घेणारी पण इंग्रजी येत नसल्यामुळे सतत स्वतःच्या घरात गृहीत धरली जाणारी एक मध्यवर्गीय भारतीय गृहिणी होती. ही भूमिका त्यांनी इतक्या सहजतेने, शांततेत आणि भावुकतेने साकारली की देशातील आणि परदेशातील प्रत्येक स्त्रीला शशीमध्ये स्वतःचे प्रतिबिंब दिसले. स्वतःच्या स्वाभिमानासाठी, आत्मसन्मानासाठी आणि कुटुंबाच्या नजरेत स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी न्यूयॉर्कच्या अनोळखी शहरात जाऊन गुपचूप इंग्रजी शिकणारी शशी प्रत्येकांच्या मनाला अगदी आत्तापर्यंत स्पर्शून गेली. या चित्रपटाने हे स्पष्ट केले की बदलता काळ असो किंवा वय, श्रीदेवीजींमधील ते सुप्त वलय, त्यांची नजाकत आणि त्यांची अचाट अभिनय क्षमता कधीही जुनी होऊ शकत नाही. चला तर मग ऐकूया खुदा गवा चित्रपटातील रब को याद करू हे गीत. ह्याचे गायक आहेत मोहम्मद अजीत, अलका याज्ञिक आणि कविता कृष्णमूर्ती. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल. गीतकार आहेत आनंद बक्षी. मुख्य अभिनय केला आहे अमिताभ बच्चन, श्रीदेवी आणि नागार्जुन यांनी.

नमस्कार श्रोते हो, आठवणीतील गाणी या शोमध्ये तुमचे स्वागत. मी तुमची मैत्रीण आर जे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, वेळेचे चक्र किती वेगाने धावताना छान छान गाणी ऐकता ऐकता आणि श्रीदेवींच्या आठवणीत रमून जाता जाता कधी वेळ निघून गेली हे समजलंच नाही. आणि आता आपण आलो आहोत आपल्या रेडिओ शोच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर. श्रीदेवीजी आज आपल्यात भौतिकदृष्ट्या हजर नसतील, तरी त्यांनी साकारलेल्या शेकडो अमर भूमिकांच्या रूपात, त्यांच्या चित्रपटातील गाण्याच्या रूपात आणि आपल्या मनातील अनमोल आठवणींच्या रूपात त्या सदैव जिवंत राहतील. दक्षिणात्य सिनेमासृष्टीतील बालकलाकार ते बॉलिवूडची पहिली वाहिती लेडी सुपरस्टार असा त्यांचा हा थक्क करणारा कष्टमय आणि संघर्षमय प्रवास आजही प्रत्येक नवोदित कलाकारांसाठी एक खूप मोठा वास्तुपट आहे. त्यांचा अभिनय, त्यांचा अद्वितीय डान्स, त्यांची अलौकिक मोहिनी आणि भारतीय चित्रपटसृष्टीला त्यांनी केलेली अतुलनीय योगदान हे येणाऱ्या अनेक शतकांपर्यंत आणि पिढ्यांपर्यंत नेहमीच प्रेरणा देत राहील. त्या खऱ्या अर्थाने बॉलिवूडच्या आकाशातील कधीही न मावळणारी अजरामर नक्षत्र होत्या. स्वर्गीय श्रीदेवीजींच्या या अद्भुत आणि प्रेरणादायी प्रवासाला, त्यांच्या महान कलागुणांना आणि त्यांच्या 7-12 अंदाजाला मनापासून सलाम करत आजच्या ह्या विशेष कार्यक्रमाचा निरोप घेऊया. पण निरोप घेण्याआधी श्रीदेवीजींच्या कारकिर्दीतील एक अत्यंत खास प्रचंड गाजलेलं गाणं ऐकूया. चांदनी चित्रपटातील मेरे हातो में नोनो चूडिया हे गीत याचे गायक आहेत लता मंगेशकर, गीतकार आहेत आनंद बक्षी, संगीतकार आहेत शिवहरी, मुख्य अभिनय केला आहे श्रीदेवी आणि ऋषी कपूर यांनी.

रेडिओ नगर 90.4 एफएमच्या सर्व श्रोत्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, आपल्यासाठी नवरात्रीच्या काळात घेऊन येत आहोत नवरात्री स्पेशल. थोड्या गप्पा थोडी गाणी नवरात्री विशेष शो मध्ये दिनांक 12 ऑक्टोबर 2026 ते 20 ऑक्टोबर 2026 या कालावधीत अवश्य ऐका आर जे आदी सोबत स्वातंत्र्य वीरांगणा, हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतल्या गुणी पण अल्प प्रसिद्ध नायिका आणि आजच्या युगातल्या विविध क्षेत्रातल्या कर्तृत्ववान महिलांच्या संघर्षाची कहाणी. थोड्या गप्पा थोडी गाणी या शो मध्ये दररोज दुपारी 2 ते 4 या वेळेत दिनांक 12 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर या कालावधीत अवश्य ऐका थोड्या गप्पा थोडी गाणी आर जे आदी सोबत.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

ती फक्त शक्ती नाहीये, ती आई आहे, मुलगी आहे, बहीण आहे, पत्नी आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती स्वतःची एक स्वतंत्र ओळख आहे. नवरात्रात आपण देवीच्या शक्तीची पूजा करतो, पण तिच्या रूपात जगणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या संघर्षाची, स्वप्नांची, भावनांची आणि सामर्थ्याची जाणीव आपण कधी करून घेतो का? तिच्या मनात काय आहे, तिच्या वाट्याला आलेल्या जबाबदाऱ्या, तिची न बोललेली स्वप्न, तिच्या जगण्यातील प्रश्न आणि परिस्थितीशी दोन हात करत उभं राहण्याचं तिचं धैर्य, याच स्त्री मनाचा, स्त्री शक्तीचा आणि स्त्रीत्वाच्या विविध पैलूंचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम ऐकूया, स्त्री जाणीवा, दररोज संध्याकाळी 7 ते 8 या वेळात RJ अनुसोबत. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी नागराज मंजुळे, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव वृंदा बाळ. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

कधी ती दुर्गा बनून संकटाशी लढते, कधी लक्ष्मी बनून घरात सुख समृद्धी आणते, कधी सरस्वती बनून ज्ञानाचा प्रकाश पसरवते, तर कधी अन्नपूर्णा होऊन संपूर्ण कुटुंबाचा आधार बनते। या प्रत्येक देवीच्या रूपामागे दडल्या आहेत स्त्रीच्या भावना, तिची स्वप्न, तिचा संघर्ष आणि तिचं अस्तित्व। या नवरात्रीत फक्त देवीची आराधना नाही तर प्रत्येक स्त्रीचा सन्मान करूयात। शारदीय नवरात्रोत्सवाच्या सर्व श्रोत्यांना मनपूर्वक शुभेच्छा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर? अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 9011201 77. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: सण उत्साहाचा, रंगांचा आणि स्त्री शक्तीचा. नवरात्रीच्या या दिवसांमध्ये मी तुमची मैत्रीण आर जे ऋतू घेऊन आली आहे नवरात्र विशेष कार्यक्रम. ज्या स्त्रीच्या एका हातात कुटुंबाची जबाबदारी, दुसऱ्या हातात स्वप्नांची भरारी आहे, अशा आपल्या लाडक्या सखींसोबतच्या गप्पांसाठी भेटूयात गोष्टी तुमच्या आमच्या या नवरात्र विशेष कार्यक्रमात माझ्यासोबत म्हणजेच तुमच्या आर जे ऋतूसोबत. ठीक सकाळी 11 ते 1 या वेळेत फक्त आणि फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90111100 5। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

माझे नाव अखिलेश अदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: उना उना।

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा आपलं शरीर जाळून त्याची राख करायची

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम, आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे. या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुलं या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे नाद हो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुलं यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी. दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।